श्रोता सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 19 आषाढ शके 1948 अर्थात 10 जुलै 2026. श्रोता, आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

श्रोतदर्पण कविता खरवंडीकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील शाकंभरी देवी स्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर एक वेळा सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील भुपाळी, रचना ग. दि. माडगूळकर यांची, तर संगीत राम कदम यांचं.

श्रोत्यात आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील भूपळे आपण ऐकलीत. रचना होती ग. दि. माडगुळकर यांची, तर संगीत होतं राम कदम यांचं. श्रोत्यो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात वसंत प्रभू यांच्या संगीत निधनात आशा भोसले यांनी गायलेली संत जनाबाई यांची भक्तिगीत रचना.

शतवथापन पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत सेना महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं राम फाटक यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली भक्तिगीत रचना. संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोतेवत्ताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील मधुकर जोशी यांची भक्तिगीत रचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं दशरथ पुजारी यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगजीत सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हिंदी भक्तिगीत रचना.

क्षेत्रात आज आपण शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या सुरातील राजा बडे यांची राज्यगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्माता होतं श्रीनिवास खळे यांचं. या राज्यगीत रचनेबरोबरच आजचा

0: मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. श्रोतो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात जनावरातील लंपी आजार याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, जनावरांमध्ये लंपी त्वचेचा आजार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. लंपी त्वचेचा आजार हा साथीचा विषाणूजन्य आहे. गाय म्हैसवर्गीय प्राण्यामध्ये हा आजार आढळतो. सद्यपरिस्थितीत हा आजार म्हशीमध्ये आढळून आले दिसत नाही. आज जर बघितलं तर आपल्या देशामध्ये हा आजार मोठ्या प्रमाणावर देशी गोवंशामध्ये दिसत आहे. विशेष करून हा आजार सर्व वयोगटाच्या नर आणि मादीमध्ये होत असला तरी लहान वासरामध्ये याची तीव्रता अधिक आहे. महाराष्ट्रात हा आजार परत वाढू लागलेला आहे, त्यामुळे सर्व पशुपालकांनी याची खबरदारी घेऊन यास प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. लंपी त्वचेचा आजार राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. ज्या ठिकाणी लंपी आजाराची लागण झालेली आहे त्या ठिकाणाहून 5 किलोमीटरच्या परिघात सर्व जनावरांचं लसीकरण केलं पाहिजे. बीड जिल्ह्यात देखील या आजाराचे लोण पसरले आहे. लंपी त्वचेच्या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबई हे नियंत्रित क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहे. लंपी त्वचेचा आजार जनावरांच्या संपर्कात असतानाही शेळ्या आणि मेंढ्यांना होत नाही. हा आजार घोडा तसेच हरणामध्ये देखील दुर्मिळ सापडलेला आहे. आजपर्यंत हा आजार मानवाला झालेला नाही अशीच नोंद आहे. महाराष्ट्र राज्यातील ज्या भागातील जनावरांमध्ये लंपी त्वचेच्या आजाराची लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर म्हणजेच विलगीकरण कक्ष उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. उत्तर भारतात या आजाराच्या साथीमुळे मोठ्या प्रमाणावर गुरे दगावली आहेत. देशभरात आतापर्यंत लंपी आजारामुळे 70,000 जनावरांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील काही भागामध्ये लंपी त्वचेच्या आजाराचा प्रसार वेगाने होत आहे. लंपी आजार हा जनावरापासून मानवास होत नाही अशी माहिती पशुवैद्यकीय संशोधन संस्था इज्जतनगरचे संयुक्त संचालक यांनी दिली. लंपीबाधित गायीचं दूध पिता येऊ शकतं, दूध व्यवस्थित उकळून घ्यावं. लंपी या आजाराच्या दुधाच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही. लंपी स्थानिक स्तरावरील दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. या रोगाचे गांभीर्य पशूच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते. लंपी त्वचेच्या आजाराचा परिणाम दूध उत्पादनावर होऊ शकतो. या आजाराची लक्षणे अशी आहेत. या विषाणूची लागण झाल्यापासून साधारणतः 4 दिवस ते 4 आठवडेनंतर याची लक्षणे दिसून येतात. जनावराला सुरुवातीला भरपूर ताप येतो. तो ताप 1 आठवड्यापर्यंत राहतो. जनावराच्या नाकातून, तोंडातून तसेच डोळ्यातून देखील पाणी गळते. जनावराचे चारा खाण्याचे तसेच पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. चारा पाणी कमी झाल्यामुळे दुधाच्या उत्पादनामध्ये घट येते. डोळ्यातून पाणी गळत झाल्यामुळे डोळ्याला चिपडे येतात. त्यांच्या प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम होतो. जनावराच्या अंगावर कडक आणि गोल आकाराच्या 10 ते 50 मिलीमीटर व्यासाच्या गाठी येऊन त्यावर खपल्या पडतात. खपली गळून पडल्यानंतर जवळजवळ 1 महिन्यापर्यंत ते विषाणू तिथंच राहतात. गाभण जनावरामध्ये आजाराची लागण झाल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते किंवा त्या जनावरापासून जन्मणारे वासरू देखील अशक्त होते. त्वचेत तसेच त्वचेखाली सूज आल्यामुळे पायावर, कुळीवर, मानाखाली देखील सूज येते. याच कारणामुळे रोगी जनावरे निरोगी जनावरापासून वेगळी ठेवणे गरजेचे आहे. उपाय: या प्रकारच्या आजारावर कोणताच ठोस उपाय नाही, पण हा आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. गोठ्यामध्ये डास, गोमाशा, गोचिड इत्यादी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. हा आजार होऊ नये म्हणून ज्या बाजारातून जनावरांची खरेदी विक्री होते तो बाजार बंद ठेवला पाहिजे. उपचार करत असताना प्रत्येक वेळेस सुई ही बदलली जावी.
0: श्रोतो, आता आपण कृषीवाणी या सत्रामध्ये जनावरातील लंपी आजार याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती आपण ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम. आणि त्यानंतर ठीक 6:50 आम्ही सहक्षित करूत परिसर हा कार्यक्रम. श्रोतो, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन

0: मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण किडनी स्टोनची माहिती जाणून घेतली की किडनी स्टोन काय असतो, त्यामागची कारण काय असतात नेमकी. आज आमच्या श्रोत्यांना आपण सांगाल की लक्षणं काय दिसून येतात नेमकी किडनी स्टोन झाल्यानंतर.
1: अगदी बरोबर. याच्यामध्ये श्रोतांनी हे समजणं गरजेचं आहे की किडनी स्टोन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतात. कधी कधी किडनी स्टोन्समध्ये बिलकुल काही पण तुम्हाला लक्षणं दिसणार नाही, म्हणजे ते सायलेंट राहू शकतात आणि अनायसेस रुटीन चेकअपवर दिसू शकतात. दुसरं म्हणजे काही लोकांना सामान्य वेदना होतात, सामान्य सिम्पटम्स पण असतात जे खूप कॉमनली आम्ही बघतो, जसं कमरेत दुखणे. पण आता याच्यावरती एक लोकांना असं वाटतं की कमरेत दुखणं म्हणजेच स्टोन आहे, तर त्याचं उत्तर आहे नाही. कमरेत दुखणं हे इतर कारणांमुळे पण होऊ शकतं, पण त्याच्याशिवाय पण जेव्हा किडनी स्टोन असतो त्याच्या व्यतिरिक्त पण काही लक्षण असतात, जे म्हणजे लघवीमध्ये आग होणे, लघवीमध्ये कधी कधी रक्त जाणे, पोटात दुखण्यासोबत सोबत मळमळणे, उलट्या होणे, भूक कमी लागणे, हे त्याचे काही कारण कॉमनली राहू शकतात. त्याच्याशिवाय लघवी अटकून अटकून होणे, तर हे काही सामान्य कारणे जे कॉमनली बघतो. आता याच्याशिवाय श्रोतांनी एक समजण्याचं फार महत्व असतं की याच्यामध्ये काही कारण धोकादायक पण राहू शकतात, म्हणजे किडन्यांना काही डॅमेजेस होऊन राहिले काही दगडांनी, त्याची काही लक्षण असतात. हे ते म्हणजे भूक कमी होऊन जाणे, अशक्तपणा येणे, हातापायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, लघवीचं प्रमाण कमी होऊन जाणे, असे जर लक्षणं असतील आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला आधीच्या कोणत्या रिपोर्ट्स तुमच्या घरी पडले असेल ज्यात दिसत आहे की त्यात स्टोन आहे, तर ते खूप व्यवस्थित आम्हाला बघावं लागतं. कारण की हे सगळे जे लक्षणं सांगितले हे किडनी डॅमेजचे लक्षणं आहे. याच्याशिवाय काही असे कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये हे लक्षणं थोडेसे जरी सामान्य लक्षणं असली तरी ते थोडेसे क्रिटिकल नाही तर धोकादायक होऊन जातात. ते म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जर कोणी महिलेला जर स्टोन आहे आणि ह्या वेदना असतील, जरी ते कॉमन सिम्पटम असेल त्याला आम्ही खूप सिरियसली घेतो. दुसरं म्हणजे काही लोकांना जन्मता एकच किडनी असते, नाही तर काही कारण असतो एक किडनी काढून टाकलेली असते, तर त्यांची एकोणती एक किडनी आहे त्याच्यामध्ये जर स्टोन आहे आणि जरी त्यांना कॉमन सिम्पटम्स आहे तरी त्याला आम्ही खूप जास्त सिरियसली बघतो आणि त्याचं अग्रेसिव्हली त्याचं ट्रीटमेंट करतो. आणि काही लोकांना काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, जसं मी याच्या आधी बोललो होतो, कॅल्शियम डिसऑर्डर्स, युरिक ऍसिड मेटाबॉलिझम डिसऑर्डर्स, त्यांच्यामध्ये आम्ही हे स्टोन्सला खूप अग्रेसिव्हली, म्हणजे जरी सामान्य सिम्पटम्स असतील तरी त्याला खूप महत्व येऊन त्याला अग्रेसिव्हली ट्रीट करतो. तर ही काही लक्षणं आहेत
0: डॉक्टर. लक्षणं तर लक्षात आली, पण मग निदान कसं करायचं नेमकं?
1: हा, तर बेसिकली जेव्हा पेशंट्स आमच्याकडे येतात तर सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही काही ब्लड टेस्ट करून घेतो. रक्त लघवीच्या तपासण्यांमध्ये एवढं बघतो की आपल्या किडन्या स्वस्थ आहे की नाही आणि रक्त लघवीमध्ये काही इन्फेक्शन तर नाहीये. आणि दुसरं म्हणजे सिम्पल सोनोग्राफी. आणि सोनोग्राफीत जर काही आम्हाला असं काही शंकाजनक काही दिसलं तर मग आम्ही सीटी स्कॅन करतो.
0: डॉक्टर, निदानामध्ये पण काही ऍडव्हान्स टेक्निक आहेत का?
1: हा, तर निदानांमध्ये ऍडव्हान्स टेक्निक्समध्ये बेसिकली आजकाल सीटी स्कॅन्स तर आलेलेच आहे, पण आता इन्व्हेस्टिगेशन्स करताना आम्ही पेशंट्सचे जेव्हा ऑपरेशन्स करतो आणि त्यांचे दगडं काढतो तर ते दगडं काढून आम्ही त्यांना तपासणीसाठी पाठवू शकतो. त्याला आम्ही स्टोन अनालिसिस म्हणतो. तर हे स्टोन अनालिसिस इज अ व्हेरी युजफुल इन्व्हेस्टिगेशन की ज्याच्यामध्ये जेव्हा पेशंट्स आम्हाला विचारतात की सर मला हा स्टोन का झाला, त्याचं उत्तर आम्ही खूप बारीकीने देऊ शकतो. जसं मी सांगितलं होतं काही रेअर डिसऑर्डर्स असतात की त्याचं आम्हाला त्याच्यामधनं लक्षात येऊन जातं की त्या स्टोनचं कंपोजिशन काय आहे, त्याच्यावरनं मग आम्ही त्यांना काही पदार्थ अवॉइड करायला सांगू शकतो की हा तुम्हाला आजार आहे कॅल्शियमचा, नाहीतर युरिक ऍसिडचा, नाहीतर ऑक्झलेटचा, तर काही पदार्थ तुम्ही हे आपल्या आहारातनं बाहेर करा. तर या पद्धतीने त्यांना काही सल्ला आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह फेजमध्ये देऊ शकतो. हे एक आहे. आणि आजकाल काही सीटी स्कॅनचे प्रोटोकॉल्स आले ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आम्ही ऑपरेशन करायच्या आधी सीटी स्कॅनवरनं पण एक अंदाज देऊ शकतो की हा स्टोन कोणत्या पद्धतीचा राहू शकतो. तर हे काही लेटेस्ट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
0: ओके, म्हणजे निदान एक्झॅक्ट करण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे असं म्हणावं लागेल.
1: बिलकुल
0: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि किडनी स्टोन याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: सर्वांना नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज ऐकूयात या कार्यक्रमाचा दुसरा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, पहिल्या भागात आपण ई कचरा म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या वस्तू येतात आणि ही समस्या का महत्वाची आहे हे समजून घेतलं. आता या पुढील भागात आपण ई कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतो आहे त्याची कारणं जाणून घेऊयात. ई कचरा वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तंत्रज्ञानामध्ये होणारे वेगवान बदल. आज दर काही काळाने नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात येतात. नवीन फीचर्स, नवीन डिझाईन आणि नवीन सुविधा यामुळे लोक जुन्या वस्तू बदलून नवीन वस्तू विकत घेतात. दुसरं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर. पूर्वी प्रत्येक घरात मोजक्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू असायच्या, पण आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे. घरात टीव्ही, संगणक, विविध उपकरणं असतात. वापर वाढला की साहजिकच खराब होणाऱ्या वस्तूंचं प्रमाणही वाढतं. तिसरं कारण म्हणजे वस्तू लवकर बदलण्याची सवय. आज अनेक वेळा एखादी वस्तू खराब झाली म्हणून नव्हे, तर नवीन मॉडेल आलं म्हणून बदलली जाते. आपल्याला नवीन वस्तूंचं आकर्षण असतं, पण त्याचवेळी जुन्या वस्तूंचं काय करायचं याचा विचारही कमी होतो. चौथं कारण म्हणजे दुरुस्तीपेक्षा नवीन वस्तू घेण्याची वाढलेली प्रवृत्ती. काही वेळा एखादी वस्तू थोडी खराब होते, ती दुरुस्तही होऊ शकते, पण दुरुस्तीचा खर्च जास्त वाटल्यामुळे लोक नवीन वस्तू घेणं पसंत करतात. पूर्वीची जीवनशैली पाहिली तर लोक वस्तू जपून वापरत असत. एखादी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त करून पुन्हा वापरली जायची. पण आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आज नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन मॉडेल्स आणि नवीन फीचर्स सतत येत आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईलचंच घेऊया. एखाद्याचा मोबाईल व्यवस्थित चालू असतो, पण नवीन कॅमेरा, नवीन फीचर्स किंवा नवीन डिझाईन असलेला मोबाईल आला की जुना मोबाईल बाजूला ठेवला जातो. अशा प्रकारे एका व्यक्तीकडून थोडा थोडा निर्माण होणारा कचरा पुढे मोठ्या समस्येचं रूप घेतो. पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे ई कचऱ्याबद्दल माहितीचा अभाव. अनेक लोकांना अजूनही माहिती नाही की जुने मोबाईल, बॅटरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगळ्या पद्धतीनं जमा करायला हव्यात, म्हणून ते या वस्तू सामान्य कचऱ्यासोबत टाकतात आणि समस्या वाढतात. याशिवाय जाहिरातींचाही मोठा प्रभाव आहे. सतत नवीन वस्तू दाखविल्या जातात आणि आपल्यामध्ये नवीन घेण्याची इच्छा निर्माण होते. मात्र आपण ग्राहक म्हणून थोडा विचार करायला हवा. आपल्याला खरंच नवीन वस्तूची गरज आहे का? जुनी वस्तू अजून किती दिवस वापरता येईल? असे प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारायला हवेत. कारण ई कचरा कमी करणं फक्त सरकारचं काम नाही, प्रत्येक घरातून त्याची सुरुवात होते. आपण ई कचऱ्याची कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणं सोपं होतं. तर श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचरा वाढण्याची कारणं जाणून घेतली. पुढील भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेऊया. नमस्कार
0: मंडळी. आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण या कार्यक्रमाचा दुसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात तिसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडुळे.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवाद, संधिवाद, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित ठेगरे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगरे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: सचिन ज्वेलर्स, नातं सोनेरी नातं विश्वासाचं. अहो खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण, तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो?
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
1: सिंदफडा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफडा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
2: अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक माझी मुलगी का पडली आहे?
3: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
0: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूयोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाने हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
5: श्रोता, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेला ठीक 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून, 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम, ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच 8:40 पायेवारी पंढरीची पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आम्ही सहक्षित करू आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि त्यानंतर ठीक 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 10 वाजता सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 10:30 महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व आज, या कार्यक्रमात जागतिक मातृसुरक्षा दिन याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रज्ञा सतीश तांबडे यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते असतील योगीराज बच्चे. 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, 11:45 मिश्र सेनेचा कार्यक्रम, दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही सुरक्षित करू आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सुरक्षित करू, सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 7:15 विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन अर्थात आजचं विधिमंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच 7:30 कृषीविषयक कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, रात्री 8:45 समाचार संध्या, ठीक 9 वाजता News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सुरक्षित करू, तसंच रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र, तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. श्रोतो, हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सुरक्षित करू आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर श्रोतो, आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

मित्र नमस्कार, आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीडमध्ये आयोजित महिला लोककला महोत्सवातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा रंगोत्सव. इतर मागासवर्गीय प्रवर्गांच्या उमेदवारांना विविध योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन. खरीप हंगाम 2026 साठी प्रधानमंत्री पीक विमा भरणा सुरू. आणि शिष्यवर्ती परीक्षेमध्ये स्वामी विवेकानंद विद्यालयाची दमदार यशस्वी कामगिरी. आता घडामोडी विस्तारानं. श्रोत्यांनो, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं महिला लोककला महोत्सव या विशेष सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन दिनांक 11 जुलै 2026 ते 13 जुलै 2026 या कालावधीमध्ये दररोज सायंकाळी ठीक 6 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड इथं करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, लोकसंस्कृती आणि महिला लोककलावंतांच्या कलाविष्काराला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं या 3 दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड इथं 11 जुलै 2026 ते 13 जुलै 2026 या दरम्यान 3 दिवसीय सांस्कृतिक महोत्सव, मंगळागौर, विविध लोकनृत्य, लावणी, एकतारी भजनं, भारूड गोंधळ शाहिरीसह विविध लोककलावंतांच्या लोककलांचा बहारदार आविष्कार रंगणार आहे. महिला लोकरंग महोत्सव हा महाराष्ट्रातील विविध लोककलांचा रंगतदार संगम ठरणार असून त्यामध्ये मंगळागौर नृत्य, लावणी, एकतारी भजन, भारूड गोंधळ, मुलखा वेगळी गाणी तसंच शाहिरी अशा विविध लोककला प्रकारांचं प्रभावी सादरीकरण करण्यात येणार आहे. परंपरा, संस्कृती आणि लोककलेचे वैविध्य रसिकांना या महोत्सवातून अनुभवता येणार आहे. या महोत्सवामध्ये राज्यातील विविध भागातील महिला लोककलावंत आपल्या सशक्त कलाविष्कारातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडविणार आहेत. लोकनृत्य, लोकसंगीत आणि पारंपरिक लोकप्रकारांच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचं सौंदर्य, स्त्री शक्तीचा सहभाग आणि लोकजीवनातील सांस्कृतिक समृद्धी प्रभावीपणे उलगडली जाणार आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून बीड जिल्ह्यातील कला रसिक विद्यार्थी, संशोधक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लोककला महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केलं आहे. श्रोत्यांनो, इतर मागासवर्गीय प्रवर्गांच्या सर्वांगीण कल्याणासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत विविध 13 उपकंपन्यांमार्फत बीड जिल्ह्यामध्ये सन 2026 ते 2027 या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत असं आवाहन इतर मागासवर्गीय महामंडळाचे बीड जिल्हा व्यवस्थापक BS भोसले यांनी केलं आहे. याबाबत अधिक माहितीकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय विश्रामगृहासमोर नगर रोड इथं संपर्क साधावा असंही कळवण्यात आलं आहे. खरीप हंगाम 2026 साठी प्रधानमंत्री पीक विमा भरणा सुरू झाला असून पीक विमा भरण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2026 असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विजय कुमार पवार यांनी दिली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील अधिसूचित पिकांचा शेतकऱ्यांनी मुदतीमध्ये विमा भरून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. यंदाच्या खरीप हंगामामध्ये पीक विमा योजनेमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार किमान 10 गुंठे क्षेत्रावरील पिकांसाठीच विमा भरता येणार असून त्यापेक्षा कमी क्षेत्रासाठी विमा स्वीकारला जाणार नाही. तसंच शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या पिकांसाठीच विमा भरावा. चुकीच्या पिकांचा विमा भरल्यास नुकसान भरपाईचा लाभ मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. श्रोत्यांनो, महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवर्ती परीक्षा 2025 आणि 2026 मध्ये आष्टी तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्यालय 22 येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. या परीक्षेमध्ये विद्यालयातील तब्बल 11 विद्यार्थी शिष्यवर्ती धारक ठरले असून जिल्हा स्तरावरही उल्लेखनीय स्थान पटकावलं आहे. मागील 5 वर्षांमध्ये एकूण 125 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून 4 विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेशासाठी पात्रता मिळाली आहे. मागील 5 वर्षांमध्ये 50

विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले असून सुमारे 14 विद्यार्थ्यांनी इस्रोपर्यंत मजल मारल्याची उल्लेखनीय कामगिरी विद्यालयाने केली आहे. तसंच मंथन, अभिरुची, गुरुकुल, प्रज्ञाशोध यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्येही 251 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्तेमध्ये स्थान मिळवलेलं आहे. या सर्व यशामध्ये विद्यालयाचे शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचं सहकार्य महत्वाचं ठरलं आहे. श्रोत्यात ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. आज 10 जुलै 1978 रोजी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली. तसंच 10 जुलै 1992 रोजी विक्रम इन्सॅट भू केंद्र राष्ट्राला अर्पण केलं. 10 जुलै 1962 रोजी टेलस्टार 1 हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला. श्रोत्या, या माहितीबरोबरच मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतोय. नमस्कार. लेखन सौजन्य अतुल कुलकर्णी आणि नमस्कार बीर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.

0: श्रोत्या आतापर्यंत नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलत. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
0: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतो, यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
3: पर्यावरण संरक्षण को लेकर शुरू किए गए इस अभियान में देश के कोने कोने में लोगों ने कमाल कर दिखाया. मैं ऐसे सभी प्रयासों की हृदय से सराहना करता हूँ. मेरा आपसे भी आग्रह है कि एक पेड़ माँ के नाम इस पवित्र अभियान से आप जरूर जुड़िए.
4: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा. अरे वा, जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा. संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. आजच कॉल करा 9637 35 49 85 9637 354985.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन. साखर कारखान्यांकडील थकबाकी शेतकऱ्यांना लवकर मिळावी यासाठी सरकारचे प्रयत्न, सहकार मंत्र्यांची माहिती. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल. आणि जायकवाडी धरणातला पाणीसाठा 30% मराठवाड्यात पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी

0: पावसाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली। या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ते म्हणाले,
1: सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती श्रीमती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती गठीत करण्यात येत आहे आणि साधारणपणे पुढच्या 6 महिन्यामध्ये या समितीने आपला अहवाल द्यावा असं अपेक्षित आहे। आमचा प्रयत्न असेल की अशा प्रकारचा अहवाल घेऊन आपलं जे नागपूरचं शीतकालीन अधिवेशन, या अधिवेशनामध्ये हा कायदा या ठिकाणी दोन्ही सभागृहापुढे आणावा अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार।
0: छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला त्यावेळी खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे। या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली। राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्तभावाचे 298 कोटी रुपये थकित आहेत। ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथं व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल विधान परिषदेत सांगितलं। ऊसाला अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात त्यामुळे झोनबंदी लागू करण्याचा विचार नाही असंही पाटील यांनी स्पष्ट केलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या संतपीठाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असून तातडीच्या गरजांसाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली। संस्थेनं मागितलेल्या 35 कोटी रुपयांच्या निधीबाबतही आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असं ते म्हणाले। परभणी जिल्ह्यातल्या धानोरा काळे तसंच वझूर इथं गोदावरी नदीवरील पुलांच्या कामासंदर्भातील उर्वरित कामं तसंच निधीबाबत आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल असं मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितलं। भाजप आमदार अतुल भोसले यांच्या लक्षवेधीला ते काल विधानसभेत बोलत होते। दोन्ही पुलांची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्र्यांनी यावेळी दिली। टीईटी पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी आणखी 2 आरोपींना उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलं आहे। हरिओम आणि पवन यादव अशी दोघांची नावं असून तपासादरम्यान या दोघांचा पेपरफुटी प्रकरणातल्या आर्थिक व्यवहारांसोबतच सगळ्या प्रकरणी सक्रिय सहभाग असल्याचं निदर्शनास आलं। नागपूर इथं ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3 बैठकीचं काल केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक उद्या 11 आणि परवा 12 जुलै रोजी नागपूर इथं होणार आहे। 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत। सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर इथं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं काल 68 आस्थापनांची तपासणी केली। या तपासणीदरम्यान शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकानं, खानावळी, प्रसाद विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थांचे 105 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले। आषाढी एकादशीच्या काळात भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे ही कारवाई करण्यात आली।
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
0: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुण्यात भक्तिमय वातावरणात आगमन झालं। पालखी मार्गावर भाविकांनी दुतर्फा रांगा लावून पादुकांचं दर्शन घेतलं। शेकडो वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या या पालख्या उद्या पुण्यातून पुढे प्रस्थान करतील। शेगाव इथून निघालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचं काल बीड जिल्ह्यात परळी इथं आगमन झालं। गणगण गणात बोतेच्या जयघोष करत पालखीच्या स्वागतासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती। परळीनंतर पालखीचा मुक्काम अंबाजोगाई आणि बोरी सावरगाव इथं असेल। छत्रपती संभाजीनगरहून आज जवळपास 60 सायकलस्वार

वारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाले. 10 ते 79 वर्ष वयोगटातले सायकलपटू 350 किलोमीटर अंतर अवघ्या 2 दिवसात पूर्ण करणार असल्याची माहिती सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ विजय व्यवहारे यांनी दिली. दरम्यान जालन्याचे 25 वारकरी सायकलवरून पंढरपूरकडे रवाना झाले. भोकरदन आणि जाफराबाद इथल्या सायकलप्रेमींचा हा संघ दररोज 120 किलोमीटरचा प्रवास करत 11 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल सकाळी पांगरा शिंदे आणि खापरखेडा या गावांना भेट देऊन भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र 105 घरांचं अंशतः नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अहवालानुसार या भूकंपाचं केंद्र हिंगोली परिसरात असून सर्व धक्क्यांची खोली 10 किलोमीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. दरम्यान या भूकंपाचे धक्के लातूर जिल्ह्यातल्या उदगीरपर्यंत जाणवले. या पार्श्वभूमीवर लातूरचे जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी काल संबंधित शासकीय यंत्रणांचा आढावा घेतला. या अनुषंगानं कोणत्याही अफवा पसरणार नाहीत याची दक्षता घ्यावी, सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयानं काम करावं असे निर्देश बास्तेवाड यांनी दिले. या भूकंपामुळे नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. जिल्हा प्रशासनानं तात्काळ परिस्थितीचा आढावा घेतला असून सर्व संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत असं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी इथं नांदेड तुळजापूर बुटीबोरी या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा भाग ढासळल्याची घटना घडली. या घटनेत 2 जण किरकोळ जखमी झाले. काल सकाळच्या सुमारास वाहतूक सुरू असताना हा प्रकार घडला. हिंगोली इथं काल राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातल्या संशयित हृदयविकारग्रस्त विद्यार्थ्यांची 2D इको तपासणी शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात 92 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 18 विद्यार्थ्यांची मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया शासकीय योजनेअंतर्गत ठाणे इथल्या KIMS रुग्णालयात करण्यात येणार आहे. नंदीग्राम एक्सप्रेसच्या प्रथम श्रेणीतील वातानुकूलित कूपमध्ये अनधिकृतपणे सजावट केल्याप्रकरणी जालना इथले सजावटकार अझहर शेख यांच्याविरुद्ध जालना रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी संबंधित बोगीचे तिकीट कलेक्टर गिरीश कुमार यांना निलंबित करण्यात आलं आहे. या घटनेची विभागीय स्तरावर चौकशी सुरू असून त्यानुसार पुढील कारवाई होणार असल्याचं रेल्वे पोलीस निरीक्षक PB इंगळे यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता 5वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6वी प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून परीक्षा 28 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि धाराशिव उपपरिसर इथल्या पदवी आणि पदव्युत्तर विभागातील क्षमतेपेक्षा कमी नोंदणी झालेल्या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येणार आहे. रिक्त जागांच्या प्रवेशासाठी 11 ते 31 जुलै दरम्यान विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. लातूर जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत जिल्ह्यातल्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखूयुक्त पदार्थांचं सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध विशेष दंडात्मक मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत काल पंचायत समिती कार्यालयात तपासणी केली असता 14 कर्मचाऱ्यांकडून 2,800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसंच जिल्हा परिषदेतल्या विविध कार्यालयांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत 3 कर्मचाऱ्यांकडून 600 रुपयांचा दंड आकारण्यात आला. नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक झाल्यानं पैठणच्या जायकवाडी धरणातला जिवंत पाणीसाठा 30% वर पोचला आहे. गोदावरी नदीपात्रात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून होणारा विसर्ग सध्या थांबवण्यात आला असून नागमठाण धरणातून मात्र 30,200 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. दरम्यान राज्यात कोकण तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आणि पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाटमाथा भागाला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन. साखर कारखान्यांकडील थकबाकी शेतकऱ्यांना लवकर मिळावी यासाठी सरकारचे प्रयत्न, सहकार मंत्र्यांची माहिती. आणि संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित ठेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: सचिन ज्वेलर्स, नातं सोनेरी नातं विश्वासाचं. अहो खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण, तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
2: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
3: अहो अहो काय होतंय तुम्हाला? तुमची एक नसून लुळी का पेटली आहे?
4: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवे कार्यरत आहेत.
5: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोता सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहेत. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही या निमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. सुरुवातीला ही स्पर्धा म्हणून सुरू झालेलं
1: हो.
0: पण आता ते केवळ स्पर्धा नाही राहिलेली आहे हो. तर एक परिवर्तनाची जनचळवळच झाली असं आपण म्हणू शकतो नाही
1: हो. पण तुम्ही स्पर्धेचा उल्लेख केला तर मी निश्चित उपस्थित शेतकऱ्यांनाही सांगतो की स्पर्धाही आहे आणि या स्पर्धेला भरभरून बक्षीसही आहेत. म्हणजे पहिलं बक्षीस जिंकणाऱ्या गटाला महाराष्ट्र पातळीवरती 50 लाख रुपये, दुसरं बक्षीस 30 लाख रुपये, तिसरं बक्षीस 20 लाख रुपये आणि तसेच जिल्हा आणि तालुका पातळी म्हणजे जिल्हा पातळीवरती सुद्धा खूप बक्षिसं आहेत. आणि ही बक्षिसं दरवर्षी आपण एक भव्य कार्यक्रम करतो. म्हणजे गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये 15,000 शेतकरी स्वखर्चाने महाराष्ट्रभरातून आले होते बालेवाडी येथे. यंदा किती येतील मला वाटतं स्टेडियमची गरज पडेल. तर मला वाटतं की शेतकऱ्यांना गौरवण्याची ही आपल्याला एक खूप सुंदर संधी मिळते आणि एक अखिल महाराष्ट्र पातळीवरती हा असा एक प्लॅटफॉर्म स्पर्धेच्या रूपात आपण निर्माण करतो की ज्यातनं एक प्रोत्साहन मिळतं चांगल्या शेतकरी गटांना, चांगल्या शेतकऱ्यांना. आणि यात खास मला सांगावीशी गोष्ट आहे की यात महिला शेतकरी यांनी आघाडी घेतली. आता अनेक वेळेला आपण जेव्हा शेतकरी हे नाव घेतो तेव्हा आपल्यासमोर पगडी असते, मिशा असतात. परंतु तुमच्या माहितीस्तव सांगतो की जास्तीत जास्त शेतीतली कामं
0: आपल्या महिला करतात.
1: महिलाच करतात. आणि आपल्या फार्मर कपमध्ये या महिलांनी आपलं स्थान, एक विशेष स्थान करून घेतलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 3 वर्षामध्ये आम्ही जेव्हा पहिलं वर्ष सुरू केलं 1500 गट होते, त्यापैकी फक्त 43 महिला गट होते. यंदा आपले 18,500 अधिक गट आहेत, पण त्याच्यापैकी 60%पेक्षा जास्त गट हे निव्वळ महिलांचे आहेत. आणि या महिलांना गट बनवण्यासाठी काय काय प्रयत्न कराव्या लागतात, घरच्यांना कसं पटवावं लागतं, हे तुम्ही जर कहाण्या ऐकल्यात आणि त्यांना इकडे बोलवलं तर तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि खूप अभिमान वाटेल आपल्या महिला शेतकऱ्यांचा.
0: नक्की सर, त्यातली एखादी कहाणी ऐकायला तर आम्हाला खरंच आवडेल. हे अनुभव आम्हाला जाणून घ्यायचे. गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ, म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी, शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी, तर खर्चात बचत, ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
1: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे. आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही, कारण शेवटी तोच निकष आहे.
0: बरोबर.
1: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन, कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली.
0: उत्पादन
1: खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% पेक्षा जास्त त्याची वाढ झालेली आहे.

0: म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7 वर्ण 13 क्विंटल वर गेले, कापसाचे 8 वर्ण 11 क्विंटल वर गेले आणि मक्क्याचे 23 वर्ण 38 क्विंटल वर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते, पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: वा हा किती अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान, तर ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप

0: असा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांपरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
0: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
0: वाढत जाते.
1: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
0: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती
1: गोष्ट रिझल्ट
0: रिझल्ट येतोय तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
1: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80% जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1.5 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
0: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
1: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलंय, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवलेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणतीही फिल्म लांब नसते
0: आणि हे सगळं विना मोबदला सर
1: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय, कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्या बरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे

0: अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: म्हणजे त्यांच्यामध्ये जे ऍक्च्युअली सुप्त गुण आहेत किंवा जे आहेत पण त्यांना जागं करण्याचं त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं आणि ज्ञान त्यांना अजून मिळत आहे. सर, फार्मर कपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेली वाढ, खर्चात झालेली बचत, महिला शेतकरी गटांचा प्रभावी सहभाग आणि सामूहिक शेतीमुळे निर्माण झालेला आत्मविश्वास याविषयी आपण अत्यंत उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल खरंतर खूप मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. पुढील भागात आपण या उपक्रमात तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मेंटरशिप भूमिका आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वय या सगळ्यांविषयी अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. प्रसारित आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात मिलिंद इंगळे यांच्या स्वरातील कवी सौमित्र यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे मिलिंद इंगळे यांचंच.

0: दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित ठेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: सचिन ज्वेलर्स, ना तर सोनेरी ना तर विश्वासाचं. अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण. तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
2: श्रोतो भावदारा, हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमाच्या नंतर ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत निर्णयात. आशा भोसले यांनी गायलेली कवी आरती प्रभू यांची गीतरचना.

0: श्रोत्यांनो, आपण हेमंत कुमार, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कवयित्री शांताबाई शेळके यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत जे होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोत्यांनो, भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. ऐकूयात जाहिरात संदेश.
1: काका, तुमच्या गुंड्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे

0: लवकर रिकवरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
2: रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र.
1: अहो काय होतंय तुम्हाला? तुमची एक माझी लुळी का पडली आहे?
0: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूयोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
0: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. तसंच खुल्या मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रास चालना देण्यासाठी सागरी सुरक्षा कृती आराखड्यासही दोन्ही देशांनी काल स्वीकृती दिली. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे समपद अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही

नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात विचारविनिमय केला. इंडो पॅसिफिक हे केवळ दोन महासागरांच्या संगमाचं स्थान नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या समान विचारसरणीच्या लोकशाही देशांच्या सामायिक आकांक्षांचं ते प्रतीक आहे असं पंतप्रधान मोदी चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन

नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात विचारविनिमय केला. इंडो पॅसिफिक हे केवळ दोन महासागरांच्या संगमाचं स्थान नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या समान विचारसरणीच्या लोकशाही देशांच्या सामायिक आकांक्षांचं ते प्रतीक आहे असं पंतप्रधान मोदी चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेला दोन्ही बाजूंनी अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं. या करारामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमाला बळकटी मिळण्याबरोबरच निव्वळ उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टालाही हातभार लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल मेलबर्न इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. त्यांचे ऑस्ट्रेलियन समपदस्थ यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या या यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज ते या देशाचे विरोधी पक्षनेते अँगस टेलर यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्यात न्यूझीलंडला रवाना होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर कुवेत भेट आटोपून ओमानमध्ये दाखल झाले आहेत. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक शेख अहमद अल मस्कारी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. जयशंकर यांनी आपल्या 11 दिवसांच्या परदेश दौऱ्यात आतापर्यंत कतार, बहारीन आणि कुवेत या देशांना भेट दिली असून आता ते ओमान भेटीनंतर न्यूयॉर्कला आणि त्यानंतर ब्रुसेल्सला जाणार आहेत. सरकार देशात E85 हे इंधन सादर करण्याच्या तयारीत असून हे इंधन सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असेल असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुरी यांनी ही माहिती दिली. E85 इंधनाचा वापर केवळ त्यासाठीच विशेषरित्या तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्येच करता येईल असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच सरकारचा इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पुढे नेणं हा या प्रस्तावित निर्णयाचा उद्देश आहे. तसंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनचं नुकसान होण्याच्या किंवा वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या शंका फेटाळून लावत त्यांनी सरकारच्या व्यापक जैव इंधन धोरणाचं समर्थन केलं. कुशल मनुष्यबळ, सक्षम संस्था आणि नवोन्मेषी परिसंस्था यामुळे भारत ग्लोबल कपॅसिटी सेंटरसाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. देशात 2100 अधिक GCC कार्यरत आहेत. त्याद्वारे 23 लाख व्यावसायिकांना थेट रोजगार मिळत असून त्यातून मिळणारं वार्षिक उत्पन्न सुमारे 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं असल्याचं अर्थमंत्र्यांनी नवी दिल्ली इथं आयोजित CII नॅशनल GCC बिझनेस समिटला संबोधित करताना सांगितलं. त्या म्हणाल्या की सातत्यानं नवनवीन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्यासाठी अभियांत्रिकी, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, वित्त, उत्पादन डिझाईन आणि डेटा सायन्स या क्षेत्रांना एकत्र आणून ग्लोबल कपॅसिटी सेंटर्स परिवर्तन घडवणारा घटक बनत बनल्या आहेत असंही त्या म्हणाल्या. भारताची GCC परिसंस्था ही जगातली सर्वात मोठी संघटित ज्ञान निर्यात असल्याचंही सीतारामन यांनी अधोरेखित केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल सीमावर्ती राज्यांच्या पोलीस अधीक्षकांची परिषद झाली. या परिषदेत जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचे पोलीस अधीक्षक सहभागी झाले. यावेळी सीमा सुरक्षा, घुसखोरी, अवैध स्थलांतर, ड्रोन धोका आणि अंमली पदार्थ तस्करी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा काल मशात इथं दफनविधी पार पडला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. इमाम रेझा या पवित्र स्मारकस्थळी अंतिमविधी झाल्यानंतर दार अल दिक्र इथं त्यांचा पार्थिव देह दफन करण्यात आल्याचं इराणी प्रसारमाध्यमांमधील बातमीत म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेत भारतानं संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसाचाराचा अर्थात CRSVचा काल तीव्र निषेध केला. समुदायांना अधीन करून घेणं, असहमतीचा आवाज दडपण्यासाठी आणि मानवाला दुःख पोहोचवणाऱ्या युद्ध, दहशतवाद, छळ आणि राजकीय दडपशाहीचं साधन म्हणून अशा हिंसाचाराचा वापर केला जातो असं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी या विषयावरील चर्चेत बोलताना सांगितलं. गुन्हेगार
देशांवर कारवाई न होण्याच्या संस्कृतीमुळे अशा प्रकारचा हिंसाचार सुरूच असून भारत अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र निषेध करतो.

करतो असंही त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या अहवालाचा संदर्भ देत 2025 अशा प्रकारच्या हिंसाचारात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं असून याविरुद्ध तातडीनं सामूहिक कृती होण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रीय महिला आयोगानं देशभरात वेगानं विस्तार होत असलेल्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनियमिततेबद्दल काल एका उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आशा मेनन या तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षस्थानी असतील. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल 7 समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. भारताच्या संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी जावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. स्पेनमधील माद्रिदमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात भारताच्या धीरज बोम्मदेवरा आणि कीर्ती शर्मा यांनी रिकर्व मिश्र स्पर्धेत कांस्यपदकाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. या जोडीला उपांत्य फेरीत चीनकडून 5 पराभव पत्करावा लागला. आता या जोडीचा सामना इटलीशी होईल. कंपाऊंड स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली असल्यानं पदक निश्चिती झाली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्यानं संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंड राज्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसायकत आहोत लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वेसावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली पारंपरिक गीतरचना. या पारंपरिक लोकगीतरचनेसाठी संगीत नियोजन आहे विजय कठीण यांचं.

शितू, आता आपण अरुण जंगले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात लोकगीत रचना ऐकलीत. संगीत निजे होतं अरुण वेसावकर यांचं. शितू, लोकधारा हा लोकसंगीत कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मधुर मुनीश्वर यांची गीतरचना, संगीत नियोजन शांक नील यांचं.

क्षेत्रातच आपण उत्तराय केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मधुर मुनीश्वर यांची लोकगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्माता होतं शांकनील यांचं. श्रोतो, या गीतरचनेबरोबरच आजचा लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता सहक्षेप करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शतक सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित होत सुपर हिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरू केला सूर या चित्रपटातील गीतरचना.

Yo estaba tratando de ponerse a Gushal. रहत फते अली खानाने सहकाऱ्यांच्या स्वरातील सिंगीज किंग या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्णय होतं प्रीतम यांचं. सुपर हिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या.

0: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या, अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं.
1: भगिनींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व. सौंदर्य, आरोग्य, माहिती, मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व. महिला सशक्तीकरण, उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व. महिला विश्व मधुरींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका. महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

0: ब्रह्मा घरी धन शब्दांची चरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग। श्रुती हो खरोखरच अक्षर झुल की अर्थाला येतो नवा रंग, कविता कथेत नेतो मनाला नवा संग। अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते।
1: शब्द कशासाठी आठवून भरून येण्यासाठी
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलीला या साहित्य विषयक कार्यक्रमात। मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

शतो आता आपण अरिजित सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बाजीराव मस्तानी या चित्रपटातील एम तुराज यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्माण होतं साहिल प्रितेश यांचं. सुपरहिट हंगामा हा हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात तीस मार खान या चित्रपटातील गीतरचना.

0: श्रोत्रात आपण शेखर आणि सहकाऱ्यांच्या सुरात 30 मार खान या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकलीत. सुपरहिट हंगामा या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा या चित्रपटातील गीतरचना, स्वर जावेद बशीर आणि सहकाऱ्यांचा.
1: इश्क वो बना है, इश्क वो बना है, जिसको छुआ इसने वो जला है. दिल से होता है शुरू, दिल से होता है शुरू, पर कमबख्त सा

خود سے، کبھی خدا سے، کبھی زمانے سے لڑا ہے، اتنا ہوا بدنام پھر بھی

0: श्रेतो, आताच आपण वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा या चित्रपटातील जावेद बशीर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात रजत अरोरा यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं प्रीतम यांचं. श्रेतो, या गीतरचनेबरोबरच आजचा सुपरहिट हंगामा हा हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम संपला. सुपरहिट हंगामा हा हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. प्रसारित होत महिला विश्व हा कार्यक्रम. पंततपूर्वी जाहिरात संदेश.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गढी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87889136391. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
0: श्रोता, ऐकूयात महिला बघण्यासाठीचा कार्यक्रम महिला विश्व. ऐकूयातच्या महिला विश्व या कार्यक्रमात जागतिक मातृसुरक्षा दिन याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रज्ञा सतीश तांबडे यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते योगीराज बच्चे.
2: भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व.

अपर्णा कुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणीनो आणि श्रोतेहो, आज 10 जुलै अर्थात जागतिक मातृ सुरक्षा दिन. गरोदरपणात आणि प्रसूती दरम्यान माता मृत्यू रोखणे तसंच त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवणे आणि मातृ आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश. श्रोतेहो आणि मैत्रिणीनो, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता या ग्रंथातील ओळी माता आणि तिच्या सुरक्षेची गरज अत्यंत चपखलपणे व्यक्त करतात. थोडक्यात, जी स्त्री स्वतःच्या मुलांना उत्तम संस्कार देऊन घडवते तीच संपूर्ण

0: जनजागृती करणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश. श्रोतो आणि मैत्रिणींनो, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता या ग्रंथातील ओळी माता आणि तिच्या सुरक्षेची गरज अत्यंत चपखलपणे व्यक्त करतात. थोडक्यात, जी स्त्री स्वतःच्या मुलांना उत्तम संस्कार देऊन घडवते तीच संपूर्ण जगाचा किंवा समाजाचा उद्धार करते. आणि अशा या मातेच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालेल का? तर नक्कीच नाही. मैत्रिणींनो, आज याच विषयीचा उहापोह आपल्या महिला विश्व या कार्यक्रमात. तेव्हा ऐकूया, बीड शहरात गेली 15 वर्ष स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत असलेल्या डॉक्टर प्रज्ञा सतीश तांबडे यांच्याशी केलेली ही बातचीत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत.
1: थँक्यू
0: मॅडम. सुरुवातीचा माझा प्रश्न अर्थातच हाच आहे की मातृसुरक्षा दिन का साजरा केला जातो?
1: 10 जुलै मातृसुरक्षा दिन ऍक्च्युली जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मातेच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी मातृसुरक्षा म्हणजे त्याच्यातच सगळं काही आलं तुम्हाला. मातेसाठी जी सुरक्षा देतोय आपण त्यासाठी 10 जुलै हा दिवस सुचवण्यात आलेला आहे. त्यासाठी आपण मातृसुरक्षा दिन साजरा करतो. मुख्य उद्देश याच्या मागे हाच आहे की मातेच्या आरोग्याची काळजी घेणं आणि माता मृत्यू दर कमी करणं.
0: बरोबर.
1: तर सरकारी योजना ज्या आहेत मातेसाठी, गर्भवती राहिल्यापासून तिची डिलिव्हरी पश्चात जे प्रॉब्लेम्स असतात त्यासाठी जे ट्रीटमेंट्स असतात, काही योजना असतात किंवा काही सुविधा असतात मातेसाठी, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात त्या सुविधांकडे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
0: अच्छा, बर. मातांसाठी ज्या सुविधा आहेत किंवा मातांसाठी ज्या योजना आहेत त्यांचं त्यांच्याकडे लक्ष जावं आणि त्यांना ते माहिती व्हाव्यात यासाठी हा दिन आपण साजरा करतो. मातांची सुरक्षा ही सुद्धा एक खूप महत्वाची बाब आहे.
1: हो.
0: तर मग ती कुठल्या कुठल्या बाबतीत अपेक्षित आहे?
1: मातांची सुरक्षा वेगवेगळ्या स्तरावर अपेक्षित आहे आपल्याला. पहिलं हे आहे वैयक्तिक आणि कौटुंबिक सुरक्षा, तिला प्रायमरी हे गरज आहे.
0: खरंच.
1: सेकंडरी आपण म्हणू जिथं ती काम करते वर्किंग प्लेस,
0: बरोबर,
1: तिथंही तिला सुरक्षा गरजेची आहे.
0: अगदीच.
1: सार्वजनिक ठिकाणी तिला सुरक्षा गरजेची आहे.
0: बरोबर.
1: आणि आजकाल बरेच आपण सायबर गुन्हे पण बघतोय, त्याच्यामध्ये पण तिला सुरक्षा गरजेची आहे. पण ओव्हरऑल विचार केला तर सगळ्यात प्रायोरिटी येते तिच्या टोटली वैयक्तिक सुरक्षेची, जे शारीरिक आणि मानसिक सुरक्षेची.
0: अगदी.
1: जी आपण कौटुंबिक लेवलवर करू शकतो, इझिली करू शकतो.
0: अच्छा. आणि ही जी मातृसुरक्षा ही जी संकल्पना आहे, तर मग साधारण कुठल्या वयापासून कुठल्या वयापर्यंत अपेक्षित आहे ही
1: मातृसुरक्षा? एक साधारण 18व्या वर्षीपासून, आता 18 वर्षानंतर आपल्याला लग्नाचं वय सांगतायत.
0: बरोबर.
1: त्यामुळे 18व्या वर्षीपासून एक 35 वर्षापर्यंत ती आपल्याला, 35 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला ती अपेक्षित आहे.
0: अच्छा.
1: ऍक्च्युली 20 ते 25 वर्ष वय असं आहे की कुठल्याही स्त्रीची शारीरिक आणि मानसिक डेव्हलपमेंट जी असते, विकास, तो पूर्ण होत असतो. 26 ते 30 वय असं आहे की त्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम काळ आहे हा गर्भधारणेसाठी.
0: बर.
1: त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स, पुढे प्रॉब्लेम्स होण्याचे, गर्भधारणा होण्यामध्ये, प्रसूती दरम्यान, प्रसूती पश्चात जे प्रॉब्लेम्स येतात, कॉम्प्लिकेशन्स येतात, ते होण्याची शक्यता खूप कमी असते.
0: अच्छा. या वयामध्ये
1: 26 ते 30 वयामध्ये.
0: बर.
1: आणि आपण एक साधारण 35 वर्ष वयानंतर ना ते ऍडव्हान्स मॅटर्नल एज होतं, म्हणजे त्याच्यामध्ये ना कॉम्प्लिकेशन्स वाढण्याची शक्यता जास्त असते.
0: अच्छा. बर.
1: त्याच्यामुळे 20 ते अंदाजे 35-40 पर्यंत आपण ते एक्सपेक्ट करतो की मातृसुरक्षा याच्यामध्ये व्हायला हवी.
0: बरोबर. म्हणजे
1: शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर ह्या गोष्टी त्याच्याबद्दल महत्वाच्या आहेत.
0: अगदीच. एक असं असतं मॅडम की आपण पाहतो मुलगी जेव्हा जन्माला येते आणि साधारण आई होण्यासाठी जे तिचं जे शरीर तयार होतं, म्हणजे ज्याला काय आपण म्हणतो की टीन एज मध्येच ती तयार होते जेव्हा तिला पाळी येते, तर त्या दरम्यानपासून ते अगदी मेनोपॉज

0: एज पर्यंत मग स्त्रीला कुठल्या कुठल्या आजारांना तोंड द्यावं लागतं?
1: ऍक्च्युली मुलगी जेव्हा जन्माला येते, मी विचार करते की जेव्हा गर्भावस्थेत असते ना तेव्हापासूनच तिच्यावर हार्मोनल बऱ्याच गोष्टी चेंजेस असतात, परिणाम होत असतात.
0: बरोबर.
1: आणि जेव्हा आई जेव्हा चांगलं आहार घेते, चांगली काळजी घेते, तेव्हा मग हेल्दी बाळ जन्माला येणार आपोआप.
0: अगदीच अगदीच.
1: तिथं पहिलं हे तुम्ही छान तयार करू शकता, म्हणजे चांगली प्रोसेस सुरू करू शकता.
0: बरोबर.
1: मुलगी जन्माला आल्यापासून तिचा आहार, काय म्हणतात, व्यायाम, शारीरिक बाकी काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याची काळजी घेणं हे गरजेचं आहे. आजकाल मी खूप पेशंट मध्ये बघते की आहाराच्या खूप समस्या सुरू झालेल्या आहेत आतापासूनच. म्हणजे मुली आता छोट्या 3-4 वर्षाच्या मुलीपासून जी जशी खायला सुरुवात होते की ती लगेच तिला बिस्किट देणं, म्हणजे हे बाकी जे मैद्याचे पदार्थ आले, जंक फूड, फ्राईड स्वीट, ह्या गोष्टींकडे जास्त कल जातोय नवीन पिढीचा. आणि तुम्ही पूर्वीच्या काळी पहा, पाळीच्या समस्या खूप कमी असायच्या.
0: अगदी
1: खूप कमी असायच्या.
0: बरोबर.
1: कारण त्यांचा आहार खूप चांगला होता. एकतर गावरान गोष्टी मिळायच्या, हायब्रिडायझेशन नव्हतं त्यावेळेस.
0: अगदी.
1: आणि प्लस वर्किंग म्हणजे काम करण्याची क्षमता पण जास्त होती आणि कामही भरपूर करायची.
0: बरोबर. शारीरिक मेहनत
1: जास्त असायची. त्यावेळेस मैदानी खेळ पण होते, मुलींसाठी म्हणाल तर मैदानी खेळ होते.
0: अगदी.
1: स्त्रियांसाठी म्हणाल तर बाकी आपले घरगुती बऱ्याच गोष्टी अशा होत्या की त्या घरीच करायच्या, त्यामुळे आपोआप शारीरिक मेहनत होऊन जायची.
0: खरंच.
1: पण आता मी बघते बऱ्याच पेशंटमध्ये की ह्या गोष्टी आता कमी होत गेल्या हळूहळू, सगळ्या ह्यानी कमी होत गेला आणि आहार चुकीचा सुरू झाला.
0: बर.
1: त्याच्यामुळे ना नवीन सिंड्रोम तयार होतोय, पॉली एंडोक्राईन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम, ज्याच्यामध्ये एंडोक्राईन म्हणजे ब्रेन पासून जे तुम्हाला हार्मोन्स सिक्रेट होत आहेत तिथपासून बदल, चुकीचे बदल घडायला सुरुवात झालेली आहे.
0: बर.
1: आणि त्या चुकीच्या बदलांमुळे आपोआप ते जेव्हा हार्मोन्स वरून जेव्हा चुकीचे स्त्रवतात ते आपोआप थायरॉइडला प्रॉब्लेम करणार, खाली ओव्हरीजना प्रॉब्लेम करणार, आपोआप गर्भाशयाला प्रॉब्लेम करणार.
0: बरोबर.
1: म्हणून आता हे प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतात, जे आता आधी 13-14 वर्षानंतर पाळी सुरुवात व्हायची. पाळीला आता मुलींना आता 3-4 वर्षांनीच पाळी येते.
0: खरंच खरंच. अगदी 8-व्या वर्षीपासून.
1: हो. म्हणजे मी माझ्याकडे जे रुटीन पेशंट येत आहेत त्याच्यावरून सांगते की 3-4 वर्षांनीच पाळी येते.
0: बरोबर.
1: मग हे सगळे जे बदल आपण आपल्यामध्ये करतोय ना, की काय म्हणतात, सिव्हिलायझेशन म्हणून आपण पुढे जातोय, कुठेतरी ऍडव्हान्स ह्याच्यामध्ये आपण हे करतोय, कुठेतरी आपण चुकीच्या ह्याला पण जातोय.
0: अगदीच अगदीच. बरोबर.
1: त्यांच्या आहारामध्ये सुरुवातीला तुम्ही पालेभाज्या, फळं आणि घरीच तुमचे जे धान्य, कडधान्य वगैरे जे आहेत ते देणं खूप गरजेचं आहे. बाहेरच्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. कधीतरी तुम्ही ठीक आहे हाऊस करा ना, तुम्ही महिन्याला, 1.5 महिन्याला, 2 महिन्याला कधीतरी एखाद्या वेळेस द्या त्याच्या ह्याच्यासाठी. पण आजकाल मी बघते शाळेमध्ये की मुलांच्याच तक्रारी अशा आहेत की त्याची मम्मी मॅगी देते, तू मात्र पोळी भाजी देते.
0: खरंच.
1: मग ही प्रत्येकाच्याच मम्मीने विचार करण्याची गरज आहे की तुम्ही काय करायचं आणि कुठून सुरुवात करायची या गोष्टींसाठी. कारण तुम्ही प्रत्येक मूल त्या गोष्टीला फेस करताय. मुलींमध्ये प्रॉब्लेम आहेत तसे मुलांमध्ये पण प्रॉब्लेम आहेत. ओबेसिटी वाढत चालली आहे.
0: खरंच.
1: स्थूलता प्रत्येकामध्ये वाढत चालली आहे आणि त्याच्यामुळे मग हे सगळे प्रॉब्लेम्स पुढे सुरू होतात.
0: बरोबर.
1: हार्मोनल प्रॉब्लेम्स.
0: खरंच.
1: जेव्हा 12-13 वर्ष मुलगी पुढे सरकते, तिला पाळी आल्यानंतर तिचे जे हायजिनिक, हायजीनसाठी ज्या हे असतात, सूचना असतात, डाएट आहे, व्यायाम आहे, ह्या गोष्टींसाठी तुम्ही डॉक्टरला कन्सर्न करणं खूप गरजेचं आहे.
0: अच्छा.
1: पुढे पाळीमध्ये आता सध्या HPV व्हॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे. HPV काय आहे? HPV एक व्हायरस आहे जो गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, त्याचे वेगवेगळे स्ट्रेन्स असतात, त्याच्याने पॉझिटिव्ह एजंट आहे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर त्याच्यामुळे होत असतो.
0: बर.
1: तर त्याच्यासाठी व्हॅक्सिन आलेलं आहे.
0: बर.
1: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असतो, त्याच्यासाठी व्हॅक्सिन आलेलं आहे.
0: अच्छा.
1: ते सरकारने आता रिसेंट गेल्या 3 महिन्यामध्ये 14-15 वर्ष वयोगटात मुलींसाठी फ्री ठेवलेलं आहे.
0: बर बर.
1: त्याच्यात 2 प्रकारचे आहेत, क्वाड्रोव्हॅलेंट आहे आणि 9-व्हॅलेंट आहे. म्हणजे सध्या सरकारने जे ठेवलेलं आहे फ्री मध्ये, त्यांनी खरंच मुलींनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. म्हणजे आतापासून बिफोर सेक्शुअल एक्सपोजर हे व्हॅक्सिन मुलींनी घेणं खूप गरजेचं आहे.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे पुढे 26-27-30 नंतर जे त्यांना गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते तो धोका आपण आतापासूनच टाळू शकतो. PCOD मध्येच मग त्याच्यामुळेच प्रॉब्लेम सुरू होतात की अंगावरचं खूप रक्तस्राव होणं.
0: बरोबर.
1: कमी होणं किंवा पाळी मागे

0: सतत येत राहणं, खूप रक्तस्राव झाल्यामुळे रक्तक्षय होणं, म्हणजे थोडक्यात अनिमियाकडे जाते. अनिमिया जेव्हा होतो तेव्हा आपोआप तुमचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर पण कमी होऊन जाते.
1: बरोबर.
0: तुमचं अभ्यासातलं लक्ष कमी होतं.
1: खरंच.
0: हेडेक सुरू होतो. बॉडी एक सतत म्हणतात मुलं आजकाल, मी खूप जणांमध्ये बघितलंय. आपोआप सगळ्याच गोष्टी, म्हणजे ती सायकलच तयार होते तुमची.
1: बरोबर.
0: मग कुठेतरी तुम्हाला त्या गोष्टीसाठी विचार करायला हवा. मासिक पाळीचं जर समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हरकत नाही.
1: बरोबर.
0: मासिक पाळी ऍक्च्युली हार्मोनल इम्बॅलन्समुळे मासिक पाळी बिघडते. आणि मग सोबतच त्याच्यासोबत पुढे जेव्हा लग्नानंतर मूल होण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम्स यायला लागतात. मग पाळीच्या समस्येमुळे मग बी तयार होणं, प्रेग्नन्सी राहणं ह्याच्यामध्ये

0: त्या गोष्टीसाठी विचार करायला हवा. मासिक पाळीचं जर समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हरकत नाही.
1: बरोबर.
0: मासिक पाळी ऍक्च्युली हार्मोनल इम्बॅलन्समुळे हा मासिक पाळी बिघडते आणि मग सोबतच त्याच्या सोबत पुढे जेव्हा लग्नानंतर मूल होण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम्स यायला लागतात. मग पाळीच्या समस्येमुळे मग बी तयार होणं, प्रेग्नन्सी राहणं ह्याच्यामध्ये सुद्धा अडचणी येऊ शकते.
1: बरोबर.
0: मग आधी कुठेतरी एखादी बाई असायची हजारांमध्ये की तिला मूल होत नव्हतं.
1: खरंच खरंच.
0: पण आता ऑलमोस्ट मी बघते 30-40% मुलींना हा प्रॉब्लेम येतोय.
1: बरोबर.
0: म्हणजे ज्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागते
1: प्रेग्नन्सी
0: इनफर्टिलिटीसाठी खूप पेशंट तयार होत आहेत हे आपणच तयार करतोय ह्या सगळ्या ह्याच्यामधून गोष्टींमधून. ते कुठेतरी थांबायला पाहिजे ह्या गोष्टी,
1: अगदी
0: ह्या गोष्टींकडे लक्ष जायला पाहिजे.
1: बरोबर.
0: 35-40 वय हे जे असतं मेनोपॉजल हे आपण म्हणतो. आज सुरुवातीला ना 40-45 नंतर मेनोपॉज सुरू व्हायचा, 40 नंतर म्हणतो आपण साधारण. पण आजकाल ना मी 38 पण बघितलं की पाळी जाते.
1: अच्छा.
0: हे हार्मोनल सगळे डिस्टर्बन्सेस जे आहेत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अर्ली होत आहेत,
1: अलीकडे येत आहेत. बरोबर.
0: आणि त्याच्यामध्ये मग मेनोपॉजल ह्याच्यामध्ये जेव्हा हार्मोन्स चेंज होत आहेत त्यावेळेस आपल्याला बघणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस गर्भाशयाचे प्रॉब्लेम सुरू होतात, काय म्हणतात स्तनांचे प्रॉब्लेम सुरू होतात.
1: बरोबर.
0: स्तनांचे कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग वगैरे ह्याच्यामध्ये आपण त्या 40 नंतर आपण ह्या गोष्टींसाठी डॉक्टर सल्ला घ्यायला पाहिजे डॉक्टरकडून.
1: बर. तुम्ही स्त्रियांच्या आजारांबद्दल तर खूप छान सांगितलं मॅम, पण आता एक असा आग्रह धरला जातो म्हणजे मेडिकल फील्ड जे आहे त्यांच्याकडून डॉक्टर्सकडून की प्रत्येक वेळेला टेस्ट करून घ्या वगैरे, तर त्यात कितपत तथ्य आणि तुम्ही काय सांगाल त्या बाबतीत?
0: ऍक्च्युली मुलींचं म्हणाल तर पाळीचे प्रॉब्लेम्स असतील तर काही हार्मोनल टेस्ट, थायरॉइड आणि सोनोग्राफी करून घेणं गरजेचं असतं.
1: बर.
0: जर पाळीचे प्रॉब्लेम्स असतील तर.
1: अच्छा.
0: त्यानंतर प्रजनन काळामध्ये सुद्धा वंध्यत्व आणि हे असेल तुम्हाला प्रसूतीपूर्व काही प्रॉब्लेम्स वाटत असतील की

0: 40 नंतर मॅमोग्राफी आणि पेल्विक काही टेस्ट असतात. मॅमोग्राफी मध्ये स्तनांची तपासणी होते, स्तनांची सोनोग्राफी होते, त्याच्यामध्ये काही बदल आहेत का हे कळतात. तसेच पेल्विक एरियासाठी काही टेस्ट आहेत, डायरेक्ट पेल्विक एक्झामिनेशन आहे, त्याच्यामध्ये पिशवीच्या तोंडाची तपासणी होते, पिशवीचे साईज बघतात, पॅप स्मिअर पण घेतात, त्याच्यामध्ये पिशवीच्या तोंडाजवळ जे पाणी आहे ते घेतात, म्हणजे काही तिथे डिस्टर्बन्सेस आहेत का, जखम आहे का, वाढणारी जखम आहे का हे पाहिलं जातं. पॅप स्मिअर घेतात आणि सोनोग्राफी पण करतात. हे सगळं आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी
1: म्हणजे ह्या टेस्ट सगळ्या कंपल्सरी आहेत करून घेणं.
0: करून घेणं खूप चांगलं आहे. वर्षात 1.5 वर्षाला कमीत कमी ह्या गोष्टी व्हायला हव्यात 40 नंतर.
1: बर, अच्छा.
0: ह्या गोष्टी तर व्हायलाच हव्यात तुमच्या, ज्या मी आता 40 नंतर सांगितल्या. पण 50 नंतर बोन मॅरो डेन्सिटी बघणं पण गरजेचं असतं.
1: बर,
0: जेव्हा पाळी जाते, मेनोपॉझल एज आहे, त्यावेळेस हाडांचा ठिसूळपणा वाढायला लागतो.
1: अच्छा.
0: कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन कमी व्हायला लागतं.
1: बर,
0: मग त्याच्यासाठी बोन हाड ठिसूळ होत आहेत का ह्याच्यासाठी टेस्ट आहे बोन मॅरो डेन्सिटी.
1: बर,
0: ती करून घेणं पण गरजेचं आहे. मग त्या हिशोब त्या समजा काही कमतरता असेल, ती ट्रीटमेंट घेतली तर आपण त्या गोष्टी कव्हर अप करू शकतो.
1: अच्छा. मॅडम, थोड्या वेळापूर्वी जसं तुम्ही बोललात की सगळं शेवटी येऊन ठेपतं ते आहारावर, तर मग परत मी एकदा तुम्हाला विचारते की हे सगळं टाळण्यासाठी मुळात आहार विहार आणि एक जी मानसिकता म्हणतो आपण कुटुंबाची सुद्धा आपल्या, म्हणजे स्त्रीची पण आहे आणि कुटुंबाची, तर ती कशी असावी? आहार विहार आणि मानसिकता काय सांगाल तुम्ही?
0: ऍक्च्युली हे सगळंच म्हणजे अगदी सुरुवातीपासून मी तुम्हाला तेच सांगते की मुलगी होण्यापासून तिचा आहार विहार खूप गरजेचा आहे. म्हणजे आहारामध्ये तुम्ही पालेभाज्या, फळांचा समावेश, तसंच मोड आलेले धान्य, प्रथिनांचा समावेश करायला पाहिजे. काही प्युअर व्हेजिटेरियन असतात, त्यांनी ह्या गोष्टी घ्या.
1: बरोबर.
0: जे नॉनव्हेज खाऊ शकतात त्यांनी बाकी एग व्हाईट पण त्यांना जमू शकतं आणि हरकत नाही. त्यांनी त्या गोष्टी ह्या गोष्टी ती गोष्ट ऍड केली तरी चालतं.
1: बरोबर.
0: आहार घेण्यासोबत ते पचवणं पण खूप गरजेचं असतं.
1: बरोबर.
0: तर तुमची ओबेसिटी वाढत जाते, स्थूलत्व वाढत जातं, त्याच्यामुळे तुम्ही एक्सरसाइज करणं गरजेचंच आहे. म्हणजे त्यातल्या त्यात मला तर ऍक्च्युली माझ्या आईच्या कार्डिओलॉजिस्टने असं सुचवलं की तुम्ही रोज पूजा करताना,
1: खरंच
0: मग तुम्ही ही एक शरीराची पूजा समजा,
1: अगदीच
0: रोज एक तास व्यायाम.
1: बरोबर. खरंच खरंच.
0: म्हणजे तुम्ही न चुकता त्या पूजेला बसता, तुमचं माइंड तयार झालेलं आहे त्या गोष्टीसाठी.
1: खरंच खरंच.
0: की आपल्याला देवाला ती हे करायचंच आहे, ते कर्म करायचंच आहे, तर मग तुम्ही शरीराचं पण कर्म करा ना.
1: खरंच. म्हणजे देवाने जे शरीर आपल्याला दिलंय
0: ते सांभाळा ना.
1: खरंच. अगदीच अगदी 100%
0: ते पण आपलं कर्तव्य आहे.
1: आहेच आहेच आहेच. खरंच.
0: त्याच्यामुळे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: सोबत रुटीन लाईफ सगळ्यांनाच स्ट्रेसफुल असतं. सगळ्यांचीच काम म्हणजे एकतर आजकाल असं झालं की वेळेसाठी खूप धडपडतो आपण.
1: बरोबर.
0: टू द टाइम सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपली खूप धडपड सुरू असते.
1: अगदी.
0: त्याच्यामध्ये ना स्ट्रेस लेवल वाढतात.
1: बरोबर.
0: स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी तुम्ही तुमचा एखादा छंद जर जोपासला, मी म्हणत नाही रोजच तुम्ही काहीतरी करा म्हणून, पण आठवड्यातून एक दिवस, दोन दिवस जी गोष्ट तुमच्या मनाला खूप चांगली वाटते ती गोष्ट केल्याने, समजा तुम्ही गाणं म्हणताय, कुणी डान्स खूप सुंदर
1: करतं,
0: कुणी कविता करतं, कुणी व्हायोलिन, म्हणजे काही असू देत, जे तुमच्या मनाला सुख देईल, समाधान देईल अशी गोष्ट तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा तरी स्वतःसाठी केली पाहिजे. सोबत मेडिटेशन पण खूप गरजेचं आहे.
1: अगदीच.
0: मेडिटेशनने ना कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहतं आणि फ्रेशनेस राहतो, माइंड फ्रेश होऊन जातं. ह्या गोष्टी स्वतःसाठी करणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर. आणि मॅम, आपल्याकडे असं आहे आपल्या समाजात की स्त्री स्वतःकडे लक्ष द्यायला लागली की इतरांना प्रॉब्लेम होतो, म्हणजे फॅमिली मेंबर्सचा.
0: ऍक्च्युली मी असं समजते बर का की ठीक आहे, तुमची बायको आहे, कोणाची तरी मुलगी आहे.
1: बरोबर.
0: मुलगी जाऊ दे, पण तो जीव आहे.
1: खरंच.
0: ज्या तुमच्या गरजा आहेत त्या त्याच्या पण गरजा आहेत.
1: अगदी.
0: बर का, पुरुषांमध्ये हे चेंजेस नसतात जे स्त्रियांमध्ये काही काळांसाठी येत राहतात.
1: बरोबर.
0: हे जे बदल आहेत तिच्यामधले सगळे, त्याबद्दल विचार करणं, ते समजून घेणं, हे पुरुषांची मानसिकता तयार होणं खूप गरजेचं आहे.
1: खरंच.
0: म्हणजे टेकन टू बी ग्रांटेड धरलं ना की ठीक आहे, होतच असतं, मग ती झगडतच राहते.
1: बरोबर. खरंच खरंच.
0: ती प्रत्येक गोष्टीची झगडत राहते. जेव्हा पुरुष किंवा घरचे माणसं त्याबद्दल विचार करून तिची काळजी घ्यायला लागतात, तिला अजून काय पाहिजे असतं.
1: खरंच. अगदीच.

0: म्हणजे काहीच नकोय ना मग हे एवढं मिळाल्यानंतर हे सगळ्यात सुखी हे ती असेल खरी असेल कदाचित.
1: आणि मला वाटलं की ती तिची मानसिकता जेव्हा खुश होते ती आनंदी असते मानसिकता तेव्हा आपोआपच

0: जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं. आम्हा घरी झाला शब्दांची चरत नाही हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रोते हो, खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग. कविता कथेत मिळतो मनाला नवा संग. अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते.
1: शब्द कशासाठी
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलेणी या साहित्य विषयक कार्यक्रमात. मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

श्रीदेव, अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये जा धर्म, भाषिक अस्मिता, आर्थिक विषमता अशा कारणाने मनभेद वाढल्याचं पाहायला मिळतं. परंतु या सर्व पार्श्वभूमीवर आषाढीच्या वारीमध्ये वारकरी मंडळी शिस्तीनं सर्वांना सोबत घेऊन पंढरपूर गाठतात. पंढरीची वारी एकता, समानता आणि मानवतेचं आदर्श उदाहरण आहे. वारीमध्ये चालताना वारकऱ्यांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. निरपेक्ष निस्वार्थ भावनेनं ते पांडुरंगाला भेटायला पंढरपूरला जातात.

निर्माता दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांचे चित्रपट म्हणजे प्रत्येक कलाकृतीतून दिलेला एक हळुवार संदेश आणि जगण्यातली गंमत सांगणारी गोष्ट. अभिनेत्री जया बच्चन आणि अमिताभ यांना घेऊन केलेला मिली हा चित्रपट हे त्यातलंच एक उत्कृष्ट उदाहरण आहे. जया बच्चन आणि अमिताभ या जोडीसह अशोक कुमार असरानी, अरुणा इराणी, परीक्षित साहनी यांनी या चित्रपटात उत्तम भूमिका निभावल्या आहेत. संगीतकार सचिन देव वर्मन यांचं संगीतही छान आहे. ऐकूयात मिली या चित्रपटातील रचना.

1961 साली प्रदर्शित झालेल्या छाया या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांचं होतं. सुनील दत्त आणि आशा पारेख या प्रमुख भूमिकेतील कलाकारांसह नासिर हुसेन आणि ललिता पवार, निरुपा रॉय यांच्याही यात फार अप्रतिम अशा भूमिका होत्या. सलील चौधरी यांनी या चित्रपटाला दिलेलं संगीत खूप छान जमून आलेलं आहे.

राजू बन गया जेंटलमन हा एक लोकप्रिय असलेला चित्रपट, मनातलं एक स्वप्न आणि त्यासाठी गाठावी लागणारी मायावी नगरी अर्थातच मुंबई, असंच एक स्वप्न घेऊन राजू नावाचा तरुण मुंबईमध्ये येतो आणि त्याच्या स्वप्नांचा पाठपुरावा करू लागतो, अशी कथा बेतलेला राजू बन गया जेंटलमन हा चित्रपट। कथा दिग्दर्शक अजीज मिर्जा यांनी छान पद्धतीने पडद्यावर मांडली होती। चित्रपटाचं जतीन ललित यांनी केलेलं संगीतही छान होतं। शाहरुख खानसह सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केलेला हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे। ऐकूयात राजू बन गया जेंटलमन या चित्रपटातील रचना।

क्षेत्र 1983 साली प्रदर्शित झालेल्या सदमा या चित्रपटातील हे गाणं गुलजार यांच्यासारखे प्रतिभासंपन्न गीतकार आणि सुरेश वाडकरांचा सुंदर सूर असलेले हे गीत विशेष लोकप्रिय आहे. कमल हसन आणि श्रीदेवी यांचा अफलातून अभिनय असलेला हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला. ऐकूयात गुलजार यांची रचना. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा, तर संगीत आहे इलाय राजा यांचं.

शटर शोले या प्रचंड गाजलेल्या चित्रपटानंतर लेखक द्वी सलीम जावेद आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी शान या शानदार चित्रपटाची निर्मिती केली. अर्थातच या चित्रपटाला उत्तुंग यश मिळालं नसलं तरी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं बजेटपेक्षा दुप्पट कमाई करत यश मिळवलं आहे. 1980 प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सुनील दत्त, अमिताभ बच्चन, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, राखी, परवीन बाबी, बिंदिया गोस्वामी, जॉनी वाकर, हेलन, बिंदू अशा एकाहून एक सरस अशा कलाकारांची फौजच होती. कुलभूषण खरवंद यांनी साकारलेला शाकाल हा खलनायक खूप गाजला. ऐकूयात शान या चित्रपटातील रचना.

श्रोत्या, मेहबूब के मेहंदी या चित्रपटातील सर्वच गीतरचना खूप लोकप्रिय आहेत. लता दीदींच्या आवाजातलं हे अजरामर गाणं आणि सौंदर्यवती अभिनेत्री लीना चंदावरकर यांचा अभिनय यासाठी खूप लोकप्रिय ठरतो. चित्रपटातल्या हलक्या फुलक्या पद्धतीने चित्रित करण्यात आलेले प्रसंग छान जमून आलेले आहेत. विशेषतः लीना आणि राजेश खन्ना ही जोडी या चित्रपटात खूप शोभून दिसते. प्रदीप कुमार, इफ्तेकार, जगदीश राज यांनीही उत्तम भूमिका निभावल्या होत्या. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीतानं चित्रपट आणखी सुंदर झालेला आहे.

श्रोते, आता आपण महेबूब की मेहंदी या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निर्माता लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. भरतश्रोते, या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. श्रोतेहो प्रसारित होत मिश्र सेनेचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

शोधो तर आपण देवदत्त साबळे आणि सहकाऱ्यांच्या सुरातील मधुकर आरकडे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशन देवदत्त साबळे यांचं, तर सुर होता शरद कुमार आणि सहकाऱ्यांचा. शोधो या लोकगीत रचनेबरोबरच आजचा मिश्रसेनेचा कार्यक्रम संपला. मिश्रसेनेचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आयुष्यावरचा एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला. तो असा की आयुष्य माणसाला सतत खेळवत असतं आणि त्या खेळालाच कदाचित जगणं म्हणतात. देवानं निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला जगण्याचा एक धडा शिकवत असते. निसर्ग असो, माणूस असो, ऋतू असोत किंवा काळ, कधी विचार केलाय का आपल्या हृदयाची धडधड नेहमी एका ठराविक रिदममध्येच का चालते? ECG वर चालणारी ती वर खाली जाणारी रेषा ती फक्त हृदयाची धडधड दाखवत नाही, तर ती आयुष्याचं सर्वात सुंदर रूपक आहे. ती रेषा सतत वर खाली होत राहते, अगदी आपल्या आयुष्यासारखंच. कधी आनंद, कधी दुःख, कधी यश, कधी अपयश, कधी भेटी, कधी विरह, कधी आशा, कधी निराशा. आणि गंमत म्हणजे त्या चढ उतारांमुळंच आपण जिवंत असल्याचं सिद्ध होतं. कारण ज्या क्षणी ती रेषा सरळ होते त्या क्षणी सगळं संपतं. मग आयुष्याकडून सतत सगळं सुरळीत असण्याची अपेक्षा तरी का? चढ उतार नसतील, संघर्ष नसेल, अनपेक्षित वळणं नसतील, तर ते आयुष्य कसलं? आयुष्य सुंदर आहे कारण ते प्रत्येक दिवशी नवीन ताल छेडतं. कधी मंद, कधी वेगवान, कधी विस्कटलेला, तर कधी अगदी सुरेल. पण तो ताल सुरू आहे, यापेक्षा मोठं भाग्य दुसरं कोणतं? म्हणून आयुष्य बदलण्याचा हट्ट कधी करू नका. त्याच्या रिदमवर प्रेम करायला शिका. कारण आयुष्याचं सौंदर्य सरळ रेषेत नसतं, ते प्रत्येक चढ उतारांत दडलेलं असतं. आणि जो त्या रिदमसोबत जगायला शिकतो ना, तोच खऱ्या अर्थानं जगायला शिकतो. जरा

0: मैत्रिणींनो, संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील, संदीप खरे यांच्या गीत आणि संगीत नियोजनातील हे छानसं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, भाग 13. सहभाग
1: स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर आणि मधुमिता नामदे.
0: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
3: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
4: होऊया जरा हलकं फुलकं.
3: हलकं फुलकं.

0: अय्या बबी मावशी रश्मी वहिनी या या अलभ्य लाभ अलभ्य लाभ।
1: वा वा मधु तुझा आवाज इतका मधुर आहे ना की तुझा आवाज ऐकून आणि तू म्हणालीस की कुणीतरी येणार येणार मग आम्ही लगेच आलो बघ धावत।
0: बर बर हरभराचं झाड अरचडा वाजून आता तू वहिनी मला।
1: अगं तसं नाही खरंच तुझा आवाज गोड आहे हो की नाही आई।
2: हे कुणीतरी नेमकं कुठे येणार आहे मधू? अगं छबुताई सुनबाईंची गोड बातमी की काय?
1: तुम्हालाही चाहूल लागली वाटतं या बातमीची, बरं झालं तुम्ही आलात।
2: अगं मधू गोड बातमी देणारी तुझी रसिका वहिनी कुठे आहे मग?
0: अगं बबी मावशी कुठे असणार आहे ती? ऑफिसला। अगं ती आता मॅनेजर झाली आहे ना, जबाबदाऱ्या वाढ

0: म्हणल्या तिच्या.
1: हो की अगं शबुताई, ती ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळते ग, पण तिला सांभाळण्याची जबाबदारी आता तुम्हा सर्वांची. बरं
2: बबे, आतापर्यंत काय कमी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, पण आता
1: आता काय.
2: अगं काळजी वाटते ग मला.
3: अहो पुष्पा मावशी, पुन्हा एकदा प्रमोशन होतंय तुमचं, काळजी कसली, आनंद वाटायला हवा.
2: आनंद तर आहेच ग, पण काळजी घेणं पण महत्वाचं आहे. आम्ही तर घेऊच ग काळजी, पण तिनं स्वतः पण काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का. तुला माहितीये ना रसिकाचा स्वभाव, तिला किती गडबड असते प्रत्येक कामाची. आता धावपळ थोडी कमी करायला नको का तिनं.
0: म्हणजे आता तिला नोकरी सोडावी लागेल.
1: नाही ग, नोकरी कशाला सोडायची आहे त्यासाठी. नोकरी करता करता तिने तिची काळजी घ्यायची आहे. मधु, आता तुझं काम वाढलंय बर का.
0: म्हणजे आता तिची सगळी कामं मलाच करावी लागणार की काय.
2: अगं काम म्हणजे काय, तिला समजावून सांगायचं.
0: आता माझं कुठे लग्न झालंय आणि मी डॉक्टर थोडीच आहे तिला समजावून सांगायला. मला काय कळतंय त्यातलं.
3: अगं तुम्ही तरुण पिढीतली मंडळी एकमेकांना छान समजावून सांगू शकता ना. पटतात एकमेकांच्या गोष्टी तुम्हाला, समवयस्कांचा फरकच पडतो ना.
2: अगं मधु, तुला माहितीये ना तुझ्या रसिका वहिनीचा स्वभाव, कोणत्याच कामाला ती कधी नाही म्हणत नाही. सगळीच कामं पूर्ण करायच्या नादात ती तिचा ताण मात्र वाढवून घेते. आपण बघतोय ना त्यामुळे ती किती थकून जाते.
0: हो ग, त्या कामांच्या नादात तिचं जेवणाकडे लक्षच नसतं बघ. एकतर वेळेवर जेवत नाही आणि काम राहिलंय असं म्हणत घाई घाईत जेवण करते.
3: मधु अगं किती चुकीची सवय आहे ग ही, त्याचे किती दुष्परिणाम होतात आरोग्यावर माहितीये ना.
2: आणि तुला सांगते बबे, पायऱ्या उतरताना सुद्धा नुसती घाई, दोन पायऱ्यांची एक पायरी करते बघती.
1: अगं बाई. अगं मग तिला जरा नीट समजावून सांगा.
2: अगं बबे, काय काय आणि किती किती समजावून सांगायचं. तिला काही बोलायला गेलं तर तिला वाटतं आई सारख्याच टोकतात, पण तिच्यासाठीच सांगते ना मी हे सगळं. आता तुला सांगते, हिचं बोलायचं तोंड मोठं आणि खायचं तोंड लहान.
1: अगं छबुताई, असं करून कसं चालेल बरं. आता आईच जर खाऊन पिऊन मस्त असेल तर येणारं बाळ सुद्धा सुदृढ असेल ना. मग तिने ती काळजी घ्यायला नको का बरं.
3: पुष्पा मावशी, काय खावंसं वाटतं हो तिला. डोहाळे पुरवायला हवेत तिचे, काही डोहाळे लागलेत की नाही. तिला म्हणावं काहीही खावं वाटलं तर सांगत जा बरं का.
0: अरे वा, मज्जाच आहे मग आता आपल्या घरात रोज नवीन नवीन चटपटीत पदार्थ बनवणार.
1: हा म्हणजे वहिनीचं नाव आणि मधुचं गाव. मधु, अगं आत्या होणार आहेस आता तू, थोडं जबाबदारीने वागायला शिक बरं.
0: घ्या, आता मी काय केलंय, घसरली का माझ्यावर गाडी.
2: मग असं होणारच ना. अगं असे चमचमीत चटपटीत पदार्थच फक्त तिला खायला घातले तर तिला पोषण कसं मिळणार. सकस चौरस आहार घ्यायला हवा ना तिनं,
3: आणि तोही वेळेवर. वेळेची अवेळ करायची नाही, त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावर होतो.
1: मग बाळ जर सुदृढ व्हायला हवं असेल तर आईनेही आधी स्वतःची काळजी घ्यायला हवी ना. मधु, तुझ्या रसिका वहिनीला मस्त छान पैकी केशर दूध तयार करून देत जा बघ.
2: दुधाचं तर वावडच आहे आमच्या या रसिकाला, नक्कोच म्हणते.
1: अगं छबुताई, अशा वेळेला आपली आवड निवड बाजूला ठेवायची असते. तिला म्हणावं तिचं जीवन हे आता फक्त तिच्यासाठी नाही तर तिच्या बाळासाठी आहे. त्याच्यासाठी म्हणून आपल्याला आवडत नसतानाही काही गोष्टी कराव्या लागतात. पालेभाज्या खायच्या, वेळेवर जेवण करायचं, दूध प्यायचं. खाते की नाही ती भाज्या वगैरे.
2: तिथेही आनंदच आहे.
0: आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चो इकडे.
1: मधु, गाणी गाऊ नकोस नुसती आणि चेष्टेवारी नको नेऊस. अगं हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न असतं. हिरव्या पालेभाज्या, फळं, काकडी, मुळा, गाजर, बीट यांचाही आहारात आवर्जून समावेश करावा लागतो. अगं
0: अगं बबी मावशी, आई हेच सांगत असते तिला, पण ती कंटाळा करती खायचा.
1: अगं मधु, कदाचित ते पिढीतलं अंतर आहे ना, त्याच्यामुळे असं होत असेल.
0: पिढीतलं अंतर?
1: अगं ते काय म्हणतात तुम्ही, कसली तरी गॅप ती काय असतं ते.
0: अच्छा अच्छा, जनरेशन गॅप.
1: हा हा, तेच ते म्हणत होते ना मी तुला. अगं त्याच्यामुळे काय होते, छबुताईचं बोलणं आहे ना, तिला उपदेशाचे डोस वाटतात. पण तू तू तिला नीट समजावून सांगू शकतेस ना. कसं आहे समवयस्कांचं जरा व्यवस्थित पटतं ग.
3: हे मात्र खरं. ह आणि तसंही नणन भाऊजींचं गुळपीठ आहेच की, प्रत्येक गोष्टीत मधूचा सल्ला हवाच असतो रसिकाला. मधूने एखादी गोष्ट सांगितली की रसिकाला पटलीच म्हणून समजा, म्हणून तर मधूचा आनंद दादा म्हणतो ना.

0: मधुला किती म्हणजे रसिकाचं सल्लागार मंडळ आहे, हो की नाही?
1: हो ग रश्मी, अगदी खरं बोललीस बघ. मधूच्या सल्ल्याशिवाय तिचं पान सुद्धा हलत नाही. नणंद भाऊजाईचं नातं अगदी जिवलग मैत्रीचं.
2: म्हणूनच सांगतेय ना मी तिला की होणाऱ्या आत्याबाईंची जबाबदारी वाढलीय आता, तेव्हा जरा नीट लक्ष द्या.
3: मग या सल्लागार मंडळाने कोणते सल्ले देणं अपेक्षित आहे?
0: हा, सल्लागार मंडळाने द्यायचे सल्ले ऐका बरं का. सगळ्यात आधी तर चौरस आहार. नुसताच आहार घेऊन उपयोगाचा नाही, तर त्यासोबत व्यायामही हवा. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गर्भारपणात योग्य असे व्यायाम करावेत. हा, आणि अजून रसिका बहिणीने जास्त ताण घेऊ नये असं हेतू तिला सांगायचे. कारण काय होतं माहितीये का, मानसिक ताणाचे दुष्परिणाम मग शरीराला भोगावे लागतात. आणि योगा क्लासला जाते ना रसिका?
3: अगं रश्मी वहिनी, मागच्या वर्षी ती गेली काही दिवस, पण नंतर कामाच्या व्यापामुळे तिला वेळच मिळत नव्हता म्हणून राहून गेलं ते पण.
2: अगं बाई, वेळ नाही म्हणून कसं चालेल? अशा कशा ग तुम्ही आजकालच्या मुली, म्हणे वेळ मिळत नाही. अगं वेळ मिळत नसतो, तो काढावा लागत असतो. तू असं कर, तिचा ना एक दिनक्रम तयार कर. नियोजनपूर्व कामं केली ना की मग ताणही कमी होतो आणि स्वतःसाठी वेळ देखील काढता येतो. आणि हा तिचा कामाचा भार जरा हलका करायला तू तिला मदत कर बघ. शिवाय तुझ्या आनंददादाची पण जबाबदारी आहे ना काही, बाप होणार आहे तो आता, तेव्हा त्याला सांग तिची व्यवस्थित काळजी घे. तिला काय हवं नको ते बघ, तिला दवाखान्यात ने व्यवस्थित. तेव्हा तिला आनंदी ठेवण्याची जबाबदारी आता कोणाची? आनंदचीच ना.
3: हो हो, बरोबर आहे चारू मावशी.
0: अहो पुष्पा मावशी, आपल्या कॉलनीमध्ये त्या लताताई गर्भसंस्कार वर्ग घेतात ना, त्यांच्याकडे पाठवणार रसिकाला.
1: अगं हो ग, बरं झालं आठवण केलीस. मधू, तू आजच घेऊन जा ग तुझ्या रसिका वहिनीला. ऑफिसमधून आली की लगेच जा दोघी जणी तिकडे.
3: बरं आई, आजच घेऊन जाते हा तिला.
1: बरं झालं बबे तू आणि रश्मी आलात, ते माझी चिंता थोडी दूर झाली ग.
2: अगं छबुताई, काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यावी. आणि आम्ही सगळे आहोतच की, कधीही काही अडचण आली की एकमेकांसोबत असतोच की आपण, काळजी कशाला करायची त्यात?
0: हो ना, आणि किती गोड बातमी दिली आहे रसिकाने. स्त्रीला लागलेली मातृत्वाची चाहूल हा तिच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. या क्षणाचा महोत्सव साजरा करायला हवा, नाही का?
2: मग
0: आणि पुष्पा मावशी, महोत्सव तर साजरा करायचाच आहे आपल्याला, पण त्याआधी जी काळजी घ्यायची आहे ना, ती अशी आहे की आनंदला आणि रसिकाला दोघांनाही सांगा की आजकाल ना अनेक टेस्ट निघाल्यात की होणारं बाळ कसं असेल, त्यात काही व्यंग असेल का, हे सुद्धा चेक केलं जातं बरं का. तर अशा टेस्ट डॉक्टरना विचारून करून घ्या.
2: अगो हे काय का आता नवीनच?
0: अहो आई, आधी तुमच्या पिढीच्या वेळेस कसं होतं की काही व्यंग असलेली मुलं किंवा काही आजार असलेली मुलं जन्माला यायची, तेव्हा कळायचं नाही ना पोटातल्या बाळाला काही आजार आहे किंवा काही व्यंग आहे. पण आता तसं राहिलं नाहीये. म्हणजे आता इतके अत्याधुनिक उपचार निघालेत आणि अत्याधुनिक टेस्ट पण निघाल्यात की जेणेकरून आपल्याला कळतं की गर्भारपणात बाळ कसं आहे, व्यवस्थित त्याची वाढ होतीये ना. तर दर महिन्याला तिला म्हणा डॉक्टरांकडे जायचा कंटाळा करू नकोस, दर महिन्याला जा आणि व्यवस्थित डॉक्टर जे सांगतील तशा औषध गोळ्या व्यवस्थित घे.
1: हो म्हणूनच म्हटलं ना रश्मी, तू आलीस ते बरं झालं, किती छान सांगितलीस बघ समजावून.
0: अहो पुष्पा मावशी, कसं आहे आनंद आणि रसिका आजच्या पिढीचे आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असणारच. पण एक मोठी जाऊ म्हणून मी माझं काम केलं बरं का, कर्तव्य केलं.
3: हा, अनुभवाचे बोल, बरोबर आहे. महोत्सव साजरा करायचा आहे ना वहिनी, मग काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खाऊनच साजरा करूया मग आपण. म्हणजे वहिनीचेही डोहाळे पुरवले जातील आणि आपलीही मज्जा होईल.
2: अगं आधीच जा, मला ही बातमी सांगितली असती ते त्यांना काहीतरी छान घेऊन आलो नसतो का आम्ही. चल आता बनवूयात ग आपण, चला
0: चला चला.
1: ए मधू, मग आणूया ग आईस्क्रीम, रसिकाला पण आवडतच नाही तरी.
0: हो म्हणजे चटपटीत पदार्थ आई बनवतील आणि मधू बाहेरून आईस्क्रीम घेऊन येईल, चालेल?
3: ठीक आहे, आलेच घेऊन.
2: ए तुम्ही पार्टी करायचं म्हणतायत ना, ए छबू दे तिला काय आवडतं सांग बरं, गोडात आणि तिखटामध्ये काय काय खायला आवडतं सांग बरं.
1: अगं तिला गोड तिखट दोन्हीही आवडतं.
2: हो ना, मग एखादा आवडता पदार्थ सांग ना तिचा.
1: अगं गुलाबजामून तिला फार आवडतात बरं का.
2: बरं आणि तिखटामध्ये काय?
1: पावभाजी.
2: बर बर, मग आज आपण तेच करू. आणि मला काय वाटतंय माहिती का, ती येईपर्यंत आपण हे सगळे पदार्थ तयार करून ठेवू आणि ना तिला आल्यावर आपण छान सरप्राईज देऊ.
0: चालेल चालेल, आता

0: थोडा वेळ येईल असती घरी आणि आनंद येईल, म्हणजे मग आपण सगळे मिळून हा आनंद साजरा करूयात, नाही का?
1: अगदी सरप्राईज होईल मस्त.
0: चला चला लागा तयारीला. ही मधू कुठे गेली? सटकली वाटतं.
2: हा अगं ती आईस्क्रीम आणायला गेली ना.
0: मला वाटलं काम अंगावर पडेल म्हणून बाहेर गेलेली दिसते.
2: रश्मी तू घे बरं भाजी चिरायला, चल मस्त पावभाजी करूयात.
0: चला चला.
3: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
0: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड.
4: करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
3: चला जगूया मस्त मजेने,
5: होऊया जरा हलक फुलक.
0: हलक फुलक,
4: हलक फुलक.
6: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 13 ऐकलात. सहभाग होता
0: स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर आणि मधुमिता नामदे यांचा.
6: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.

गरमागरम आणि चटपटीत खावंसं वाटतं आणि त्यासाठीच आजची आपली रेसिपी आहे मिक्स व्हेज कटलेट. चला तर मग बघूया यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते. 2 बटाटे, 1/2 कप गाजर, 1/2 कप मटार, 1/2 कप बीट, ब्रेड क्रम्स, आले लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर. तर मैत्रिणी, याची कृती अशी आहे की सर्व भाज्या उकडून आणि कुस्करून घ्यायच्या, मसाले घालून मिश्रण छानपैकी तयार करून घ्यायचं, कटलेटचा आकार द्यायचा, मग ब्रेड क्रम्समध्ये घोळवून कमी तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायचं किंवा जास्त तेलात तळून घ्यायचं. झालेत आपले मिक्स व्हेज कटलेट तयार.

मैत्रिणींनो, आता ऐकूया मातृसुरक्षा दिनानिमित्त डॉक्टर कांचन वानेरी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. विषय आहे मातृसुरक्षा, राष्ट्र सुरक्षा. नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते मी लीना पांडे. आणि मैत्रिणींनो, मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील प्रवास आहे. गर्भधारणेपासून ते बाळाच्या जन्मापर्यंत आई आणि बाळाचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी योग्य काळजी, पोषण, नियमित तपासणी आणि जागरूकता आवश्यक असते. त्यामुळेच मातृसुरक्षा दिनाच्या निमित्ताने आज आपण मातृ आरोग्य, सुरक्षित मातृत्व, गर्भवतींची काळजी आणि शासकीय आरोग्य सेवांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

0: आणि यासाठी आपल्यासोबत आज आहेत उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरे आणि त्या स्वतःही स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, मातृसुरक्षा दिवस आपण साजरा करत आहोत, तर त्यानिमित्ताने मातृसुरक्षा दिनाचं महत्व तुम्ही काय सांगाल?
1: सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मातृसुरक्षा दिन याचं उद्दिष्ट हे आहे की गर्भवती महिलांची आपण नियमित तपासणी करायला पाहिजे, त्यानंतर ज्या उच्च जोखीम गर्भधारणा असतात त्यांना ओळखण्यासाठी सुद्धा हा दिनाला आपण सर्व गर्भधारण झालेल्या महिलांना तपासून त्याच्यामधनं ज्या जोखमीच्या माता आहेत त्या बाजूला करून त्यांचे प्रसूतीचे ठिकाण त्याच्यानंतर पुढचे त्यांचे कसे जे पण नियोजन असेल ते आपण करतो. तसेच त्यामुळे आपण एक सुनिश्चित करतो की जी पण ही प्रसूती आहे ती सुरक्षित होईल. यामध्ये अजून जर आपल्याला सांगायचं झालं तर याच्यामध्ये या दिनी आपण ज्या माता असतात त्या प्रत्येक गर्भवती महिलेला एक सुरक्षित मातृत्वाचा जो संकल्प आहे त्याच्याबद्दल आपण कल्पना देतो. यामध्ये त्यांना नियमित गर्भतपासणी, संतुलित आहार, त्याच्यानंतर जे गर्भधारणेमध्ये आवश्यक लसीकरण असतं ते कसे घ्यायचे त्याबद्दलसुद्धा आपण माहिती देतो, वेळेवर उपचार. त्याच्यानंतर आजसुद्धा आपण बघतो की आपल्याकडे काही ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजीनगर परिमंडळात जरी मी ही गोष्ट जास्त बघितली नाही तरी पालघरसारख्या ठिकाणी मी जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक होते तिथे घरगुती प्रसूती करण्याचं प्रमाण अजूनही काही प्रमाणात दिसतं. तर या महिलांना त्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे की घरी प्रसूती न करता या सगळ्या प्रसूती ज्या आहेत त्या संस्थेमध्ये व्हायला पाहिजे, सरकारी असो किंवा खाजगी असो त्याचे महत्त्व आपण पटवून देतो. आणि हा जो दिवस आहे त्याचे ध्येय एकच आहे की सुरक्षित आई आणि निरोगी बाळ.
0: अगदी अगदी. डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान आईच्या आरोग्याची काळजी किती आणि कशी महत्त्वाची असते?
1: असं म्हणतात की जर आई निरोगी असेल तर बाळसुद्धा निरोगी होतं आणि बाळ जर निरोगी असेल तर आपलं राष्ट्रसुद्धा निरोगी असतं. आपलं सर्वांचं ध्येय हे पहिलं राष्ट्राचंच असायला पाहिजे. त्यानुसार गर्भधारणेच्या दरम्यान आरोग्याची काळजी का महत्त्वाची असते तर त्याच्यामुळे आपल्याला निरोगी बाळ व्हायला मदत होते. निरोगी आईमुळे बाळाची योग्य ती वाढ होते. अकाली प्रसूती ज्याला आपण प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असं म्हणतो तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी या कमी होतात. कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, त्यानंतर माता मृत्यू, बालमृत्यू याचा धोका कमी होतो. आपण सर्वांनी बघितलं असेल की जर अकाली प्रसूती झाली तर ते बाळ असतं ते कमी वजनाचं असतं, त्याचे फुफ्फुसं जे असतात ते योग्य रीतीने वाढ झालेले नसतात. अशा बाळाला आपल्याला काचेच्या पेटीमध्ये आपण जे म्हणतो तर इथे आपल्याला ठेवायला लागतो. त्याच्यामध्ये त्या मातेची पण खूप मेंटल हरासमेंट होऊ शकते. बाळासुद्धा बाळाला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे प्रसूती ही वेळेवर व्हायला पाहिजे याच्याकडे आपला कल असायला पाहिजे. एक वाक्य मी इथे ॲड करेल यावेळेस की जेव्हा मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये आली तर मला आठवतं की त्यावेळेस मी ॲज अ स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून जिल्हा रुग्णालयात जेव्हा जॉईन झाले होते तर त्यावेळेस माता मृत्यूचा दर त्यावेळेस जवळजवळ 350 पर हजारी एवढा जास्त होता.
0: बापरे.
1: त्यानंतर जी आपल्या सरकारनी NHM असेल किंवा विविध दिन साजरे केल्या गेले, विविध मातांसाठी योजना तयार केल्या गेल्या आणि आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये तो दर आता 50 पेक्षा सुद्धा खाली आलेला आहे.
0: किती छान. डॉक्टर, गर्भवती महिलेनं नियमित तपासण्या का करून घ्याव्यात?
1: जसं आपण म्हटलं की सुरक्षित प्रसूती आपल्याला सुनिश्चित करायचं आहे. याच्यासाठी जर ती गर्भवती महिला याची आरोग्याची आपण देखभाल केली तर नक्कीच ती प्रसूती सुरक्षित होऊ शकेल. याच्यामध्ये आपण सर्वप्रथम या महिलेला जशी ती गर्भ तिला धारण होतो तर 12 आठवड्यांच्या आतमध्ये म्हणजे 3 महिन्यांच्या आतमध्ये अशा सर्व महिलांची आपण नोंदणी करून घेतो. त्यानंतर दर महिन्याला या मातेला आपण जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण आशामार्फत बोलवून घेतो व तिथे आपण तिचं रक्तदाब असेल, तिचं रक्तक्षयाचं जे प्रमाण आहे किंवा हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते आपण दर महिन्याला चेक करतो. आपण वजन तिचं तपासतो, त्याच्यानंतर दर महिन्याला लघवी तपासतो. याच्यामध्ये आपण का एवढ्या सगळ्या तपासण्या करतो? कारण की सर्वप्रथम आपल्याला मधुमेह आणि रक्तश्रय आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला मी हे सांगते, प्रसूती दरम्यान जर रक्तदाब वाढला तर याचा जो परिणाम असतो तो बाळावर आणि मातेवर दोघांवर पण खूप वाईटरित्या होऊ शकतो. रक्तदाब जो बाळंतपणामध्ये

घडतो, याच्यामध्ये बाळाचा अकाली गर्भाशयातच मृत्यू होऊ शकतो किंवा ते बाळ जे असतं ते कमी दिवसांचं जन्माला येऊ शकतं. दुसरं म्हणजे की जी माता असते तर मातेला सुद्धा जर हा रक्तदाबाचं प्रमाण जर जास्ती झालं आणि हे रक्तदाबाचं जे प्रमाण असतं ते 7व्या महिन्यामध्ये भरपूर वाढू शकतं, त्याच्यामुळे त्या मातेला पायावर सूज येणे, तिच्या रक्तामध्ये बरेचसे असे बदल होतात की त्याच्यामुळे आपल्याला बाळंतपणानंतर झालेला रक्तस्त्राव हा कमी करता येत नाही, तिला झटकेसुद्धा येऊ शकतात आणि तिच्या लघवीमध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन्स जे असतात ते सुद्धा येतात. त्यामुळे आपण दर महिन्याला रक्तदाब असेल, हिमोग्लोबिन असेल, वजन आणि लघवी तपासतो. हिमोग्लोबिन जेव्हा आपण तपासतो म्हणजे रक्तक्षय त्या मातेला आहे की नाही आपण हे जेव्हा तपासतो, तर त्याच्यामध्ये जर रक्तक्षय असेल

0: तिच्या रक्तामध्ये बरेचसे असे बदल होतात की त्याच्यामुळे आपल्याला बाळणपणानंतर झालेला रक्तस्त्राव हा कमी करता येत नाही, तिला झटकेसुद्धा येऊ शकतात आणि तिच्या लघवीमध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन्स जे असतात ते सुद्धा येतात. त्यामुळे आपण दर महिन्याला रक्तदाब असेल, हिमोग्लोबिन असेल, वजन आणि लघवी तपासतो. हिमोग्लोबिन जेव्हा आपण तपासतो म्हणजे रक्तक्षय त्या मातेला आहे की नाही आपण हे जेव्हा तपासतो, तर त्याच्यामध्ये जर रक्तक्षय असेल तर यासुद्धा मातेला जे बाळाचं वजन असतं ते कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ शकतं. नॉर्मल जेव्हा बाळणपण होतं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 1/2 लिटर रक्तस्त्राव हा नॉर्मली होतो आणि जेव्हा सिझेरियन सेक्शन एखाद्या मातेचं होतं तर त्याच्यात 1 लिटर हा रक्तस्त्राव नॉर्मली होऊ शकतो. जर ती माता स्वतःच तिला रक्तक्षय असेल किंवा तिच्यामध्ये रक्ताचं प्रमाण जर कमी असेल तर त्यामुळे काय होऊ शकतं की ही माता तेवढा रक्तस्राव सुद्धा सहन करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे ती प्रसूती दरम्यान सुद्धा दगावण्याची शक्यता असू शकते. पण याच्यावर सुद्धा आपण उपाय करतो की जर शेवटच्या महिन्यामध्ये रक्तक्षयाचं जर आपल्याला प्रमाण वाटलं तर आपण त्या मातेला रक्त वाढवण्याची इंजेक्शनं जी सगळ्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहेत. तिसरं वजनाबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक आपण जर सरळसोट विचार केला तर वजनामध्ये दर महिन्याला 1 किलो वजन वाढणे अपेक्षित आहे, 1 ते 1.5 किलो. त्याच्यामध्ये खूप जास्त जर वाढ झाली तर कदाचित त्या मातेला सूज असू शकते सगळीकडे आणि त्याच्यामुळे ती वाढ झालेली आहे जास्ती. खूप कमी वाढ होत असेल तर आपण समजू शकतो की कदाचित बाळाला कमी वजनाचा धोका उद्भवू शकतो. तर हे सुद्धा महत्वाचं आहे की एक अप्रोप्रिएट प्रकारे तिचं वजन वाढायला पाहिजे, दर महिन्याला 1 ते 1.5 किलो आणि पूर्ण बाळणपणामध्ये जवळजवळ 14 किलो तिचं वजन वाढायला पाहिजे आणि ते आपण प्रॉपर म्हणतो. त्याच्यापेक्षा खूप जास्त वाढलं तर ते सुद्धा धोकादायक आहे, कमी वाढलं ते सुद्धा धोकादायक आहे. त्याच्यानंतर लघवी आपण तपासतो कारण की सर्वांना माहिती आहे की आता असं म्हणतात की भारतामध्ये मधुमेहाचा स्फोट झालेला आहे. तर आपल्या बऱ्याचशा माता अशा आहेत की त्या मधुमेहाच्या एका इनिशियल स्टेजमध्ये असतात आणि जेव्हा त्यांना गर्भधारणा होते तर त्यावेळेस हा मधुमेह दिसायला सुरुवात होते. तर आपण जेव्हा लघवीची चेकअप करतो तर त्यावेळेस आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये साखर किंवा शर्करा आहे की नाही. आणि जर मधुमेह त्या स्त्रीला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त धोके आहेत कारण की अशा स्त्रीचे जे बाळं असतात त्याच्या बाळाची जी फुफ्फुसं असतात ती व्यवस्थित डेव्हलप होऊ शकत नाही आणि मग ते बाळानंतर श्वास घेत नाही. दुसरा मधुमेहाचा हा धोका आहे की जे बाळ असतं ते जसं जास्त वजनाचं होऊ शकतं तसं कमी वजनाचं सुद्धा होऊ शकतं. आणि यापूर्वीच मी आपल्याला सांगितलेलं आहे की कमी वजनाच्या बाळांना मग त्यांना इन्क्युबेटरमध्ये ठेवायला लागतं, कधी कधी त्यांची ब्रेनची किंवा मेंदूची ही वाढ असते ती होऊ शकत नाही व्यवस्थित. म्हणून मधुमेह बघणं हे खूप जरुरी आहे.
1: मग डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान अशी कोणती लक्षणं मातेमध्ये आढळतात की त्या मातेने आणि घरच्यांनी दुर्लक्ष करू नये अशी?
0: मोठा मोठी जर आपण विचार केला तर काही अशी लक्षणं आहेत की जी जरी आपण स्वतः डॉक्टर नसलो तरी ही लक्षणे जर आपल्याला दिसली तर आपण त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा एखादं उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय असेल आपण त्वरित तिथे जायला पाहिजे. याच्यामध्ये सर्वप्रथम येतं ते योनी मार्गामधनं रक्तस्त्राव. जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा कधी कधी नॉर्मली पहिल्या 1.5 महिन्यामध्ये स्पॉट सारखा रक्तस्त्राव होऊ शकतो, तो नॉर्मल असू पण शकतो नसू पण शकतो. जर तो असेल तर त्याच्यामध्ये कारण हे असतं की काही गर्भाशयामध्ये काही अशा लेयर्स असतात की त्या पूर्णपणे एकत्र येण्यासाठी थोडा 1 ते 1.25 महिन्याचा वेळ लागू शकतो आणि त्या दरम्यान जी पाळीची तारीख आहे त्या तारखेला स्पॉटिंग आपल्याला दिसू शकतं. पण त्यानंतर जो रक्तस्त्राव होतो तो धोकादायक असतो आणि हा सुद्धा असू शकतो. सर्वप्रथम पहिल्या 3 महिन्यांमध्ये जो रक्तस्त्राव होतो तर त्याच्यामध्ये अबॉर्शनचे चान्सेस खूप असतात. याच्यामध्ये 2-3 प्रकारचे गर्भपात आहे, आपण त्याला डॉक्टरी लँग्वेजमध्ये मिस्ड अबॉर्शन म्हणतो, काही इनकम्प्लीट असतात, काही कम्प्लीट अबॉर्शन असतात. तर याच्यामध्ये आपण जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये त्वरित जायला पाहिजे आणि मग तेथील डॉक्टर किंवा ANM आपल्याला सोनोग्राफी करून देतील. आणि या सोनोग्राफी पण सर्वांना सांगायला आनंद होतोय की या सर्व सोनोग्राफी फ्रीमध्ये करून मिळतात. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की दुसऱ्या सेमिस्टरमध्ये म्हणजे 3 महिन्यांपासून तर 6 महिन्यांपर्यंत होणारा रक्तस्त्राव हा रक्तस्त्राव सुद्धा धोकादायकच आहे. दुसरं म्हणजे याच्यात काही काही कंडिशन्स अशा आहेत ज्या डॉक्टरांना माहिती असतात.

0: त्या म्हणजे आम्ही त्याला म्हणतो प्लासेंटा प्रिव्हिया असेल किंवा एब्रप्शिओ प्लासेंटा असेल, तर अशा वेळेस हा रक्तस्त्राव होऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला त्वरित हायर सेंटरमध्ये जावं लागतं आणि सोनोग्राफी असेल किंवा तिथील जे निष्णात स्त्रीरोग तज्ज्ञ असतात त्यांनी तपासल्यानंतर ते डायग्नोसिस करून त्याला योग्य ती ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर जवळजवळ 6 महिन्यांपासून 9 महिन्यांपर्यंत जो रक्तस्त्राव होतो तो जास्त करून तो तर ॲबॉर्शनचा नसतो, कारण की ॲबॉर्शन हे जर व्हायचं असेल तर पहिल्या 5 महिन्यांमध्ये होऊन जातं. पण नंतरचा जो रक्तस्राव असतो त्याच्यामध्ये प्लासेंटा प्रिव्हिया नावाची अतिशय म्हणजे ज्याला म्हणतात की जीवघेणी कंडिशन जी आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा माता अशा असतात की या रक्तस्रावामध्ये त्यांचा जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. म्हणून कधीही जेव्हा 6व्या महिन्यात किंवा 7व्या 8व्या महिन्यात सुद्धा रक्तस्राव थोडा जरी झाला त्वरित आपण जवळच्या आरोग्य केंद्राकडे जाऊन सोनोग्राफी करून कुठला डायग्नोसिस आहे त्यानुसार बघून मग तेथील ज्या ANM असतील तेथील जे डॉक्टर असतील हे आपल्याला कुठल्या हायर सेंटरला आपल्या बाळंतपणाचं स्थान निश्चित करतील. त्याच्यानंतर तिसरा एक लक्षण आपण बघतो की हातापायांना सूज येणे. मगाशी मी सांगितलं की जर प्रेग्नन्सीमध्ये किंवा बाळंतपणामध्ये जर गर्भधारणा झाल्यानंतर हातापायांना खूप सूज येत असेल तर त्याचे दोन कारणं असू शकतात. सर्वप्रथम पहिलं आणि जे साधं कारण आहे ते म्हणजे की रक्त क्षय असणे, म्हणजे शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असणे. हे आपण दर महिन्याला रक्ताचं चेकअप करतो त्यामुळे आपल्याला कळूनच येईल. आणि जर थोडंसं 6व्या 7व्या महिन्यानंतर कळलं तर आपण अशा पेशंटला अशा रुग्णाला आपण रक्त वाढवण्याचे इंजेक्शन्स देऊ शकतो. आणि जर शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला कळलं की या स्त्रीला रक्तक्षय झालेला आहे तर तेव्हा आपण अशा स्त्रियांना रक्तसुद्धा चढवू शकतो. त्याच्यानंतर खूप महत्वाचं एक लक्षण आहे ते म्हणजे बाळाची हालचाल कमी वाटणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे असतं ते 1 तासामध्ये जवळजवळ 6 ते 7 तरी ते धक्का देतं. आणि जर तसं नसेल किंवा कधी कधी काय काही बाळ कमी सुद्धा देऊ शकतात, जे प्रत्येक स्त्री आणि बाळानुसार तो बदलतो, पण ते धक्के जर अचानक कमी झाले तर समजून घ्या की कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. विशेषतः जर असे लक्षणं शेवटच्या 2 महिन्यांमध्ये वगैरे असतील तर ते अतिशय धोक्याचं लक्षण आहे. अशा वेळेस आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर चौथं लक्षण आहे पोटदुखी आणि पाणी जाणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे आहे ते पोटामध्ये एक पाण्याची पिशवी असते ज्याला आपण ॲमनिओटिक फ्लुइड असं म्हणतो. त्याच्यामध्ये बाळ हे तरंगत असतं आणि या पिशवीचं जे तोंड असतं तर गर्भाशयाची जी पिशवी असते तर ते तोंड बंद असल्यामुळे ही पिशवी फुटून जात नाही. परंतु काही काही वेळेस असे प्रॉब्लेम येतात की ही पिशवी फुटून जाते आणि ही लक्षणं जास्त करून 6व्या 7व्या महिन्यातच दिसतात. अशा वेळेस त्वरित या रुग्णाला आपल्याला भरती करायला लागतं. तिला अँटीबायोटिक असतील, तिला बेड रेस्ट असेल, त्याच्यानंतर तिची पायाकडची बाजू वर करून तिला झोपवायचं असेल. आणि जर तिचं बाळंतपण जे आहे किंवा तिच्या बाळाची पूर्ण वाढ झालेली असेल तर अशा केसेसमध्ये आपण बाळंतपणसुद्धा करून घेऊ शकतो. जर आपण ह्या पाणी जाण्याच्या गोष्टीची काळजी घेतली नाही अशा वेळेस त्या बाळंतिणीला आतमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं आणि इन्फेक्शन झाल्यानंतर तिच्या जीवास धोका पण होऊ शकतो. त्यामुळे हे पण महत्त्वाचं आहे की पाणी जर जात असेल किंवा पोट दुखत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर ताप येणे, झटके येणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण की आम्ही बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये असेल किंवा आदिवासी भागामध्ये मी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि तिथे मलेरियाचं पण प्रमाण खूप जास्त आहे. तर आम्ही बघितलं की ताप असेल किंवा झटके, तर मी आपल्याला बोलली की विविध कारणं असू शकतात, तर झटके असे कुठलेही आपल्याला लक्षणं दिसले तर आपण त्वरित डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे किंवा जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये आपण दाखवायला पाहिजे.
1: अगदी अगदी निश्चितच मैत्रिणींनो, डॉक्टरांनी सांगितलेली जी काही लक्षणं, कुठलीही लक्षणं आढळली तर त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, डॉक्टरांकडे जायला पाहिजे. डॉक्टर, संतुलित आहाराचा आई आणि बाळाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, म्हणजे संतुलित आहार घेणं हे किती महत्त्वाचं आहे आईसाठी?
0: याच्यामध्ये मी असं सांगेल की संतुलित आहार हा गर्भधारणेच्या आधी सुद्धा महत्त्वाचा आहे, गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा महत्त्वाचा आहे आणि बाळंतपण झाल्यानंतर सुद्धा महत्त्वाचं आहे. याच्या सुरक्षित आहारामुळे आईला आवश्यक ते पोषण मिळतं, रक्तक्षय कमी होतो आणि बाळाची वाढ आणि जन्मावेळीस बाळाचं वजन जे असतं ते अप्रोप्रिएट असतं. याच्यामध्ये आता बरेचसे मी बघितले गावामध्ये.

0: कारण की मी गावामध्ये सुद्धा ग्रामीण भागांमध्ये रुग्ण बघितलेले आहे, मी बऱ्याच ठिकाणी फिरलेली आहे. तर बऱ्याचदा काही काही लोकांमध्ये असतं की अरे तू जास्त खाऊ नको, नाही तर बाळाचं वजन वाढेल. आणि आजकाल सर्व डॉक्टर्स जे असतात ते सिझेरियन सेक्शन करून बाळाला काढतात. तर माझी सर्वांना विनंती आहे, विशेषतः सासवा जर इथे बसलेल्या असतील तर असं काहीही करू नका. जे सिझेरियनचं प्रमाण जे वाढलेलं आहे असं आपल्याला वाटतं, पण त्याच्या अगेन्स्ट जर आपण असं बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये आपण असं म्हणायचो की अरे बाळंतपण तिचं झालं म्हणजे तिचा दुसरा जन्म झाला. पण परिस्थिती आता अशी राहिलेली नाहीये. बरोबर आहे, आता माता मृत्यूचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तर आहार हा जर व्यवस्थित असेल तर त्याच्यामुळे बाळंतीण ही एक तिच्यामध्ये ताकद आणि तिच्यामध्ये एक एनर्जी येते, आणि दुसरं म्हणजे बाळाचं पण वजन व्यवस्थित होतं आणि त्याची मेंदूची जी वाढ असते ती सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे होते. म्हणून संतुलित आहाराचं खूप महत्व आहे.
1: खरोखर संतुलित आहार हा सर्वांसाठीच महत्वाचा आहे, पण गर्भवती महिलेंसाठी हे विशेष करून संतुलित आहार घेणं तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी खूप महत्वाचं आहे. डॉक्टर, मग गर्भधारणेदरम्यान आवश्यक अशा कोणत्या लसीकरण असतात की जे तिने घ्यायलाच हवेत?
0: गर्भधारणेच्या वेळेस आवश्यक लसीकरण म्हणजे टिटॅनस टॉक्साइडची जी लस आहे ती आपल्याला घ्यायची आहे. या व्यतिरिक्त कुठल्याही लसी घेण्याची गरज नाही आहे. जर शासनाने वेळोवेळी जर त्यावेळेस कुठल्या सांगितल्या तर आपण तशा प्रकारे देतो, पण टिटॅनस टॉक्साइडची जी लस आहे, टीडीची लस त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये टिटॅनस आणि डिफ्थेरिया असं दोन्ही पण असतं, तर ती आपल्याला देणं आवश्यक आहे.
1: डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान बऱ्याचदा गर्भवतीचं रक्त हे खूप कमी झालेलं असतं, म्हणजे तिच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी झालेलं असतं, तर मग ते हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही काय सांगाल, तिला कसा सल्ला द्याल?
0: तर ती प्रेग्नंट असेल तर त्याच्यामध्ये आपण तिला 3 महिने तिचे झाल्यानंतर म्हणजे 12 आठवड्यानंतर आपण तिला दर रोज 1 गोळी याप्रमाणे आयर्न फोलिक ॲसिडच्या गोळ्या देतो. त्याच्यानंतर खाण्यामध्ये तिला आपण सल्ला देतो की हिरव्या पालेभाज्यांमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स असतात, डाळी असतील, गूळ असेल, खजूर असेल, कडधान्य, अंडी. त्याच्यानंतर आपण जर नॉनव्हेज खात असाल तर लिव्हर आणि नॉनव्हेज याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला हिमोग्लोबिन हे मिळू शकतं, आयन हे मिळू शकतो. त्याच्यानंतर काही काही स्त्रियांना कृमीचा त्रास असतो की ज्याच्यामुळे त्यांना रक्तक्षय होतो, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच त्यांनी 3 महिन्यानंतर त्या कृमीनाशक गोळ्या घेऊ शकतात, त्या अगोदर ते घेणं योग्य नाही आहे. आणि आपली हिमोग्लोबिन जे आहे त्याची नियमित तपासणी त्यांनी करायला पाहिजे.
1: अगदी अगदी. मग सुरक्षित प्रसूतीसाठी कुटुंबाची भूमिका ही किती महत्वपूर्ण असते?
0: यामध्ये कुटुंबाची खूप मोठा एक आधार किंवा रोल म्हणता येईल. आपण सर्वांनी बघितलं असेल किंवा कधी कधी आपण जेव्हा टी व्हीवर वगैरे बघतो तर त्याच्यामध्ये ज्या पाश्चिमात्य देश आहेत तर त्याच्यामध्ये बर्थ कंपॅनियन नावाची संकल्पना आहे जी आपल्या देशामध्ये सुद्धा आता आलेली आहे. तर याच्यामध्ये तिथे त्यांच्या जे नवरे असतात किंवा तिचा जो पार्टनर असतो त्यांना अलाव करतात की डिलिव्हरीच्या वेळेस, बाळंतपणाच्या वेळेस त्यांनी तिथे राहावं. जेव्हा ती स्त्री जेव्हा बाळंतपणाच्या आधी चेकिंगला येते दर महिन्याला तर त्यावेळेस बर्थ कंपॅनियन म्हणून तिची सासू असेल, तिची आई असेल किंवा तिची बहीण असेल यांनी सोबत येणं अपेक्षित आहे. म्हणजे की त्या स्त्रीच्या या नातेवाईकांना कळतंय की हिला कुठल्या प्रकारचं न्यूट्रिशन द्यायला पाहिजे, हिला किती आराम द्यायला पाहिजे, हिने कुठले कुठले ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, हिला कुठला आता प्रॉब्लेम झाला आहे का, पायावर सूज आली आहे का, मधुमेह दिसतो आहे का, तर या सर्व गोष्टी त्या बर्थ कंपॅनियनला माहिती होतात. तसेच या स्त्रीचं बाळंतपण आपण कुठे करणार आहे ते ठिकाण आपण बर्थ कंपॅनियनसोबत फिक्स करतो आणि मग त्यावेळेस बर्थ कंपॅनियन तिथे तिच्यासोबत येऊन तिला साथ देतो. यामध्ये कुटुंबाची एक खूप महत्त्वाची ही भूमिका आहे. दुसरं म्हणजे कुटुंबानी तिला जो आराम असतो दुपारच्या वेळेस 2 तास झोपणे, त्याच्यानंतर पोषक आहार याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रसूतीमध्ये कुटुंबाची जी भूमिका असते ती खूप महत्त्वाची असते.
1: अगदी. आणि डॉक्टर, यावेळेची थीम राष्ट्रीय मातृसुरक्षा दिवसाची थीमच आहे की ग्रामीण आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दुर्गम भागातील महिलांसह प्रत्येक गर्भवती महिलेला दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्यसेवा उपलब्ध

0: उपलब्ध करून देणं, तर मग ग्रामीण भागातील महिलांसाठी मातृसुरक्षेबाबत तुम्ही आणखीन कोणता सल्ला द्याल?
1: मातृसुरक्षा दिन हा प्रत्येक गर्भवती महिलेच्या सुरक्षित मातृत्वाचा एक संकल्प आहे. नियमित गर्भ तपासणी, संतुलित आहार, आवश्यक लसीकरण, वेळेवर उपचार आणि संस्थात्मक प्रसूती यामुळे माता आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित राहते. सुरक्षित आई, निरोगी बाळ हेच आपल्या सर्वांचे यादिनी ध्येय आहे आणि हाच संदेश आहे.
0: डॉक्टर, प्रसूतीनंतर आईच्या आरोग्याची कशा प्रकारे काळजी घेतली जावी, म्हणजे तिने स्वतः पण कशी घ्यावी आणि तिच्या कुटुंबियांनी पण कशी घ्यावी?
1: मी जेव्हा पालघर सारख्या बहुल आदिवासी भागामध्ये जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सुद्धा जेव्हा काम केलं, तर त्यावेळेस मला असं लक्षात आलं की तिथला जो आदिवासी समाज आहे त्याच्यामध्ये बाळंतपण झाल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 दिवसपर्यंत त्या स्त्रीला फक्त नाचणीची एकदम पातळशी पेज दिला जाते आणि त्यामुळे मग त्या मातेला जे स्तनपानासाठी दूध यायला पाहिजे ते येत नाही. आणि हा त्यांचा खूप मोठा एक गैरसमज आहे की मातेला जर जास्ती खायला दिलं तर तिची प्रकृती खालावेल आणि ती पेजच फक्त तिला द्यायला पाहिजे असं तिथे आहे. आणि हे आपल्याकडे सुद्धा आपल्याला दिसतं, विशेषतः मराठवाड्याच्या ज्या ग्रामीण भागामध्ये अजूनही तिथे अशी पद्धत आहे की मातेला बाळंतपणानंतर पेज दिल्या जाते विविध प्रकारची. तर तसे न करता अशा मातांना पुरेशी विश्रांती मिळायला पाहिजे, पौष्टिक आहार मिळायला पाहिजे, त्याच्यानंतर प्रसूतीनंतरच्या तपासण्या त्या तिने व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे आणि ताप आला तर तिला त्वरित उपचार करायला पाहिजे. त्यामुळे बाळंतपणापर्यंत जेवढी काळजी महत्वाची आहे तेवढीच बाळंतपणानंतरची सुद्धा काळजी महत्वाची आहे. आणि याच्यात खूप महत्वाचं जे आपल्या देशासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे कुटुंब नियोजनाचा सल्ला सुद्धा आपण तिथल्या डॉक्टरांकडनं किंवा तिथली परिचारिका असेल त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे.
0: मग स्तनपानाचं आई आणि बाळासाठी काय काय फायदे होऊ शकतात?
1: स्तनपान हे अमृतपान आहे, जी नवीन संकल्पना आहे. बऱ्याचदा बाळाला आईपासून दूर ठेवल्या जाते आणि मी मगाशी जसं म्हटलं की पेज दिला जाते, तसंच बाळाला सुद्धा बरीचशी मंडळी जी असतात घरात ती म्हणतात की नाही नाही ते पहिला चीक येतो तो बाळाला द्यायला नको. पण सर्वांना मी विनंती करेल की जो पहिला चीक असतो त्याच्यामध्ये खूप रोगप्रतिकारक असे गुणधर्म असतात आणि ते बाळासाठी खूप उपयुक्त असतात. आणि नवीन संकल्पनेनुसार प्रत्येक बाळाला जन्म झाल्या झाल्या स्तनपान द्यायला पाहिजे, किंबहुना प्रत्येक सरकारी संस्थेमध्ये आम्ही ते कंपल्सरी केलेलं आहे. आणि जसं बाळाला BCG असेल म्हणजे लसीकरण केलं जातं किंवा हिपॅटायटिसचं लसीकरण केलं जातं, तसंच त्याला विटॅमिन के आणि स्तनपान सुद्धा तेव्हाच्या तेव्हाच द्यायला पाहिजे. याच्यानंतर बाळाला प्रत्येक मातेने जसं बाळ डिमांड करेल तसं दर 2 तासांनी असेल 1 तासांनी असेल ते स्तनपान दिलंच पाहिजे. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामुळे वाढते. आईला जे बाळंतपणानंतर जो रक्तस्त्राव होतो तो सुद्धा एकदम कमी व्हायला मदत होते आणि याच्यामध्ये आई आणि बाळाचे जे नाते असते ते दृढ होते.
0: अगदी अगदी, खूपच छान. डॉक्टर, आपल्या बऱ्याचशा अशा शासकीय योजना आहेत ज्या गर्भवती मातेसाठी आहेत आणि त्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहेत, तर अशा कोणत्या शासकीय मातृसुरक्षा योजना आहेत की त्यांचा गर्भवती महिलांना लाभ मिळतो आणि त्यांनी घ्यावा?
1: सर्वप्रथम म्हणजे सर्वात मोठी योजना म्हणजे की आशा असतील, ANM असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, इथे प्रत्येक गर्भधारणा जी असते त्याची नोंदणी करून त्या गर्भवतीला मोफत उपचार केला जातो, औषधे मोफत दिल्या जाते, लसीकरण आणि प्रसूती सेवा ही मोफत दिल्या जाते. दुसरी मोठी योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, जी आता सध्या महिला आणि बालकल्याण या खात्याकडे जरी वर्ग झालेली आहे तरी या सर्व ज्या माता असतात त्या मातांना पूर्ण गर्भधारणेच्या काळामध्ये जवळजवळ टप्प्याटप्प्याने 5,000 रुपयापर्यंत लाभ दिला जातो. याच्यामध्ये त्या काही काळ जर काम करू शकत नसतील, कामावर जाऊ शकत नसतील, तर या पैशांमध्ये ते पोषक आहार घेऊ शकतात, औषधोपचार करू शकतात. त्यासाठी हा पैसा प्रत्येक मातेला दिला जातो. त्यानंतर JSSK जी योजना आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मातेला बाळंतपणासाठी मोफतमध्ये आपल्या आरोग्य संस्थांमध्ये आणलं जातं. बाळंतपण झाल्यानंतर तिला मोफत त्यांच्या घरी सोडलं जातं, तसंच प्रसूती झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत त्यांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवा मिळते. तर या योजना माता आणि बालका

0: साठी आहेत, याच्यासाठी त्या मातेने किंवा घरच्यांनी त्याची नोंदणी करावी का?
1: तिने जर पहिल्या 3 महिन्यांमध्ये नोंदणी केली म्हणजे 12 आठवड्यांच्या आतमध्ये, तर तिला मातृवंदन योजनेचा संपूर्ण लाभ मिळू शकतो. आणि त्याच्यानंतर तिच्या बाळंतपणानंतर ती काही दिवस कामावर जाऊ शकत नाही म्हणून तिला 700 रुपये सुद्धा बाळंतपणानंतर दिले जातात. तर या काही योजना आहेत ज्या महाराष्ट्र सरकार आपल्याला लाभ देते.
0: अगदी अगदी, खूपच छान. आणि या सगळ्या योजनांचा गर्भवतींनी लाभ घ्यायलाच पाहिजे. डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान योग आणि हलका व्यायाम हे कितपत उपयुक्त आहे?
1: गर्भधारणेच्या काळामध्ये जर आपल्याला दुसरी लक्षणं नसतील म्हणजे रक्तस्राव होणे किंवा जर तिथल्या डॉक्टरांनी बेड रेस्ट वगैरे अशी सांगितलेली नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व्यायाम करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर थोडं चालणे, त्याच्यानंतर गर्भवतीसाठी जे सुरक्षित योग आहेत तेवढेच करू शकतो. ते केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपण सुधारतो आणि प्रसूतीला मदत होते. जसं आपण अभिमन्यूची जी कथा ऐकलेली आहे की ज्याच्यामध्ये कृष्णाने अभिमन्यू हा पोटात होता तेव्हा ती चक्रव्यूहाची गोष्ट सांगितली आणि त्याला ती कळली, त्यांनी ती ऐकली पोटामध्ये, तर हे एकदम खरं आहे. जेव्हा पोटामध्ये बाळ असतं त्यावेळेस गर्भसंस्कार जे असतात ते सर्वांनी करायला पाहिजे. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह पण झालेलं आहे की आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा त्या गर्भावर खूप मोठा परिणाम होतो, त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. विशेषतः जो परिवार आहे तर त्याचा याच्यामध्ये मोठा योगदान असू शकतं की घरातील वातावरण जे ते आनंदीदायी असायला पाहिजे आणि त्या गर्भाला पोषक असं असायला पाहिजे.
0: अगदी अगदी, खूपच छान, खूपच छान. अगदी निश्चितच मैत्रिणींनो, आपल्या आजच्या संवादातून सुरक्षित मातृत्वासाठी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, लसीकरण, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी यांचं महत्त्व आपण जाणून घेतलं आणि याविषयीची उपयुक्त अशी माहिती आपल्याला डॉक्टर कांचन वानेरे यांनी दिलेली आहेत. त्याच्यासाठी मॅडम मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही आकाशवाणीत आलात, भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, राष्ट्रीय मातृसुरक्षा दिनानिमित्त उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. विषय होता मातृसुरक्षा, राष्ट्रसुरक्षा.

बरं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतीये. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम सुरीला सफर. बस आप सुनेंगे थोड़ी ही देर में.

0: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या समवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या समवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं, खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. सीमा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन खेळ मैत्री दृढ करतो असं ते म्हणाले. बिग बॅश लीगच्या चेन्नईतल्या आयोजनावर मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
1: भारत ऑस्ट्रेलिया मॅच का रोमांच और दूसरा यह एहसास कि दोनों देशों में क्रिकेट केवल एक खेल नहीं लेकिन एक साझा जुनून है. लेकिन आज यहाँ कोई लास्ट ओवर फिनिश का प्रेशर नहीं है. आज यहाँ केवल खेल की खुशी है, हमारी मित्रता की गर्मजोशी है और फ्यूचर चैंपियंस की एनर्जी है.
0: 3 दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचं असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: न्यूझीलंडमध्ये प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी विशेषतः भारतीय समुदाय उत्साहात आहे. न्यूझीलंडचं स्थानिक माओरी नववर्षही आज सुरू होत असून त्याचाही उत्साह पाहायला मिळत आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 पूर्ण होत आहेत. भारतीय सेनेच्या हॉकी संघानं 1926 प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता. या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता. याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. दरम्यान याच वर्षी ऑकलंड इथं झालेल्या FIH महिला नेशन्स हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपद मिळवलं आहे. दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांना शतक पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंड दौरा महत्वाचा मानला जात आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ जोराम अनिया यांनी नवी दिल्लीत युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे आणि शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षित आणि सर्व

समावेशक शिक्षण, साक्षरता आणि संख्याज्ञान, शिक्षक प्रशिक्षण, सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षितता या मुद्द्यांवर तसंच आकांक्षित जिल्हे आणि आकांक्षित ब्लॉक्स उपक्रमांवर भर देण्यात आल्याची माहिती नीती आयोगानं दिली. यावेळी डॉ अनिया यांनी पुराव्यावर आधारित धोरण निर्मिती, लोकसहभाग, आपत्ती प्रतिकार क्षमता तसंच बालकल्याण आणि शिक्षणाची परिणामकारकता वाढवण्यासाठी महिला बचत गटांची भूमिका महत्वाची असल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील

महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर संदर्भात उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत दिली. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्यांना वगळण्यात आल्यानं हे सुधारित प्रस्ताव मागवले होते. यापूर्वी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमार्फत केली आहे. सध्या या प्रकारची चौकशी उत्तर प्रदेश राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकामार्फत होत आहे. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8,796 भाविकांची नववी तुकडी आज भगवती नगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3,450 भाविकांना घेऊन जाणारा एक ताफा बालताल मार्गे तर उर्वरित 5,346 भाविकांचा ताफा पहलगाम मार्गे रवाना झाला. 2 जुलै रोजी सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत 1,73,000 जास्त भाविकांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान उधमपूर जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक गाडी जम्मू श्रीनगर महामार्गावर उलटून अपघात झाला. या अपघातात 6 भाविक जखमी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक सरजॉर्ड मनिरज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागोया या शहरांमध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्याने संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंडमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि
ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी याकरता

नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी त्यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरच्या पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कर्करोगावर उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली होती. त्यावर मनीषा चौधरी यांनी उपप्रश्न विचारला. ग्रामीण भागात या योजनेचा फायदा मिळावा यासाठी रुग्णालयांच्या निकषांमध्ये बदल करण्यात येतील अशी माहिती देखील मंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यानुसार या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे असं आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत सांगितलं. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्या वगळल्यामुळे सुधारित ग्राम प्रस्ताव मागवले होते. यावेळी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. गाव तिथे उद्योजक ही योजना राज्य सरकार तयार करणार आहे अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत केली. याशिवाय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून जनता दरबार पद्धतीने त्यांच्या अडचणी सोडवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच सीएसएमटी हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुस्ती कार्यातल्या धोकादायक परिस्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या आठवडाभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. मोडकसागर सुमारे 82.7% आणि तानसा सुमारे 77.5% भरले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे. 7 धरणांची एकूण साठवण क्षमता सुमारे 14,47,363 दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यामुळे तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. पालघर जिल्ह्यात वसई विरार परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती ही केवळ मुसळधार पावसामुळे नाही तर अनियंत्रित शहरीकरण आणि नैसर्गिक नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे झाल्याचं वनमंत्री आणि पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं. पूरनियंत्रणासाठी या परिसराचं उपग्रह आणि ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करून 15 ते 20 दिवसात सर्वंकष कृती आराखडा तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नाईक यांनी काल नालासोपारा, नायगाव, ससून, नवघर आणि सफाळे या पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पूर ओसरल्यानंतर अवघ्या 12 तासात महावितरणने 2 लाखांहून अधिक वीज ग्राहकांना वीज पुरवठा पूर्ववत केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं की खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं आहे. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: 3 दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले. ऑकलंड इथं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी मोदी यांचं स्वागत केलं. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा होत आहे. भारतीय सेना दलांच्या हॉकी संघानं 1926 प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता. या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता. याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. जास्त प्रमाणात इथाईल अल्कोहोल असलेल्या औषधांवरचं नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारनं औषध कायदा 1945 सुधारणा केली आहे. अशा औषधांना शेड्यूल के अंतर्गत देण्यात आलेली परवाना अनिवार्यता सूट आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं रद्द केली आहे. त्यामुळे 12% अधिक इथाईल अल्कोहोल असलेली आणि 30 मिलीलिटरपेक्षा जास्त प्रमाणातलं औषध यापुढे परवाना आवश्यक आहे. मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारने पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8796 भाविकांची 9 तुकडी आज भगवतीनगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3450 भाविकांना घेऊन जाणारा एक जत्था बालताल मार्गे तर उर्वरित 5346 भाविकांचा जत्था पहलगाम मार्गे रवाना झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी याकरता नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 येत्या 17 रद्द. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: और बताइए क्या आज आप सुनना चाहेंगी?
3: मैं सुनना चाहती हूँ, मेरा फेवरेट गाना है आँखियों के झरोके से जो देखा एक बार.
2: क्या बात है, ये गाना ही बहुत अपने आप में बहुत सुंदर सा प्यारा सा गीत है. तो आपसे बात करके बहुत अच्छा लगा और बस इसी तरह हमारे वेद भारती से जुड़ी रहिए. अब सुनवाते हैं आपकी पसंद का ये वाला प्यारा.

वेगळीच ऊर्जा देतोय. पावसाचा प्रत्येक थेंब जसा आपल्या ठरलेल्या वाटेने जमिनीवरच येतो, तसंच आयुष्यातही प्रत्येक स्वप्नाला एक ठरलेलं लक्ष लागतं, एक अचूक निशाणा लागतो, जो फक्त धनुष्यबाणाचा नसतो, तो असतो आपल्या स्वप्नांचा, आपल्या ध्येयाचा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या जिद्दीचा.

तर मित्रांनो, पाऊस म्हणजे काय बरं? थांबायचा सिग्नल? तर नाही, पाऊस म्हणजे पुढे जाण्याची प्रेरणा. जसं पावसाचे थेंब न थांबता वरून सतत खाली पडत असतात, तसंच आपल्याला देखील आपल्या स्वप्नांचा पाऊस कायम चालू ठेवायचा आहे. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये पण अजून जोरदार एनर्जी सकट पाऊस पडणार आहे. हा पाऊस आपल्याला नेमकं काय बरं शिकवतो? की अडथळे आले तरी थांबायचं नाही, भिजायचं पण पुढे जायचं. आणि आज आपण अशाच एका मुलीची गोष्ट ऐकणार आहोत, जिने अडथळ्यांचा पाऊस झेलून आपला निशाणा साधलाय. तर मित्रांनो, आजच्या आपल्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या युववाणी कार्यक्रमात मी तुमची होस्ट गायत्री देवडे तुमच्या सोबत आहे. आणि आपण बोलणार आहोत निशाण्याबद्दल. निशाणा हा फक्त खेळाच्या मैदानात नाही, तर आपल्याला आपल्या जीवनात पण लावावा लागतो. करिअरचा, स्वप्नांचा आणि सगळ्यात मोठा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याचा. मित्रांनो, एक वेळ होती जेव्हा म्हटलं जायचं की खेळ हे फक्त मुलांसाठी असतात. पण आज बघा, पीटी उषाने धावण्यात देशाचं नाव केलं, मॅरी कोमने बॉक्सिंगमध्ये जगाला हरवलं, सायना नेहवाल, पीव्ही सिंधू यांनी बॅडमिंटनमध्ये इतिहास रचला, मिथिला राजने क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीची नवीन व्याख्या दिली, आणि आता क्रॉसबो, शूटिंग, आर्चरी या सगळ्यांमध्ये पण आपल्या मुली नाव कमवत आहेत. आजकालच्या मुलींमधले बदल बघता आता मुली फक्त हाऊसहोल्डमध्ये नाही तर गोल ओरिएंट

ओरिएंटेड झाले आहेत, पण या प्रवासात तीन गोष्टी खूप गरजेच्या आहेत मित्रांनो, त्या म्हणजे लक्ष, शिस्त आणि आत्मनिर्भरता. लक्ष म्हणजेच आपला जो फोकस आहे तो एकदा ठरवला की त्याच दृष्टीने पावलं उचलायची. दुसरं म्हणजे शिस्त, ज्यामध्ये रोज मेहनत करणं आणि रोज प्रॅक्टिस करणं तेही न चुकता. आणि तिसरं म्हणजे आत्मनिर्भरता, की लोक काय म्हणतील, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल हे सगळं बाजूला ठेवून मी काय करू शकते याकडे लक्ष देणं. आजकालच्या मुलींनी स्वतःचं शरीर, मन आणि करिअर या तिन्ही गोष्टी सांभाळायला शिकलं पाहिजे, कारण आता आजचं जग स्पर्धेचं आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी हिंमत लागते. आणि याच हिंमतीचं एक उदाहरण आज माझ्यासोबत आहे. तर तुम्ही सगळेजण तयार आहात ना आपला निशाणा ठरवण्यासाठी?

0: आज माझ्यासोबत आहे. तर तुम्ही सगळेजण तयार आहात ना आपला निशाणा ठरवण्यासाठी? चला तर स्वागत करूयात क्रॉसबो चॅम्पियन, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती आणि आपल्या सर्वांसाठी खरी प्रेरणा असलेल्या संजना लुनावत यांचं. जालना महाराष्ट्रामधून येऊन 2015 पासून क्रॉसबो शूटिंगमध्ये भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारी 2016, 2018 आणि 2020 साली नॅशनल गोल्ड मेडल आणि 2018 साली वर्ल्ड कप फायनल्स रशिया आणि 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये देखील तिने भारताचं प्रतिनिधित्व केलंय. आणि नुकतंच जून 2026 उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रॉसबो शूटिंग स्पर्धेत वरिष्ठ महिला वैयक्तिक गटात कांस्य पदक आणि मिश्र सांघिक गटात सुवर्ण पदक पटकावून तिने जालन्याचं नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केलंय. याआधी 10 मीटर एअर रायफलमध्येही राज्य आणि पश्चिम विभागात तिने मेडल्स देखील जिंकले आहेत. IAU म्हणजेच इंटरनॅशनल क्रॉसबो शूटिंग युनियनच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर पोहोचलेली सिनियर वुमेन कॅटेगरीमध्ये खेळणारी 18 मीटर फील्ड आणि 30 मीटर मॅच डिसिप्लिनची एक्सपर्ट ती फक्त शूटर नाही तर ती हजारो मुलींसाठी इन्स्पिरेशन आहे. फोकस असेल तर कुठलंही टार्गेट अशक्य नाही असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे आणि तिचं नाव आहे संजना लुनावत. तर संजना, आजच्या युववाणी कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: मनपूर्वक आभार गायत्री. आणि क्रॉसबोला एवढं इम्पॉर्टन्स देण्यासाठी आणि क्रॉसबो हे काय स्पोर्ट्स आहे ते कळून घेण्यासाठी मला इथं बोलवले तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: नक्कीच. तर संजना, सुरुवातीला मला सांग की क्रॉसबो म्हणजे नेमकं काय आणि या क्रॉसबो किंवा शूटिंगच्या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
1: क्रॉसबो हे स्पोर्ट्स जे आहे ते सन 1956 पासून युरोपियन नेशन्समध्ये खेळलं जात आहे आणि आतापर्यंत कोणत्याही इंडियननी त्यामध्ये मेडल्स घेतले नाही. क्रॉसबो हे इव्हेंट खूप प्राचीन आहे. क्रॉसबो मध्ये जे रायफल असते त्याचे बेस घेतलं जातं, ट्रिगर जे असतं ते रायफलचं असतं आणि जे पुलिंग असते तिची लोडिंग करण्याची पद्धत ती आर्चरी सारखी असते आणि एरो रिलीज होतात जेव्हा आपण ट्रिगर प्रेस करतात.
0: ओके, म्हणजे रायफल आणि आर्चरी या दोघांचं मिश्रण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर संजना, मला सांग की नेमकं क्रॉसबो खेळला कसा जातो किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असतं?
1: त्याची जी पोस्चर असतं ते रायफल शूटिंगचे पोस्चरला खूप मॅच करतात कारण की त्याचे जे बॉडी असतात आणि जे ट्रिगर असतात ग्रीप असती ती रायफलची असती पण त्याच्यावर एक स्ट्रिंग लावलेलं असतं आणि एरो रिलीज होतात. तर त्याची जी लोड करण्याची पद्धत आहे, कॉक करण्याची पद्धत आम्ही त्याला म्हणतात, तर ती मॅन्युअली असतात. तुम्हाला तुमच्या हातानी ती स्ट्रिंग पुल करायची असती.
0: ओके.
1: आणि मग जेव्हा ती स्ट्रिंग पुल करतात तुम्ही आणि एरो अडकवतात तुम्ही क्रॉसबो मध्ये, नंतर तुम्हाला ते उचलायचं असतं. तुम्ही क्रॉसबो उचलले तर तुम्हाला जसे आपण रायफलला ट्रिगर जे असतात तसे ट्रिगरिंग करायची आणि ते एरो रिलीज होतं.
0: ओके.
1: आणि जेव्हा ते एरो रिलीज होतात एक छोटासा तुम्हाला एक असं रिकॉइल येतात वेपनला.
0: अच्छा.
1: तुम्हाला फील होतं ते,
0: तर म्हणजे बो निघाला आहे, त्याचा
1: निघाला आहे एवढ्या प्रेशरने ते रिलीज होतात जे एरो असतं.
0: आणि त्याचं वेट किती असतं?
1: मी अबाउट 8 kgs. इट डिपेंड्स तुम्ही मॉडिफाय केलं कसं मॉडिफाय केलं, तर 8 kgs तर असतंच.
0: ओके, म्हणजे मिनिमम. तर त्याची म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस भरपूर करावी लागते.
1: हो, कारण तुम्ही एक दिवसात म्हणजे तुम्ही एवढं स्ट्रिंगला लोड करणे त्याला प्रॅक्टिस लागते
0: आणि परफेक्शन तेवढी आपल्याला पाहिजे. म्हणजे हे धनुष्यबाणासारखंच आहे काय?
1: धनुष्यबाणासारखं, पण याला रिलीज जे असते एरो जे रिलीज होतात ते ट्रिगरच्या माध्यमातून होते.
0: ओके. पण तू या क्षेत्रामध्ये कशी आलीस?
1: माझे मॉम जे आहे ते ऑलिम्पिक्स म्हणू किंवा कोणत्याही स्पोर्ट्सला खूप फॉलो करायचे आणि जेव्हा राज्यवर्धन सरनी मेडल घेतलं त्यांच्यासाठी ते खूप मेमरेबल मोमेंट होतं माझ्या आईसाठी. आणि मग जेव्हा अभिनव सरनी मेडल घेतलं ऑलिम्पिक्सच्या शूटिंगमध्ये तर माय मॉम वॉज लाईक के हे का नाही करू शकतात, हे पण केलं पाहिजे, आपली मुलगी पण करायला पाहिजे. आणि माझे काकांना पापांना सगळ्यांना वेपन्स आणि जे असतं रायफल पिस्टल शूटिंग क्रॉसबो त्याची खूप म्हणजे आवड होती. तर घरी एक वातावरणाचं निर्माण झालं की चला आपण आपली मुलीला त्या क्षेत्रात टाकू.
0: अच्छा, तर मग तू स्पर्धा खेळायला कधी सुरुवात केली?
1: जालनामध्ये फॅसिलिटीज नव्हती तर आम्हाला पण म्हणजे खूप टाइम लागलं इन्स्टिट्यूट शोधायला, कोचेस शोधायला आणि प्रोफेशनली स्टार्ट करायला. तर जेव्हा मी 12 पास आउट झाले होते फर्स्ट इयरला आले तेव्हा माझे स्टार्ट झालं करिअरचं. जेव्हा मी JNEC मध्ये होती तेव्हा माझं फर्स्ट मॅच मी खेळले होते आणि मग असं झालं की मी गुड रिझल्ट डिलिव्हर करत होते आणि माझे पॅरेंट्स

0: आणि कोचेसचा पण खूप सपोर्ट होता, तर त्यामुळे एक स्टेप वर जाणं असं सुरू झालं आणि मग स्टेट स्टेटचे मग नॅशनल नॅशनलचं मग इंटरनॅशनल्स खेळू लागले.
1: अरे वा खूपच छान. पण मला सांग की 2015 तू या क्षेत्रामध्ये आली आणि 2016 तू तुझं म्हणजे नॅशनलमध्ये पदार्पण केलंस.
0: क्रॉसबो ही इव्हेंट मला 2014 कळला होता की शूटिंगमध्ये हे पण विंग आहे क्रॉसबोचं.
1: ओके.
0: एक पिस्टल शूटरनी मला सांगितलं
1: म्हणजे याच्या आधी तू
0: रायफल शूटिंग करत होती मी.
1: अच्छा.
0: आणि मग मला कळलं तर मला एक होते की काय आहे नेमकं हे, तर मी खेळले आणि मला असं वाटलं की क्रॉसबोमुळे माझ्या रायफलचं स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकतं, तर त्यामुळे मी स्टार्ट केलं. पण मला असं स्टेप बाय स्टेप हे कळलं की इंडियामध्ये कोणी मेडल घेतले नाही आतापर्यंत, तर एक स्वतःनी एक गोल ठेवलं की इंडियासाठी मी कोणतंही मेडल, एक पहिला मेडल इंडियासाठी मी आणून द्या. रायफल शूटिंगमध्ये इंटरनॅशनल मेडल आले पण क्रॉसबो मध्ये नाही आले सध्या.
1: ओके. मग क्रॉसबो मध्ये तू कोणकोणत्या म्हणजे स्तरावरती खेळली आहेस किंवा मेडल्स घेतले?
0: स्टेट लेवल, प्री नॅशनल्स, नॅशनल्स, वर्ल्ड कप आणि वर्ल्ड चॅम्पियन साठी जे ट्रायल्स असतात ते खेळले मी. ट्रायल्स 1, ट्रायल्स 2, ट्रायल्स 3 आणि वर्ल्ड कपचे फायनल्स मी खेळले होते.
1: ओके.
0: तर गायत्री क्रॉसबो मध्ये जर आपण स्टार्ट केले तर स्टेट, प्री नॅशनल्स, नॅशनल्स आणि वर्ल्ड कप साठी जे ट्रायल्स असते हे लेवल्स आहे सध्या खेळायचं गरजेचं असतं.
1: अच्छा. म्हणजे या सगळ्या लेवल्स मधून आपल्याला
0: जावं लागतं.
1: तर संजना मला सांग की तू बऱ्याच स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला पण खेळलेली आहेस आणि तू भारताचं प्रतिनिधित्व देखील केलंय, तर मला सांग की तू जेव्हा बाहेर खेळायला जाते तेव्हा बाहेरचे जे म्हणजे तुझ्यासोबत असणारे प्लेयर्स असतात आणि तू आहे, तर तुला त्यामध्ये काय फरक जाणवतो?
0: फर्स्ट ऑफ ऑल खूप चांगलं वाटतंय की इंडियाला रिप्रेझेंट करत आहे मी, काहीतरी देशासाठी करत आहे
1: अगदीच.
0: पण एक जे मेन डिफरन्स आहे ते खूप प्रोफेशनली घेतात ऍथलेट्सला आणि त्यांचे जे मॅनेजमेंट आहे ते खूप प्रोफेशनली असतात, डाएट सगळं ते फॉलो करतात. आपण थोडं म्हणजे कसं असतं की नाही आपली देसी टेक्निक्स पण लावतात आपण, पण ते पूर्ण प्रकारे ते खूप प्रोफेशनल. गायत्री कसं असतं की आपल्या कंट्रीमध्ये पॅशन, स्किल, हार्डवर्किंग आहे, सगळे ऍथलीट सगळे लोक खूप हार्डवर्किंग आहे, पण त्यांच्या मध्ये ते जी शिस्त असती प्रोफेशनलिझम ते थोडंफार मिसिंग असतात आणि त्या ठिकाणी आपण खूप म्हणजे
1: कमी पडतं.
0: आणि दुसऱ्या देशात जर त्यांच्या ऍथलीटला काही खाणं असतं तर ते आपल्या डायटिशियनला, न्यूट्रिशनिस्टला ते विचारून सगळं व्यवस्थितपणे करतात आणि आपल्यामध्ये ते मिसिंग आहे.
1: ओके. म्हणजे बाकी आपण सगळं स्किलफुल आहोत, फक्त आपल्याकडे
0: खूप हार्डवर्किंग आहे. इंडियन्स खूप हार्डवर्किंग कॅटेगरी आहे
1: नक्कीच. आणि ते हार्डवर्क म्हणजे आपल्या समोर तू एक उदाहरण आहेस की ते हार्डवर्क आणि तुम्ही तेवढं केलं तर आपण नक्कीच काहीतरी अचीव्ह करू शकतो. बरं मला सांग की तू भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि एक महिला म्हणून तुला काही अडचणी जाणवल्या का या क्षेत्रामध्ये, किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण इम्प्रूव्ह करू शकतो?
0: बघ कसं आहे की नाही, जेव्हा मी स्टार्ट केले होते तेव्हा जालन्यामध्ये शूटिंग रेंज नव्हती, तर मला एक अडचणी आली शोधण्यासाठी, कोचिंग घेण्यासाठी. आता ऑनलाईन आहे आणि त्या टाइमला मला असं माहित नव्हतं की गव्हर्नमेंट स्कीम्स एवढी सारी स्कीम्स आहे की आता तू बघ खेळो इंडिया आहे, विविध
1: स्कीम्स आहे
0: किंवा प्लॅटफॉर्म्स आहे ज्याच्या माध्यमाने प्लेयर्सला सपोर्ट केलं जाते, कोचिंग दिले जाते, स्पॉन्सरशिप्स पण आहे, प्रायव्हेट स्पॉन्सर्स पण येतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
1: सीएसआरच्या
0: माध्यमातून, आणि वेगळे वेगळे जॉब्स अपॉर्च्युनिटी पण असतात, गव्हर्नमेंट जॉब्स असतात. तर ते सगळं मला माहित नव्हतं. आता म्हणजे एवढे वर्ष झाले आणि आता मला जे सगळे एक्सपिरियन्स, एक्सपोजर मिळाले त्यानंतर आता असं वाटतंय की नाही हे पण आपण
1: करू शकतो.
0: तर हे सगळं माझ्या मिस झालं, खूप सारं मिस झालं,
1: त्यामुळे तुझा वेळ पण बराच गेला.
0: हो, पण आता नॉलेज भरपूर आले तर आय एम हॅपी. बट स्ट्रगल्स असते, प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल असतात पण सोल्युशन्स पण असतात. तेव्हा तुम्हाला नाही भेटतात तुरंत सोल्युशन्स, पण एक वेळ असं असतं की तुम्हाला माहित पडतं की हे पण करू शकतात.
1: ओके. तर संजना, क्रॉसबो आणि शूटिंग हे दोन्ही खर्चिक गेम्स आहेत, तर याची सुरुवात करताना किंवा यासाठी ट्रेनिंग, फंडिंग ते सगळं तू कसं मॅनेज केलंस?
0: बघ जसं मी मेन्शन केलं की गव्हर्नमेंट पण सपोर्ट करते, पण मला हे प्रायव्हेट सेक्टर्स जे आहे त्यांनी मला स्पॉन्सर केलं होतं. मोस्ट प्लेयर्सला माहीत आहे की आपलं सीव्ही तयार करावं लागतं आणि ते वेगळ्या फर्म्स मध्ये, कंपनीज मध्ये द्यावं लागतं आणि मग ते स्पॉन्सर्स देतात. असं नाही आहे की प्रायव्हेट सेक्टर्स प्लेयर्सला एन्डॉर्स करत नाही किंवा त्यांना हेल्प करत नाही. त्यांना फिनान्शियली हेल्प करतात, त्यांना जर कोचिंग पाहिजे असतं किंवा त्यांना इंजुरी झाली तर ते सगळं म्हणजे त्यांच्याकडे सोर्सेस असतात, ते हेल्प करतात.
1: ओके
0: तर मला

0: एक प्रायव्हेट फर्मनी हेल्प केलेलं आहे आणि मी त्यांना रिप्रेझेंट करते.
1: ओके, म्हणजे जर कोणाला क्रॉसबो मध्ये यायचं असेल किंवा याच्यामध्ये पुढे जायचं असेल
0: किंवा शूटिंग मध्ये पण किंवा दुसऱ्या स्पोर्ट्स मध्ये पण प्रायव्हेट सेक्टर स्पॉन्सरशिप देतात.
1: ओके, तर संजना मला सांग की तू क्रॉसबो खेळतेस आणि महिलांसाठी पण तू एक इन्स्पिरेशन म्हणून आहेस की ज्यांना या क्षेत्रामध्ये आता यायचंय आणि कोणाला रायफल शूटिंग किंवा क्रॉसबो यामध्ये यायचं असेल त्यांना काय गाईड करशील?
0: जसं मी मेन्शन केलं आधी की गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करते, ग्रासरूट लेवलतून सपोर्ट करते आणि आता इतकी सारी फॅसिलिटीज गव्हर्नमेंटनी आणि प्रायव्हेट सेक्टर्सनी प्लेअरसाठी, स्पोर्ट्स पर्सन, ॲथलीटसाठी न्यू पॉलिसीज लागू केलेली आहे. तर युवकांनी किंवा सगळ्यांनी, असं नाही की फक्त युवक, सगळे वयगटाचे लोक येऊन एकदा तरी, मला असं वाटतंय व्यक्तिगत, की त्यांनी शूटिंग ट्राय करावं.
1: म्हणजे शूटिंगसाठी एज लिमिट नाही आहे?
0: नाही, काही एज लिमिट नाही.
1: ओके, म्हणजे कोणी पण या क्षेत्रामध्ये येऊ शकतं. तर मला सांग की तुझ्या या अनुभवातून तू काय सांगशील की क्रॉसबो खेळण्यासाठी किंवा एक काय म्हणता येईल तुझं ते टार्गेट लक्ष अचीव करण्यासाठी महत्वाच्या 3 गोष्टी कोणत्या असायला हव्यात?
0: फर्स्ट ऑफ ऑल ब्रीदिंग पॅटर्न एक असतात, तर आपले जसं योगा करतात आपण तर तसंच शूट करण्यासाठी एक ब्रीदिंग पॅटर्न असतात, ते फॉलो केलं तुम्ही तर खूप चांगले रिझल्ट येतात.
1: ओके,
0: सेकंड थिंग स्ट्रेचिंग. शूटिंग आधी आणि शूटिंग नंतर आम्ही स्ट्रेच करतात कारण की जे बॉडीमध्ये जे मसल्स आहेत त्याला रिलॅक्स करण्यासाठी.
1: ओके,
0: आणि डाएट एक महत्वाचे फॅक्टर आहे की आपण काय आपल्या बॉडीमध्ये टाकतं. आपण गार्बेज फूड पण खाऊ शकतात आणि आपण चांगले फूड पण खाऊ शकतात, पण जेवढं फिट पर्सन आहे ते फक्त आणि फक्त गुड सप्लिमेंट्स, गुड डाएट फॉलो करणार. ज्या पर्सननी हे 3 जे आहे
1: गोष्टी
0: फॉलो केली त्याची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते इम्प्रूव्ह होणार नक्कीच. आणि एव्हरी स्पोर्ट्स पर्सन फॉलो दिस 3 थिंग्स.
1: ओके, म्हणजे तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइज आणि ब्रीदिंग या 3 गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जे अचीव करायचंय ते करू शकता. तर संजना, तू क्रॉसबो आणि तुझ्या प्रवासाबद्दल बऱ्यापैकी सांगितलं, पण मला सांग की एक मुलगी म्हणून तू या क्षेत्रात आलीस आणि तेव्हा तर या क्षेत्राला म्हणजे तेवढं नामांकन मिळालं नव्हतं, तर तुझ्या या पूर्ण प्रवासामध्ये तुझ्या फॅमिलीचा सपोर्ट आणि तुझं लग्न देखील झालेलं आहे आणि तुला एक बाळपण आहे, तर या सगळ्या गोष्टी तू तुझ्या शूटिंगमध्ये कशा मॅनेज केल्यास?
0: फॅमिली सपोर्ट हे खूप महत्वाची गोष्ट असते कारण की लग्न आधी जसं असतं आपण सिंगल असतं तर आपली वेगळी जर्नी, वेगळं टाइम टेबल असतं.
1: बरोबर,
0: आणि लग्न नंतर खूप काही चेंजेस येतात, पण लकीली माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. सासरी पण, मम्मीजी, पापाजी, ते खूप सपोर्टिव्ह आहे. यावेळी मला असं होतं की मी नॅशनल खेळणार नाही कारण की माझं बाळ खूप लहान आहे, 6-7 मंथचं होतं. तर माझे जे दीदी जी आजी आहे, आनंदजी डुंगरवार आणि ममता दीदी, ते आले आणि त्यांनी मला बसून अर्धा तास त्यांनी जीजीनी सांगितलं तुला काही प्रॉब्लेम आहे, तुला का नाही खेळायचं, एवढे चांगली चान्सेस कोणाला नाही भेटती, तुला
1: बरोबर आहे,
0: भेटत आहे, तू करू शकते, तर काय प्रॉब्लेम आहे. बाळाला आम्ही सांभाळते, माझी मदर इन लॉ जे आहे आणि पापाजी, त्यांनी त्याला, मी जेव्हा नॅशनलचा गेले होते त्या 5-6 दिवस त्यांनी त्याला पूर्ण सांभाळले. आणि जेव्हा मी अबुधाबीला होते मॅचेस करत होते तेव्हा माझे हसबंड आले, त्यांनी खूप सपोर्ट केलं मला, त्याला त्यांनी सांभाळले. आणि जेव्हा मी आता इंटरव्ह्यूला जाते किंवा माझ्या मीटिंग्सला जाते जालना औरंगाबादला, तर माझे काकू, काका, दादी, पापा ते सांभाळते त्याला. आणि ते असं नाही की फक्त त्याच्यासाठी, मी पण तू कधी जाणार, चल तुझी तिकीट झाली का, जेवण झालं का, आणि माझे जे टिफिन असतात कारण की मी बाहेर बहुतेक वेळ, माझे फ्लाईट्स असतात, टाइमचं असं गॅप्स होतात.
1: बरोबर आहे,
0: फूडचं, माझे सप्लिमेंटचं.
1: आणि दुसऱ्या देशात गेल्यावरती परत जेवणाचा पण
0: नाही, मग मी जिथे पण त्यांचे एवढे लक्ष असतात ना, संजना तू चालली तर आपल्याला हे करून द्यायचं आहे, आणि आम्ही दोघे मिळून ते करतात. मम्मीजीचं म्हणजे एवढं योगदान आहे, ते मला त्यांनी कधीही असं कडू दिलं नाही. आता
1: म्हणजे ते तुला मुलीसारखंच ठेवतात. अरे वा, किती छान. म्हणजे जर तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट असेल तर तुम्ही म्हणजे आफ्टर मॅरेज पण अचीव करू शकता.
0: अँड असं आपल्यामध्ये म्हणजे एक समज झालेली आहे की जेव्हा एक स्पोर्ट्समॅन लग्न होतात तर त्याचे
1: संपतं.
0: माझे फादर इन लॉ, आता पापाजींनी सांगितलं होतं त्या दिवशी मी मीटिंगला आले होते इथं, तर बेटा तू बाळाची काळजी नको कर, पण तुला जे करायचं आहे ना तर तू 100% दे त्याच्यामध्ये. जर करायचं असेल तर असं नाही की 50% मी घरात आहे, 50% माझं लक्ष स्पोर्ट्स मध्ये आहे, तसं नाही. आपल्याला करायचं आहे तर करायचंच आहे.
1: तू तुझं 100% तुझ्या स्पोर्ट्स मध्ये दे, सपोर्ट केला.
0: असं पण फॅमिलीज असतात की जे तुम्हाला प्रोत्साहित करणार आणि तुम्हाला ते सक्सेसफुल बनवून दाखवणार.
1: नक्कीच, तुला त्यांनी एवढा सपोर्ट केला म्हणूनच तू

0: आता जून मध्ये देखील आपल्यासाठी गोल्ड मेडल देखील घेऊन आली आहेस, त्याबद्दलही तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आपण आता कार्यक्रमाच्या एंडिंग कडे वळत आहोत, तर जाता जाता मला सांग की अनेक पालक असतात किंवा पॅरेंट्स असतात, त्यांच्या मुलांना म्हणजे स्पोर्ट्स मध्ये म्हणा किंवा अशा क्षेत्रामध्ये टाकायला घाबरतात किंवा जनरली स्टडीज वरती फोकस करतात, तर त्यांना तू काय सांगशील?
1: मला असं वाटतंय की हेल्थ साठी, फिजिकल मुवमेंट साठी स्पोर्ट्स एक खूप महत्वाचे योगदान करतात आपले ओव्हरऑल लाईफ मध्ये. तर प्रत्येक पॅरेंट्सनी किंवा प्रत्येक पर्सन काहीतरी हॉबी म्हणून म्हणावं किंवा प्रोफेशनली त्यांनी एक स्पोर्ट्सला काहीतरी वेळ समर्पित करावं. आणि त्यांनी असं नाही की मला हे करायचं इंटरनॅशनल खेळायचं किंवा नॅशनल, पण मी आज जे करत आहे उद्या त्यापासून चांगलं करावं, रिझल्ट चांगलं यायला पाहिजे, तसं लक्ष ठेवून त्यांनी स्पोर्ट्स मध्ये यावं.
0: नक्कीच. तर संजना, तू वेगवेगळ्या स्पर्धा खेळलेली आहेस, पण मला सांग या सगळ्या स्पर्धांमधला तुझा असा कुठला मेमोरेबल क्षण आहे का?
1: हो, माझा आहे एक खूप पर्सनल क्षण आहे तो. जेव्हा मी इंडियाला रिप्रेझेंट करत होते युरोपमध्ये, युरोपची मॅचेस स्टार्ट होते आणि माझं जे फेस ऑफ सुरू होता ते वर्ल्ड रँकिंग तिची नंबर 2 ची होती.
0: बापरे.
1: आणि तिचे बरोबर म्हणजे जेव्हा मी खेळले तर मला असं वाटलं की नाही, मी लाईफमध्ये काहीतरी केलं, मी इथं आले आणि मी तिच्या बरोबर एक मॅच करत आहे. आणि तो क्षण म्हणजे मी ती मॅच जिंकली नाही, पण तिच्या बरोबर उभं राहून मी एक गेम खेळले आणि इंडियाला तिथं पोहोचले मी.
0: बरोबर.
1: तो म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल होतं.
0: नक्कीच. म्हणजे तू वर्ल्ड रँकिंग 2 जी आहे तिच्यासोबत इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि गेम सुद्धा खेळलीस.
1: Yes.
0: नक्कीच, खूपच छान. तर याबरोबरच कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आपण वळत आहोत. तर आज तू कार्यक्रमात आलीस आणि क्रॉसबो शूटिंग या खेळाबद्दल आम्हाला माहिती दिलीस आणि तुझा प्रवास देखील आमच्यासोबत शेअर केलास, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने देखील तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
1: थँक्यू गायत्री, मला इथं बोलवण्यासाठी आणि आकाशवाणीने मला हे संधी दिली की माझी जर्नी जी होती क्रॉसबो मध्ये प्रवास ते ऐकण्यासाठी आणि दुसरे प्लेयर पर्यंत ते पोहोचवण्याचं माध्यम आकाशवाणी बनलं, त्यामुळे मी खूप खूप मनापासून आभार मानते आकाशवाणीचं. आणि गायत्री, माझ्याकडून कोणी जरी इन्स्पायर होऊन किंवा जी जर्नी आहे त्यातून काहीतरी शिकून त्यांनी लाईफमध्ये काहीतरी अचीव केलं तर त्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काही नाही.
0: नक्कीच. आणि आपण अशी आशा करूयात की आजच्या कार्यक्रमातून जेही श्रोते आपला कार्यक्रम ऐकतायत बरेच जण या क्षेत्रामध्ये येतील किंवा एखाद्या तरी स्पोर्ट्सशी जोडले जातील. धन्यवाद. तर मित्रांनो, आताच आपण ऐकलात क्रॉसबो शूटिंग प्लेयर संजना लुनावत यांच्याशी साधलेला संवाद. मित्रांनो, संजनाशी बोलून एक गोष्ट तर नक्की कळाली, लक्ष मोठं असेल तर मार्ग पण कठीण असतो, पण जेव्हा लक्ष, शिस्त आणि आत्मनिर्भरता सोबत असेल तेव्हा कुठलाही बाण चुकणार नाही. तुमचंही लक्ष एक्झाम असेल, जॉब असेल, बिझनेस असेल किंवा स्वतःला प्रूव्ह करायचं असेल, लक्ष कुठलंही असो फक्त सुरू करा, कारण चालणारी व्यक्ती चुकते पण थांबणारी नक्कीच मागे राहते. मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे जोशपूर्ण गाणं.

हे गाणं ऐकल्यावर नक्कीच तुमच्याही अंगात ऊर्जा भरली असेल. तीच ऊर्जा घेऊन आता कामाला लागा आणि आपला निशाणा साध्य करा. याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेसोबत, नवीन प्रेरणेसोबत, फक्त युववाणीवर. तोपर्यंत लक्ष ठरवा, मेहनत करा आणि लक्षात ठेवा, निशाणा जवळ आहे, फक्त बाण शोधण्याची गरज आहे. बाय बाय फ्रेंड.

श्रोते हो, आता ऐकूया मुंबईचा जावई चित्रपटातील रामदास कामत यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं ग.दि. माडगुळकर यांचं गीत.

श्रोतेहो, गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मुंबईचा फौजदार चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम याविषयी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या हे आज आपल्या देशासमोरील एक मोठं आव्हान आहे, कारण त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्य यंत्रणेवर आणि सार्वजनिक आरोग्यावर होत असतो. याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केले पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, जागतिक लोकसंख्या दिन आपण साजरा करतो तर या दिवसाचं महत्व आणि याची पार्श्वभूमी काय आणि या दिवसाची या वर्षीची थीम याविषयी काय सांगता येईल?
2: जागतिक लोकसंख्या दिन ही आयडिया म्हणजे ही संकल्पना सर्वात पुढे आली ती युनायटेड नेशन्सच्या पॉप्युलेशन फंड या संस्थेकडून 1989 पासून. म्हणजे त्यातला एक ठळक दिवस म्हणजे जो 5 बिलियन डे म्हणतो, जेव्हा जगाची लोकसंख्या ही पहिल्यांदा 5 बिलियन झाली म्हणजे ती 11 जुलै 1987 रोजी, तेव्हापासून ही आयडिया पुढे आली. आणि लोकसंख्या स्थिरीकरणाची जाणीव तेव्हापासून म्हणजे एक भासू लागली की आपल्या लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तर त्याला स्थिरीकरणासाठी कुठले एक सर्वांनी एकत्र येऊन सर्व समावेशक एक कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता वाटल्यामुळे तेव्हापासून हा दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येतो. आणि त्याचं मूळ महत्व हे आहे की लोकांमध्ये एक अवेअरनेस म्हणजे जागरूकता निर्माण करणे की कुटुंब कल्याणासाठी आपल्याला कुठले साधनं उपलब्ध आहेत, म्हणजे जेणेकरून आपण एक स्थिर लोकसंख्या कडे वाटचाल करू शकतो.
1: बरोबर. आणि या वर्षीची काय थीम या संदर्भात काय सांगता येईल?
2: 11 जुलै 2026 साठी संयुक्त राष्ट्र संघाने फोकस केलं आहे ते यंग पॉप्युलेशन साठी. आणि ती थीम अशी आहे की एम्पॉवरिंग द यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वॉन्ट.
1: अच्छा. सर, सगळ्यात आधी वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्य याचा परस्पर एकमेकांशी काय संबंध सांगता येईल?
2: याचा तसा थेट संबंध आहे, कारण की जर एखाद्या देशाची किंवा एखाद्या विशिष्ट जॉग्राफिकल एरियामध्ये जर त्याची लोकसंख्याचं प्रमाण हे किती प्रमाणात वाढत आहे, त्याचा दर कसा आहे, त्यानुसार तेथील नैसर्गिक साधन संपत्तीवर त्याचा एकूणच परिणाम होतो. आणि त्याचा थेट परिणाम तेथील नागरिकांच्या सामाजिक आरोग्यविषयक शिक्षणविषयक इत्यादी बाबींवर थेट परिणाम होतो. विशेषतः आरोग्यावर जर म्हणायचं म्हटलं तर आपण ते लोकसंख्येची घनताही जास्त असते तेव्हा तेथे कम्युनिकेबल डिसीज आहेत म्हणजे जे साथीचे आजार आहेत त्यांचं प्रमाण खूप प्रमाणात वाढतं, कारण की एक बेसिक रिप्रोडक्शन रेट तो तेथील जास्त प्रमाणात वाढतो. तेथील संपर्क लोकांचा एक अतिजवळ असल्यामुळे क्राऊडिंग असल्यामुळे गर्दी असल्यामुळे तेथील लोकांचा संपर्क वाढतो. आणि जे आजारांचं ट्रान्समिशनचा जो रेट आहे त्याचे एअरबॉर्न असतील पसरण्याची जी क्षमता आहे ती तेथे अधिक प्रमाणात आढळून येते. आणि त्याचा विपरीत परिणाम मग तेथील जे मनुष्यबळ असेल आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी किंवा ज्या संस्था असतील आरोग्य सेवा देण्यासाठी किंवा तेथे उपलब्ध यंत्रसामग्री असेल मेडिसिन असतील किंवा काही विशिष्ट आजारांमध्ये आपल्या लसीकरण असेल या थेट माता किंवा बालकांचे आजार असतील अशा विशिष्ट वयोगटाचे किंवा वृद्ध लोकांचे आजार असतील किंवा जेथे आपली आरोग्य सेवा पोहोचू शकत नाही अशा प्रत्येक घटकावर जिथे आपल्याला गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरवायची आहे त्याच्यावर थेट परिणाम लोकसंख्या वाढीचा होतो. कारण लोकसंख्या वाढ ही कुठल्याही देशाच्या म्हणजे त्याची प्रगती आणि विकास याच्याशी थेट निगडीत आहे आणि तो एक केंद्रबिंदू आहे लोकसंख्या वाढ.
1: बरोबर. आता जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने आज आपण बोलतोय तर या भारतातील लोकसंख्या वाढीची सध्याची स्थिती काय सांगता येईल?
2: एक साधारण आपण मागील एक शतकाचा जर विचार केला तर 2000 भारताची लोकसंख्या ही साधारणतः 33 ते 34 कोटी होती. ती जी आज 5 पटीने वाढून एकंदरीत कुल 140 कोटी पर्यंत गेलेली आहे. आणि याचं हे जगाचा जो लोकसंख्या वाढीचा दर आहे किंवा ज्या पटीने वाढीने आहे ते 3 पटीने आहे. आणि

0: हे प्रमाण जास्त डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आहे, म्हणजे जसं साऊथ ईस्ट एशिया म्हणू किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये. म्हणजे जगाची 40-60% लोकसंख्या ही ह्या भागात आहे आणि त्याचा वाढीचा दरही जास्त आहे.
1: जास्त आहे, बरोबर. आता वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्या आरोग्य सेवा व्यवस्थेवर किंवा रुग्णालयांवर कोणते प्रमुख ताण निर्माण होतात याविषयी काय सांगाल?
0: एकंदरीतच आपण आपल्या नागरिकांसाठी जी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासन असेल, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असेल किंवा काही आंतरराष्ट्रीय संस्था असतील, हे ज्या कटिबद्ध आहेत की हेल्थ फॉर ऑल, सर्वांना आपल्याला गुणवत्तापूर्ण सेवा द्यायची आहे आणि ती परवडेल या किमतीत आणि सगळ्यांना ती अक्सेसिबल असेल, अफोर्डेबल असेल, आणि याच्यावर थेट परिणाम असा होतो म्हणजे उपलब्ध मनुष्यबळ असेल त्याचं प्रमाणावर त्याचा ताण येत. दुसरा, तेथील इन्फ्रास्ट्रक्चर असतील ज्या संस्था आहेत त्यांच्यावर ताण येत, किंवा तिथला फायनान्स असेल, बजेट असेल त्याच्यावर एक ताण येत. म्हणजे असा त्याचा विपरीत परिणाम होऊन कुठेतरी आपण आपल्यावर अतिरिक्त भार येतो, ताण येतो आणि ती आरोग्य सेवा पुरवण्यास आपल्याला अडथळे निर्माण होतात
1: आणि प्रत्येक साखळीवर खरं तर याचा ताण येतो तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे. आता संसर्गजन्य रोगांच्या म्हणजे साथीच्या आजाराच्या प्रसारात लोकसंख्या कितपत कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं?
0: मुळातच साथीच्या आजारांना आपण डिसीजेस ऑफ पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतो, म्हणजे लोकसंख्येच्या घनतेच्या जे आजार आहेत ते असं त्याला संबोधलं जातं. यात विशिष्ट कारण असं आहे की जे आता आपण कोविडमध्ये किंवा इन्फ्लुएन्झामध्ये किंवा रेस्पिरेटरी जे डिसीजेस असतील किंवा स्किन डिसीजेस असतील ज्याचा डायरेक्ट संपर्क किंवा फोमाइट किंवा एअरबॉर्न जे कण असतील, हवेतील कण असतील, याच्याने जे आजार पसरतात त्याचा थेट परिणाम लोकसंख्या वाढीमुळे होतो, कारण तेथील लोकसंख्या घनताही जास्त असते. म्हणजे याचा थेट परिणाम आपला त्याच्यावर आढळून येतो, म्हणजे तिथे ओव्हर क्राऊडिंग जास्त होते, लोकांचं प्रमाण गर्दी जास्त असते.
1: एकूणच म्हणजे लोकसंख्या वाढीमुळे आरोग्य सेवा व्यवस्थेवर याचा परिणाम गंभीर स्वरूपात होतो. आता लोकसंख्या वाढीचा माता आणि बाल आरोग्यावर कसा परिणाम होतो याविषयी काय सांगाल?
0: लोकसंख्या वाढीमुळे माता आणि बालक यांच्या ज्या आरोग्यावर आहे हा थेट परिणाम असा होतो की त्यांना अतिरिक्त ताण आल्यामुळे, म्हणजे त्याच्यावर आपण तिघ जे आहेत मॅन मनी मटेरियल ह्या तिघ संसाधनांवर किंवा ज्या सेवा पुरवण्यासाठी महत्वाच्या बाबी आहेत त्यांच्यावर थेट परिणाम झाल्यामुळे एक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा आपल्या पुरवण्यास अडथळे निर्माण होतात, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यास आपल्याला अडथळे निर्माण होतात आणि त्याचा परिणाम आपल्याला थेट त्यांच्या आउटपुट ओरिएंटेड जे आहे, म्हणजे त्याचं माता मृत्यूदर असेल किंवा बाल मृत्यूदर असेल

0: किंवा बालमृत्यूदर असेल किंवा क्वालिटी ऑफ लाईफ असेल त्यांची, जे वेलबिंग असेल त्यांच्या कल्याणासाठी, जे आपल्याला एक मूळ कर्तव्य करून त्यांना आपल्याला आरोग्यसेवा देणे, त्याच्यावर थेट परिणाम
1: होत असतो. आता वाढत्या लोकसंख्येमुळे पोषण आणि अन्न सुरक्षेसमोर कोणती आव्हानं निर्माण झाली आहेत असं आपल्याला वाटतं?
0: कुठल्याही व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी पोषण हे खूप महत्वाचं आहे. कारण त्याचं आरोग्य सकस असेल, बॅलन्स डायट असेल, किंवा त्याला सर्वोच्च संस्था 1001 वर्षापूर्वीची NIN नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबादला आणि ICMR इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांचे एक संयुक्त एकत्रित काम करतात. त्यांनी जे आपल्याला एक ठरवून दिलेली मर्यादा, म्हणजे शहरी भागात 2400 कॅलरी दर दिवशी त्या व्यक्तीला मिळायला पाहिजे आणि ग्रामीण भागात 2100 किलो कॅलरी, याचा आपण जर त्यांना पुरवठा नाही करू शकलो, लोकसंख्या वाढीमुळे ती एक दरी निर्माण होते. म्हणजे ही दरी आपल्याला शहरी आणि ग्रामीण असं करता येईल, गरीब आणि श्रीमंत या बेसिसवर करता येईल. त्याच्यामुळे आपल्याला त्यांचा थेट परिणाम, त्याच्यावर पोषण द्रव्य त्यांना मिळायला पाहिजेत चांगल्या, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांची चांगली तब्येत राहण्यासाठी, त्याच्यावर तो परिणाम झाल्यामुळे आपल्याला त्यांना जी बेसिक गरज आहे त्यांचं अन्न आणि फूड सिक्युरिटी, म्हणजे प्रत्येकाला पाहिजे तेव्हा सगळ्यांसाठी एक त्यांना नीडफूल असलेलं आपल्याला अन्न पुरवण्यासाठी हे अडथळे निर्माण होतात.
1: मुळातच आरोग्य चांगलं राहण्यासाठी पोषण हे खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं हे खरंच मोठं आव्हान आहे की लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणारं. सर, आता वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याचं शुद्ध पाणी, स्वच्छता आणि एकूणच पर्यावरणीय आरोग्यावर कोणते परिणाम आढळून येतात असं आपल्याला वाटतं?
0: त्याचा आपण जर वाढत्या लोकसंख्येचा जोपर्यंत, ते म्हणजे लोकसंख्या वाढ ही एक आपल्याला शाप आहे की वरदान आहे याला हे ठरवण्यासाठी, जोपर्यंत नॅचरल रिसोर्सेस लोकसंख्येला सस्टेन करू शकते त्याच्या बेसिक नीड पुरवण्यासाठी, म्हणजे जसं अन्न, वस्त्र, निवारा असेल, हे पुरवण्यासाठी मूलभूत गरजा पुरवू शकते, तोपर्यंत ते एक नॉर्मल प्रोसेस म्हणूया आपण किंवा एक नॉर्मल ग्रोथ म्हणूया. परंतु जेव्हा नैसर्गिक साधन संपत्तीवर अतिरिक्त ताण येतो, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी पुरवण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीवर ताण येतो, तेव्हा आपण ती पॉप्युलेशन ग्रोथ ही चांगली नाहीये.
1: आता आज मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होतंय, तर या शहरीकरण आणि लोकसंख्या वाढीचा नागरिकांच्या शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: मुळातच आपला हा कृषी प्रधान आणि ग्रामीण देश आहे आणि लोकसंख्या वाढीमुळे, म्हणजे हे औद्योगिकरण आणि शहरीकरण हे शहरी भागात एक तयार झाले, त्याच्यामुळे ग्रामीण भागातून मायग्रेशन हे जास्त वाढतं.
1: बरोबर, स्थलांतर,
0: स्थलांतर जे वाढतं त्याच्यामुळे एक लोकसंख्येचे असे स्पेसिफिक पॉकेट्स तयार होतात किंवा जिथे हाऊसिंगवर त्याचा ताण येतो, म्हणजे आपल्याला प्रत्येकाला घर किंवा राहण्यायोग्य जागा असावी त्याचा प्रश्न निर्माण होतो.
1: बेसिक गोष्टी उपलब्ध
0: आणि जे अर्बन स्लम्स आहेत किंवा त्या तयार होतात, त्याच्यामुळे तेथील साथीच्या आजारांचं प्रमाण वाढतं. मग एकंदरीतच त्या शहरात उपलब्ध असलेल्या सार्वजनिक आरोग्य पुरवणाऱ्या सर्व संस्थांवर आणि तेथील मॅनपॉवरवर अतिरिक्त ताण पडतो.
1: अच्छा, आता मानसिक आरोग्याच्या समस्यांशी लोकसंख्या वाढीचा काही संबंध सांगता येईल का?
0: त्याचे एक विविध कारणं आहेत. फॅमिली हिस्ट्री असेल, म्हणजे त्या कुटुंबात आधीपासून कुणाला तरी मानसिक आजार असेल किंवा जेनेटिक असेल, अनुवंशिक आजार असतील, त्याचप्रमाणे एन्व्हायरमेंटल मधले जे काही घटक आहे त्याला कारणीभूत आहेत, किंवा अतिरिक्त लोकसंख्या वाढीमुळे जे प्रत्येकासमोर एक चिंताग्रस्त वातावरण तयार झालं आहे, म्हणजे जसं रोजगाराची किंवा दैनंदिनसाठी अन्न आणि त्याचा लागणारा पैसा, फायनान्शियल बर्डन, या सततच्या त्रासात किंवा या सततच्या ताणामुळे
1: कामाचं प्रेशर
0: असेल, किंवा आपण अर्बनायझेशन मध्ये ह्या गोष्टी जास्त आहेत, म्हणजे जिथे बाकीच्या ज्या सवय आहेत एकंदरीत तुलनेत जर आपण केली ग्रामीण भागाशी, तर शहरी भागात त्या जास्त आढळून येतात. म्हणजे जसं की ड्रग अब्यूज असेल किंवा अल्कोहोलचं प्रमाण जास्त असेल किंवा टोबॅकोचं प्रमाण जास्त असेल, हे तुलनेने शहरी भागात जास्त आढळून येतं
1: आणि त्यामुळे
0: हा एक मोठा त्याला कारणीभूत घटक आहे. आणि त्याच्यामुळे मग जे डिप्रेशन असेल, स्ट्रेस असेल, तणाव असेल, टेन्शन, वरी, चिंताग्रस्त याचं प्रमाण वाढतं.
1: अच्छा, आणि त्यामुळे कुठेतरी लोकसंख्या वाढीचा संबंध सांगता येतो याच्याशी?
0: लोकसंख्या वाढीमुळेच आपण जे स्थलांतर होतं, कसं लोकसंख्या वाढ ही त्याच्या भोवताली सभोवताली जेवढ्या काही गोष्टी आहेत, म्हणजे राईट फ्रॉम त्याचं एन्व्हायरमेंट, त्याचं कुटुंब, तो स्वतः इंडिव्हिज्युअल, त्याचा समाज, त्याचा देश आणि एकंदरीत मग वर्ल्ड लेवल, प्रत्येक स्टेजला लोकसंख्या वाढीचा हा परिणाम आहेच. अनलेस अँड अंटील जर आपण, समजा आपण आता एक टर्मिनॉलॉजी, म्हणजे पॉप्युलेशन डिव्हिडन, त्याचा जेव्हा आपण वर्केबल पॉप्युलेशन ग्रुपचा इकॉनॉमिक कन्वर्जन मध्ये, म्हणजे त्याच्यात जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, जी वयोगट

0: त्याचा आपण वर्क फोर्स म्हणून उपयोग करू शकतो, एक कामगार म्हणून उपयोग करू शकतो. जेव्हा आपण त्यांच्या शिक्षणावर, न्यूट्रिशनवर, त्यांच्या हेल्थवर जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करू किंवा त्यांना जेव्हा आपण सक्षम बनवू की त्यांची क्षमता ओळखून त्यांनी त्याचा उपयोग नवीन इनोव्हेशन्स मध्ये आहे किंवा एनर्जी प्रोडक्शन मध्ये आहे, म्हणजे ज्या गोष्टींची कमतरता आज आपल्याला समाजाच्या सर्व स्तरांवर भासते लोकसंख्या वाढीमुळे, त्याचा आपण सदुपयोग करू शकतो. फक्त एकच त्याची पुरवठा आहे की त्याच्यात आपल्याला गुंतवणूक करणं क्रमप्राप्त आहे.
1: अच्छा, आता डॉक्टर, किशोरवयीन मुलं मुली आणि तरुणांमध्ये प्रजनन आरोग्याबाबत जागरूकता वाढवणं आज आवश्यक झालंय, तर यामागचं कारण काय सांगता येईल?
0: मुळातच लोकसंख्या वाढ ही जो आपला एकूण जननदर आहे किंवा जी त्याचं प्रमाण आहे आपल्या ज्या युथ पॉप्युलेशन जी आहे त्यांचा थेट परिणाम लोकसंख्या वाढीवर होतो. कारण जर आपण त्यांचं समजा आता आपल्याला लीगल एज आहे 18 वर्ष आणि 21 वर्ष मुलीसाठी आणि मुलासाठी, त्याचं जर आपण एक उदाहरण दाखल जर म्हटलं 4 ते 5 वर्ष जरी आपण ते डिले केलं मॅरेज, जे अर्ली मॅरेज होतात किंवा चाइल्ड लुलून मॅरेज होतात, बाल विवाह होतात, ते जर आपण थोडं जे लीगल एज आहे त्याच्यापासून एक 4-5 वर्ष पुढे नेलं तरी आपला बर्थ रेट हा म्हणजे जन्मदर हा साधारणतः 25% कमी होतो. म्हणजेच त्याचा एकंदरीत आपला पॉप्युलेशन कंट्रोलवर म्हणजे लोकसंख्या स्थिरीकरणासाठी
1: तो डायरेक्ट होतो
0: त्याचा परिणाम.
1: आता महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण लोकसंख्या नियंत्रणात कशी भूमिका बजावतं याबद्दल काय सांगाल?
0: महिलांची भूमिका ही स्वतःपासून तर त्यांच्या कुटुंबापासून त्यांच्या समाजापर्यंत तर त्यांच्या देशापर्यंत प्रत्येक ठिकाणी ही एक महत्वाची पहिली पायरी म्हणेल मी. कारण की जर महिलांचं शिक्षण असलं तर त्यांना ज्ञान असेल, ज्ञान असेल तर त्यांची क्रिटिकल थिंकिंग असेल म्हणजे त्यांची विचार करण्याची क्षमता वाढेल आणि त्यांचं चांगलं आरोग्य राहील, आणि ह्या सर्व गोष्टी असल्या तर त्या विचार करतील आणि निर्णय घेऊ शकतील. म्हणजे त्यांचं स्वावलंबन हे नुसतं आर्थिक नाहीये तर ते त्यांचं सामाजिक स्वावलंबन होईल, त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट वाढेल, त्यांची डिग्निटी वाढेल, आणि या सगळ्या गोष्टी थेट परिणाम करतात आपल्या लोकसंख्या वाढीवर. म्हणजे ती जर शिक्षित असली तर तिला ती चॉईस राहते
1: बरोबर,
0: म्हणजे ते तिला मूल हवं की नाही, म्हणजे ते कुटुंबाच्या प्रेशरमुळे नको, आपल्या पॅट्रियार्कल समाज व्यवस्थेमुळे नको किंवा ते बायचान्स नको चुकीमुळे. म्हणजे तिला ते ज्ञान जर असलं तर ती लग्न कधी करायचं, आता करिअर मध्ये निर्णय काय घ्यायचा किंवा तिला बाळ कधी पाहिजे
1: किंवा
0: त्याच्यासाठी कुटुंब नियोजनाच्या ज्या शासनामार्फत सुविधा देण्यात येतात म्हणजे त्याच्यात आपल्या कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज असतील त्याचा ती योग्य उपयोग करू शकते
1: बरोबर,
0: आणि एकंदरच ती स्वतः सक्षम बनून पूर्ण देशाच्या आपल्या विकासात आणि प्रगतीत हातभार लावू शकते
1: बरोबर, आणि ती स्वतः जर जागरूक असेल तर.
0: सर्वात महत्वाचं अजून एक आहे, जर कौटुंबिक मध्ये एक ज्या युथ पॉप्युलेशन मधल्या ज्या मुली आहेत त्यांचा हा खूप ओढा किंवा कल हा शिक्षणाकडे किंवा करिअरकडे आहे
1: बरोबर,
0: कुठेतरी त्याच्यावर आपल्याला एक बॅलन्स किंवा एक चांगला
1: सुवर्णमध्य साधून महत्वाचं
0: काही जबाबदाऱ्या या पुरुषांनाही देणं आवश्यक आहे, म्हणजे त्याची वाटणी करणं हे खूप महत्वाचं आहे
1: बरोबर,
0: आणि हे आपल्या युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलेला महत्वाचा मुद्दा आहे.
1: म्हणजे एकूणच स्त्री ही जागरूक असणं हे खूप महत्वाचं आहे. लोकसंख्या स्थिरीकरणासाठी शासन स्तरावर कोणत्या महत्वाच्या योजना राबवल्या जात आहेत का?
0: आता शासन स्तरावर म्हणजे केंद्र शासन असेल आपलं, आपण 1952 पासून भारत हा जगातील पहिला देश आहे, अर्थातच भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला पहिल्या दुसऱ्या नंबरवर असणारा देश आहे, त्यामुळेच तो प्रश्न उद्भवला. म्हणजे याचं प्रमाण पाहिलं एकंदरीत जगाची लँड आणि पॉप्युलेशन त्याचं प्रमाण खूप 5-7 पटीने जास्त आहे, म्हणजे एक साधारणतः 17.7% लोकसंख्या ही भारतात आहे. भारताची लोकसंख्या जसं मी मगाशी नमूद केलं की एक साधारण आपण एक दशकाचा जर विचार केला तर ती 5 पटीने वाढलेली आहे, आणि त्यासाठी हा प्रश्न खूप कळीचा आहे मुद्दा की त्याची आपली लोकसंख्या ही स्थिर राहिली पाहिजे. सध्या भारताची लोकसंख्येचा जो ग्रोथ रेट आहे तो 0.9% आहे, टोटल फर्टिलिटी रेट लोकसंख्या
1: वाढी संदर्भातल्या
0: नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आहे आणि नॅशनल हेल्थ पॉलिसी आहे, म्हणजे जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण, लोकसंख्या धोरण हे 2000 पासून आहे राबवलं जातं आणि सध्या आपली जी रिसेंट हेल्थ पॉलिसी आहे ती 2017 म्हणजे यांनी आपल्याला जी टार्गेट ठरवून दिली आहेत त्या लेवलला ते एक आलेलं आहे. याचं मूळच कारण हे आहे की टप्प्याटप्प्याने आपल्याकडे विविध योजना कार्यक्रम राबवले गेले, जसं एक आपण पॉलिसी मेन्शन केल्या त्या, आणि एक आरसीएच प्रोग्राम म्हणून जो आपला एनआरएचएमच्या अंडर, एनओएचएमच्या अंडर, त्याच्या अंडर एक विविध चाइल्ड केअर असेल, चाइल्ड न्यूट्रिशन असेल, महिलांसाठी असेल म्हणजे जसं जेएसवाय आहे, जेएसएसके आहे किंवा ऍडोलेसन्ससाठी आहे किंवा त्यांचं

0: सुरक्षित परिवार आहे, अशा विविध प्रकारच्या योजना आहेत. जशा कुटुंब नियोजनाच्या पद्धती आहेत, म्हणजे त्याच्यात राईट फ्रॉम आपण फिजिकल बॅरियर पासून तर परमनंट, म्हणजे ज्या कायमस्वरूपी आपण एक ऑपरेशन करतो महिलांचं आणि पुरुषांचं, ट्यूबेक्टॉमी आणि वॅसेक्टॉमी, एक त्यांना एक सम अमाऊंट आपण देतो. अशा विविध योजना ह्या एकंदरीतच ह्या कारणीभूत आहेत.
1: अच्छा, आता आपण शासनाच्या योजनांविषयी बोललो, पण आता लोकसंख्या जर अशीच वाढत राहिली तर भविष्यात आरोग्य क्षेत्रासमोर कोणती मोठी आव्हानं उभी राहू शकतात का?
0: एक साधारणतः 100 ते 200 वर्षानंतर, म्हणजे ज्या लोकसंख्या वाढीच्या ज्या स्टेजेस आहेत, तो परत तो दर खाली येण्याला सुरुवात होते. परंतु सध्या आपल्याकडची जी यंग पॉप्युलेशन आहे आणि ह्या वर्षीचं जे जागतिक लोकसंख्या दिनाची जी थीम आहे, म्हणजे एम्पॉवरिंग यंग पीपल, म्हणजे त्यांनी त्यांना हवं असलेलं कुटुंब ते निर्माण करू शकतील या दिशेने त्यांना सक्षम करणं, त्याच्यासाठी आपल्याला त्यांना फेअर आणि पीसफुल होपफुल आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना सक्षम बनवण्यासाठी एक यावर्षी एक विशेष लक्ष दिले गेले.
1: अच्छा डॉक्टर, आता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं कुटुंब नियोजनाचं नेमकं महत्व काय सांगता येईल आणि नागरिकांनी एका आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी स्वतःहून कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं?
0: कुटुंब नियोजनानेच आपल्याला नक्कीच, म्हणजे जसं आता लोकसंख्या वाढ हा जो मूळ मुद्दा आहे, त्याचा जन्मदर वाढला तर लोकसंख्या वाढते. आता याच्यात मूळ मुद्दे 3 आहेत, एक जन्मदर, मृत्यूदर आणि टोटल फर्टिलिटी रेट. मृत्यूदर तर आपण वाढवू शकत नाही, मग राहिला आपला फक्त कंट्रोलमध्ये जन्मदर कमी करणे, टोटल फर्टिलिटी रेट एक रिप्लेसमेंट लेवलला आणणे, म्हणजे जेणेकरून आपलं. आणि हे जेव्हा प्रत्येक कुटुंबातील घटक, आधी आपला टार्गेट ओरिएंटेड अप्रोच होता, म्हणजे ज्यांना 2-3 पेक्षा जास्त पाल्य असतील त्यांना टार्गेट करून त्यांचे ऑपरेशन करणे, किंवा 1/70 आपण जे पाहिलं तसा परिणाम, ती योजना तशी राबवली जायची. परंतु नंतर टार्गेट फ्री अप्रोच ची एक स्ट्रॅटेजी अवलंबली गेली, मग त्याच्याने त्यांना एक बास्केट ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह, म्हणजे त्यांना काय काय पर्याय उपलब्ध आहेत त्याच्यात त्यांनी निवड करायची आणि त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, आजारांचं प्रमाण कमी होण्यात होतो आणि पुढील पिढी आपण चांगली सक्षम आणि चांगली घडवण्यात त्याचा हातभार लागतो.
1: बरोबर. आता जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं श्रोत्यांना लोकसंख्या स्थिरीकरण आणि निरोगी समाजासाठी काय सल्ला द्याल?
0: म्हणजे एक छोटं कुटुंब सुखी कुटुंब म्हणतो आपण, किंवा हम दो हमारे दो म्हणतो, हे नुसतं म्हणून काही उपयोग नसतो. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्याचं स्वतःचं ते नैतिक कर्तव्य आहे असं समजून शासनाच्या योजनांमध्ये स्वतः इन्वॉल्व्ह होत नाही, सहभाग नोंदवत नाही, तोपर्यंत त्याची चांगली फळे आपल्याला दिसणारच नाही. म्हणजे जसं 1/70 आपल्याला जसं पूर्वी एक पोषणसाठी जी अडचण होती न्यूट्रिशन याच्यासाठी, मग ते ग्रीन रिव्होल्युशन झालं, ते कशामुळे झालं? लोकांच्या कम्युनिटीच्या सहभागामुळे. तशी प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून पुढे येऊन एक ज्या शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा आहेत कुटुंब नियोजनासाठी, त्याच्यातील एक जी त्यांना व्यवस्थित असेल त्यांच्या स्टेजनुसार, त्यांच्या स्वतःसाठी जी योग्य वाटत असेल त्याची चॉईस करून लोकसंख्या नियंत्रणात त्यांनी सहभागी होणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपण एक समृद्ध देशाकडे
1: वाटचाल
0: करू शकतो.
1: बरोबर. एकूणच डॉक्टर, लहान आणि निरोगी कुटुंब हाच एका सुदृढ समाजाचा आणि देशाचा खरं तर पाय आहे, आणि याविषयी आज लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं तुम्ही मार्गदर्शन केलं ते निश्चितच आपल्या श्रोत्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम याविषयी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज हंजगे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो आत्ताच आपण स्वस्थ भारत हा कार्यक्रम ऐकलात. ही निर्मिती होती पुणे केंद्राची आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकीया घरात ही कौटुंबिक श्रुतिका आवश्यकता मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. वनिता मंडळ.
3: घाल घाल पिंगा वारा माझा परसा.
4: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
5: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारला.
4: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते.

0: बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
0: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा, आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 246 अंकांची वाढ. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AIIB या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासण्यात आल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे आता अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं काम संस्थगित करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. या लेखापरीक्षणामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती मिळेल असं ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. विदर्भ आणि मराठवाड्यात कमी झालेला पाऊस ही चिंतेची बाब आहे. त्याचवेळी राज्याच्या अनेक भागात पावसामुळे झालेल्या दुर्घटना दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमान कोसळली. मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. तसंच विरोधकांनी तथ्य मांडण्याच्याऐवजी बिनबुडाचे आरोप केले आहेत असंही ते म्हणाले. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत

आजगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. पाचवी बहुमताच्या जोरावर सरकार कामकाज ढकलत आहे पण प्रशासनावर सरकारचा वचक नाही असा दावा त्यांनी केला. राज्यातल्या सिद्धिविनायक, शिर्डीतील साईबाबा यासारख्या अनेक देवस्थानांच्या कारभारात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोपही पटोले यांनी यावेळी केला. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाहीत. याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. आज सकाळपर्यंत राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि लघु अशा 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865.35 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. महसूल विभागनिहाय पाहता कोकण विभागात सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवड्याभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. मोठ्या संख्येनं भारतीयांनी हातात तिरंगी झेंड्याच्या प्रतिकृती घेऊन जल्लोषात मोदी यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बनीज यांनी यावेळी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच CSMT हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळी सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुपस्थी कार्यातल्या धोकादायक स्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
भूराजकीय तणावामुळे गेले दोन दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे

0: शेअर बाजार आज वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्या सोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हिंगोली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसंच युवक काँग्रेसनं आज दडवाई हनुमान मंदिर परिसरात रघुपती राघव राजाराम या नावानं सत्याग्रह केला. अयोध्येतल्या राम मंदिरात दान निधीचा अपहार करणाऱ्यांचा काँग्रेसनं या सत्याग्रहाच्या माध्यमातून निषेध केला. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारनं पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: प्रणव हरिदास आणि कोरस यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाळे.
1: 2019 कर्जमाफीतील लाभार्थ्यांनाही मिळणार यंदाची कर्जमाफी. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव हिवाळी अधिवेशनात आणणार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मागील अधिवेशनातच असा ठराव आणण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं होतं. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही ठरावाचं कामकाज दाखवण्यात आलं नसल्याचा मुद्दा भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडला होता. त्यावर आगामी अधिवेशनात हा ठराव घेतला जाणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. रामटेक येथील श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक 2026 विधेयक आज सभागृहात संमत करण्यात आलं. मंदिराचं उत्तम प्रशासन व्यवस्थापन करणं, राज्य शासनाच्या देखरेखीखाली त्याच्या मालमत्तेचं संरक्षण व्यवस्थापन, धार्मिक परंपरांचं जतन आणि भक्तांना अधिक उत्तम सुविधा पुरवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधेयक मांडताना सांगितलं. सदस्य सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी सदस्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर सभागृहात विधेयक संमत करण्यात आलं. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीने शासन नियमावली तयार करेल अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरच्या चर्चेदरम्यान केली. बदली प्रक्रिया क्लिष्ट झाली असून अनेकदा 5-6 टप्प्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया चालते. त्यामुळे काही झालं तरी शाळा सुरू होण्यापूर्वी बदली पदोन्नतीचा निर्णय केला जाईल असं गोरे यांनी सांगितलं. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारची प्राथमिकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याच सभागृहात यापूर्वी सांगितलं होतं. त्यानुसार या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. लोकसंख्या आणि मागणी या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य आरोग्य सुविधांबाबत निर्णय केला जाणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात सांगितलं. भाजप सदस्य राजेश वानखडे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर हरीश पिंपळे, हिरामण खोसकर यांनी उपप्रश्न विचारले. आदिवासी भागात या आराखड्यात विशेष प्राथमिकता आणि

0: निकष यात बदल करण्यात येईल अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील उपचारांमध्ये आता कर्करोगासंदर्भातील पेट स्कॅनचा प्राथमिक पातळीवरच समावेश करण्यात येणार असून कर्करोगासह न्यूरो आणि ऑर्थो उपचारांसाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. भाजप सदस्य प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते. तर भाजप सदस्य मनीषा चौधरी यांनी ट्रस्टची रुग्णालयं महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आणावीत अशी मागणी केली. त्यावर सर्व प्रकारच्या धर्मादाय रुग्णालयांनी या आरोग्य योजनेत समाविष्ट व्हावं असा सरकारचा प्रयत्न असल्याचं मंत्री आंबेडकरांनी सांगितलं. रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून भविष्यात राईट टू पेशंट आणि राईट टू हॉस्पिटल या संकल्पनांना बळ मिळून नागरिकांना दर्जेदार आणि माफक दरात उपचार उपलब्ध होतील तसंच रुग्णांवर अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अल्पसंख्याक विभागाकडून उर्दू घरासाठीची नवी व्यवस्था उभी करताना आयटीआय सारख्या अन्य संस्था हटवून ती उभारली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. मुंबईत काही ठिकाणी असे प्रकार घडल्याचं विधानसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भेसळीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेनंतर दूध संकलनात 20-25% घट झाल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेदरम्यान दिली. भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात प्रश्न केला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भात सभागृहात चर्चा झाली. आपण सीबीआयला याबाबत तपास करण्याबाबत पत्र लिहिलं होतं, मग तो तपास का सुरू झाला नाही अशीही चर्चा झाली. सीबीआयने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, एएआयबीचा रिपोर्टही यात महत्वाचा आहे, तो आल्यानंतरच हा तपास आम्ही हातात घेऊ शकतो, त्याआधी आम्ही घेणार नाही, त्यामुळे त्याची वाट पाहतो आहोत. एएआयबीच्या अहवालाबाबतची माहिती घेतली असता ब्लॅक बॉक्समधील सगळा डेटा डाऊनलोड झाल्याची माहिती आहे. आपण आज केंद्र सरकारशीही चर्चा केली. साधारणतः जानेवारीपूर्वी हा अंतिम रिपोर्ट येईल. हा रिपोर्ट आल्यानंतरच सगळं स्पष्ट होईल. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारच्या विनंतीवरून परदेशातल्या तज्ञांची मदत घेतलेली आहे, त्यामुळे दादांच्या पुण्यतिथीआधी हा अहवाल येईल. आपलं सातत्याने यावर लक्ष आहे, त्यामुळे कोणीही काहीही वेगळा विचार करण्याची गरज नाही. या प्रकरणातले सत्य बाहेर आल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: आताच आपण ऐकलत विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: शिरपूर येथील गौण खनिज चोरी प्रकरणाची चौकशी करणार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध, मंत्री अतुल सावे यांची माहिती. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 350 कोटींचा आराखडा, मंत्री डॉ उदय सामंत यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध असून लाभार्थ्यांना नियमितपणे लाभ दिला जात आहे. महामंडळाकडे मुख्य कंपनी आणि 11 उपकंपन्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य योगेश टिळेकर यांनी नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेतून ओबीसी आर्थिक विकास महामंडळांना निधीअभावी लाभार्थी वंचित राहत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना सावे म्हणाले की महामंडळामार्फत थेट कर्ज, 20% बीज भांडवल योजना, वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, महिलांसाठी स्वयंसिद्ध व्याज परतावा अशा विविध योजना राबवण्यात येत आहेत. महामंडळाच्या मुख्य कंपनीला 175 कोटी रुपये प्राप्त झाले असून 11 उपकंपन्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच सन 2026-27 साठी अतिरिक्त 65 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. एखाद्या उपकंपनीला निधीची आवश्यकता भासल्यास मुख्य कंपनीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं. सन 2025-26 मध्ये 3,993 लाभार्थ्यांना 21,66,00,000 रुपयांचं वाटप करण्यात आलं. तसंच सन 2026-27 मध्ये मागच्या 4 महिन्यात 395 लाभार्थ्यांना सुमारे 10.68 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. महामंडळासाठी बेलापूर इथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आलं असून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी

0: छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथे लाभार्थी मेळावे घेण्यात आले. या शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळाला असून जेसीबी, ट्रॅक्टर, टॅक्सी, ट्रक, मिनी ट्रक आदी व्यवसायांसाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असंही सावे यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगर विकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल, तसंच महिन्याभरात अहवाल सादर केला जाईल आणि योजनेच्या प्रगतीचा दर 15 दिवसांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे नगर विकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत नियम 97 सदस्य अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेसंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती, त्यासंदर्भात ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेला 2009 मंजुरी मिळाली होती, त्यावेळी प्रकल्पाची अंदाजित किंमत 359.67 कोटी रुपये होती. पुढील काही वर्ष प्रकल्प प्रलंबित राहिल्यामुळे त्याच्या खर्चात वाढ होत गेली. सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रकल्पाची किंमत आता 2,740.75 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून सध्या योजनेची 83.5% कामं पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या कामांवर न्यायालयाचंही लक्ष आहे. न्यायालयाने नियुक्त केलेली समिती दर 15 दिवसांनी प्रकल्पाचा आढावा घेत आहे. जलशुद्धीकरण केंद्रासह काही कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या आणि मंजूर साहित्याऐवजी अन्य साहित्य वापरल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील. यासंदर्भात समिती नियुक्त करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. समिती महिनाभरात अहवाल सादर करेल. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समन्वयानं काम करावं असं आवाहनही सामंत यांनी केलं. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याक घटकातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत विकासाचा लाभ देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं जात असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य इद्रिस नायकवडी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली, त्यावेळी ते बोलत होते. मंत्री झिरवाळ म्हणाले की अल्पसंख्याक विभागामार्फत विविध योजनांवर सन 2025-26 या आर्थिक वर्षात 947.74 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. खर्चाचं प्रमाण 84.84% आहे, त्यामुळे निधीची कमतरता नसून उपलब्ध निधीचा खर्चही समाधानकारक झाला आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये अनेक संस्थांकडून प्रस्ताव उशिरा प्राप्त होत असल्यानं त्यांना वेळेत लाभ देता येत नाही. या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात येतील. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारायला राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत सदस्य प्रमोद जठार यांनी लक्षवेधी सूचना मांडली. मंत्री उदय सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारायला प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं कदम यांनी स्पष्ट केलं.
1: आत्ताच आपण ऐकलं विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक होते अनुराग कांबळे, याचं वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी

0: यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युहोवळी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सुजाता सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 19 आषाढ शके 1948 दिनांक 10 जुलै 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ऐकूया राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी. मुक्काम पोस्ट राणी सावरगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद मारुती कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, मातीच्या गुणवत्तेचा ऱ्हास जर आपल्याला रोखायचा असेल तर रसायन मुक्त शेती हा एकमेव मार्ग आपल्या समोर आहे. खतांच्या अतिवापरामुळे मातीचे नुकसान होत आहे की ज्यामुळे केवळ उत्पादनच कमी झालेलं नाही तर त्यावर उगवलेलं जे पीक आहे ते देखील मानवी वापरासाठी विषारी बनत आहे. तसेच मंडळी, रसायन मुक्त शेती ही पर्यावरणाच्या शाश्वततेला पूरक आहे. नैसर्गिक शेती केवळ उत्पादनच वाढवते असं नाही तर निरोगी जीवनशैलीला देखील आधार देत असते. विषमुक्त शेती हीच आज काळाची गरज आहे. तर शेतकरी बंधूंनो, सांगायचं तात्पर्य असं की आज आपण अशा तरुण शेतकरी बंधूशी संवाद साधणार आहोत की ज्यांनी 470 भाकड गोवंश पासून वाचविलेल्या गायींचा सांभाळ त्यांनी आपल्या गोशाळेच्या माध्यमातून केलेला आहे आणि यातूनच त्यांची सेंद्रिय शेतीकडे कशी वाटचाल झाली हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की तरुण असे शेतकरी बंधू आहेत, त्यांनी नवनवीन अशा आपल्या शेतीच्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी छान अशी जोड देऊन पूरक व्यवसाय त्यांनी केलेला आहे. तर आज आपण राणी सावरगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी आज आपण संवाद साधूयात आणि

0: जाणून घेऊयात त्यांचा एकंदरीत सेंद्रिय शेतीकडे कशी वाटचाल झाली हा त्यांचा प्रवास. तर नमस्कार दादा.
1: नमस्कार ताई.
0: आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद
0: दादा. तुम्ही तर 470 भाकड गोवंश यांचा तुम्ही सांभाळ केलेला आहे आणि त्याच माध्यमातून तुमचं विषमुक्त शेतीकडे तुमची वाटचाल कशी झाली हे ऐकण्यासाठी आम्हाला देखील उत्सुकता आहे. काय सांगाल बरं?
1: सर्वप्रथम विषमुक्त शेतीची संकल्पना का आली? तर आपल्या देशामध्ये 1970 पूर्वी हरित क्रांतीसाठी विषय आला आणि तेव्हापासून आपल्या देशामध्ये रासायनिक खत याला सुरुवात झाली. तत्कालीन परिस्थितीमध्ये देशाचं उत्पादन वाढवणे हा मुख्य हेतू असल्यामुळे उत्पन्न वाढलं, परंतु जसा काळ जाईल तसं रासायनिक खतामुळं त्या काळात उत्पन्न आलं पण हळूहळू उत्पादन कमी झालं आणि शेतकऱ्यांचा खर्च वाढला. आणि सर्वात महत्वाचं काय तर दवाखान्यांमधली गर्दी वाढली. मग ह्याचं जर अनालिसिस केलं तर असं लक्षात आलं की लोकांच्या आरोग्यावर परिणाम या रासायनिक खताच्या वापरामुळे रासायनिक औषधींच्या फवारणीमुळे होतोय. म्हणजे केवळ शेतकऱ्यांचंच नुकसान होतंय असं नाहीये तर सर्वसामान्य जनतेचं सुद्धा आरोग्य दूषित करण्याचं काम या रासायनिक शेती आणि रासायनिक औषधांमुळे होतंय. हा उपयोग आपल्याला करायचं असेल, हे थांबवायचं असेल, मग ऑर्गेनिक फार्मिंग कडे आपल्याला वळण्याची आवश्यकता आहे. आणि मग काय करावं लागेल तर आपण पूर्वीपारपासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऐकत आलोय गोमय वसते लक्ष्मी, गोमूत्र वसते धन्वंतरी. मग या गोमयाचा आणि या गोमातेचा उपयोग शेतीमध्ये कसा करता येईल हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आला. आणि मग त्या गाईच्या शेणापासून आपण खत तयार केलं. मग गोमातेचा प्रत्येक अवयव हा अतिशय महत्वाचा आहे. तर तिच्या खुरांमध्ये सुद्धा अनेक बॅक्टेरियाज असतात. गाईच्या शेणामध्ये 1200 प्रकारचे जीवाणू आहेत जे मातीला सजीव करतात. आणि गाईच्या गोमूत्रामध्ये त्याच्या 5 पट अधिक 5100 प्रकारचे जीवाणू आहेत जे मातीमध्ये अत्यावश्यक आहेत. म्हणजे एवढे चांगले जीवाणू शेण आणि गोमूत्रात आहेत. आणि मग त्याचा उपयोग करण्यासाठी मग आम्ही या दोन्हीचा मिश्रण असलेलं गोखूर खत आणि मग गोकृपामृत नावाचे कल्चर आहे बन्सीगिर गोशाळा अहमदाबादचं, ते वापर करून आम्ही त्याचं खत बनवलं आणि ते शेतीत वापरलं. आणि रासायनिक खतापेक्षाही चांगलं उत्पादन आणि बिना खर्चाचं मिळाल्यामुळे मग मला विश्वास बसला की हे मी करू शकतो तर माझे शेतकरी बांधव सुद्धा करू शकतात.
0: निश्चितच निश्चितच. म्हणजे आपलं देशी गोवंश संवर्धन दिन देखील आपल्या महाराष्ट्र शासनाकडून साजरा करण्यात आलेला आहे, नाही का? आणि त्याच माध्यमातून ह्या देशी गायींचा सांभाळ प्रत्येकाकडनं व्हावा, त्याची जनजागृती व्हावी याच दृष्टिकोनातून हा दिन साजरा करण्यात येतो. आणि तुम्ही तर तुमच्या या गोशाळेच्या माध्यमातून अशा गायींचा तुम्ही सांभाळ करत आहात आणि त्याच माध्यमातून तुम्ही आपल्या शेतीची वाटचाल ही सेंद्रिय शेतीकडे केलेली आहे या खतांच्या माध्यमातून.
1: बरोबर.
0: तुम्ही बोलता बोलता म्हणालात की म्हणजे रासायनिक खतांचा जास्तीचा वापर आपल्या ह्या शेतीमध्ये वाढल्यामुळे एकतर आपल्या मातीचं देखील नुकसान झालेलं आहे, जमिनीचं देखील नुकसान झालेलं आहे आणि त्यासोबतच ज्या पिकांचं सेवन आपण सर्वसामान्य लोक जे करत असतो त्यांच्या आरोग्यावर देखील याचा विपरीत असा परिणाम होत आहे. मग तर निश्चितच मग या रासायनिक शेतीवरून आपण सेंद्रिय शेतीकडे कशा पद्धतीने वळायला पाहिजे याविषयी तरुण शेतकरी मित्रांना काय तुम्ही सांगाल बरं?
1: ताई, तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतंय सर्व शेतकरी बांधवांना की 1970 पूर्वी आमच्या मातीतल्या 1 ग्रॅम मातीचं जर सर्वेक्षण केलं तर त्यामध्ये 2 करोड जीवाणू सापडायचे. आणि आज जर त्याचे अनालिसिस केले तर 1 ग्रॅम मातीमध्ये फक्त 20 लाख ते 40 लाख जीवाणू शिल्लक आहे. याचा अर्थ काय? जीवाणू म्हणजे जीव आहे आणि हा 80% जीवाणू जीव या रासायनिक खतामुळं रासायनिक औषधाच्या अति वापरामुळं कमी झालेला आहे. म्हणून जुन्या काळामध्ये लाकडी नांगर चालणारा आज ट्रॅक्टर सुद्धा मातीमध्ये घुसत नाहीये कारण माती आमची कडक झालेली
0: आहे.
1: ही माती हळूहळू निर्जीव होत आहे. याला जबाबदार कोण आहे तर आम्हीच आहोत. परंतु आता जुनं ते सोनं म्हणतात, आम्हाला हळूहळू याकडे यावंच लागणार आहे. म्हणून हे जे मातीचा ऱ्हास झालेला आहे हे ऱ्हास भरून काढण्याचं काम आपली ही गोवा आधारित शेती करू शकते. म्हणून या शेतीकडे वळालोत आणि याला केवळ चर्चेचा विषय न करता मी त्या गाईच्या शेणाचे रिसर्च वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी आहे या विद्यापीठामध्ये ताई त्याचे मी अनालिसिस केले की साधारणतः जे शेणखत आहे त्याचे रिपोर्ट काढले आणि मग त्या शेणावर मी प्रक्रिया केल्या की त्याच्यामध्ये वेगवेगळे कल्चर आहे जसं गोकृपामृत आहे, जीवामृत आहे, त्याचा वापर केला आणि नंतर कल्चर त्याचं टाकल्यानंतर अनालिसिस केले तर 10 पट 20 पट त्याचे घटक वाढलेत. सगळ्यात महत्वाचं काय तर सेंद्रिय कर्ब हे मातीतलं कमी झालेलं आहे आणि हे सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल तर आपल्याला गोमातेच्या शेणाशिवाय किंवा याच्याशिवाय पर्याय नाहीये. कर्ब रासायनिक खतातून मिळू शकत नाही. रासायनिक खत टाकल्यामुळं सेंद्रिय कर्ब नष्ट होतं आणि नष्ट झालेली जीवाणू पिकांना मिळतात.

आणि उत्पन्न वाढतं. आपल्याला वाटते की रासायनिक खतानं उत्पन्न वाढलं, पण मुळामध्ये हे आमचे जीवाणू मरतात, ते पिकांना उपयोगी पडतात आणि त्यातून उत्पन्न वाढतं. परंतु आम्ही ह्या जीवाणूंना संपवत चाललेलं आहे. आता आमची आवश्यकता आहे हे जीवाणू निर्माण करायचे. याचा अर्थ आपण रासायनिक शेतीच्या विरोधात अजिबात नाहीये, परंतु आम्हाला हळूहळू आमच्या आरोग्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना घरी लागणाऱ्या ज्या काही धान्य असेल, भाजीपाला असेल की

0: ज्या काही धान्य असेल भाजीपाला असेल किमान तुम्ही स्वतःसाठी आधी निर्माण करा, तुम्ही स्वतः सशक्त बना, रोगमुक्त व्हा, खर्चमुक्त व्हा, आणि मग हळूहळू तुम्हाला त्यातून लाभ मिळाला की मग जनतेच्या दृष्टीने आपण विचार करूया असं मला वाटतं.
1: निश्चितच. म्हणजे अगोदर जे काही धान्य आपल्याला पिकवायचं आहे ते आपल्या शेतकरी बंधूंनी या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पिकविलं तरच ते सर्वसामान्य जनतेपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकेल.
0: बरोबर.
1: आणि त्याच दृष्टिकोनातून हा प्रयत्न व्हायला देखील हवा. पण बऱ्याच वेळेला असं होतं की काही शेतकरी बंधूंच्या मनात प्रश्न निर्माण होतो की सेंद्रिय शेती केल्यामुळे आपलं नुकसान होईल का, तर त्या प्रश्नाचं निरसन तुम्ही कसं कराल बरं?
0: एकदम बरोबर आहे ताई. कसं आहे, कुठलीही गोष्ट सुरुवात होत असताना थोडासा वेळ लागतो. शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक संभ्रम आहेत. आता वेगवेगळ्या शेतीच्या पद्धती आहेत, जसं प्राकृतिक शेती आहे, सेंद्रिय शेती आहे, नैसर्गिक शेती आहे, गौ आधारित शेती आहे, किंवा वेगवेगळे तंत्रज्ञान अनेक लोकांनी त्याच्यामध्ये आणलेले आहेत. आणि साधारणतः लोकांमध्ये असा एक गैरसमज आहे की रासायनिक खताकडून आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळालो म्हणजे आमचं उत्पन्न कमी होईल का. तर मी तुम्हाला सांगू शकतो शेतकरी बंधूंनो की अवघ्या 7 दिवसांमध्ये तुम्ही रासायनिक खताशिवाय शेती करू शकता याचा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी तुम्हाला म्हणत नाही 2 वर्ष 3 वर्ष, केवळ 7 दिवस. आमच्याकडे गोकृपामृत नावाचं एक कल्चर आहे ज्याच्यामध्ये 100 प्रकारचे जीवाणू आहेत. मागच्या 10 वर्षापासून ताई ते मी वापरतोय आणि आपल्या माहितीस्तव सांगतोय, या 10 वर्षामध्ये आम्ही आमच्या गोशाळा आणि आमच्या माध्यमातून 80,000 शेतकऱ्यांना ते मोफत दिलेलं आहे आणि त्याचा अतिशय चांगला वापर होतोय. आणि त्याच्यापासून 5 प्रकारे शेती उन्नत कशी करता येईल याचं मी स्वतः रिसर्च केलेलं आहे, त्याचं पाहिलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला आहे आणि अतिशय चांगले. म्हणजे आमची पपई विषमुक्त पद्धतीने जर परभणीला आली तर लोक रांगा लावून घेतात हे मी पाहिलेलं आहे. रासायनिक शेतीशिवाय आम्ही जे सेंद्रिय टरबूज पिकवतो विषमुक्त, तर आमची गाडी जर आली तर लोक प्रशासकीय अधिकारी सुद्धा उत्सुकतेने ते घेण्याकडे कल वाललेला आहे. आणि आता हळूहळू लोकांना दवाखान्यामध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा सेंद्रिय विषमुक्त धान्यावर खर्च करण्यासाठी आता कल वाढत चाललेला
1: आहे.
0: त्यामुळे आता लोकांची एका बाजूने मागणी वाढत आहे की आम्हाला बिनविषारी आणावाय, मग निर्मिती पण केली पाहिजे ना. मग जर लोकांची मागणी येत आहे की आम्हाला विषमुक्त अन्न हवाय,
1: बरोबर,
0: तर शेतकरी बंधूंनो आता तुम्ही हळूहळू सुरुवात करा. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही 100% स्टार्ट करा, परंतु थोडं थोडं जे तुम्हाला अगोदर लागतंय तुम्ही ते निर्माण करा आणि त्याच्यातून नंतर तुम्हाला असं वाटलं की मी याच्यामध्ये यशस्वी झालोय, मग हळूहळू तुम्ही जनतेच्या दृष्टीने सुद्धा विचार करा. कारण या पद्धतीने जर आपण गेलो तर तुम्ही तुमचा एकतर खर्च वाचेल, तुम्ही तुमच्या घरी गाई सांभाळू शकाल, गोमाता वाचेल आणि हळूहळू तुमची मातीची सुपीकता वाढेल आणि भारत देश हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी, समृद्ध बनवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये योगदान देऊ शकाल असं मला वाटतं.
1: अगदी बरोबर आहे. कारण आता प्रत्येकच जण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सजग झालेला आहे आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रत्येकाचा कल हा आता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलंच धान्य आम्हाला वापरायचं आहे याकडे देखील आता निर्माण होत आहे. तर त्याच दृष्टिकोनातून दादा, गोकृपा अमृत हे नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने बनवलं जातं याविषयी काय सांगाल?
0: गोकृपा अमृत एक कल्चर आहे ज्याचं नावच आहे गो म्हणजे गाय, कृपा म्हणजे गो मातेची कृपा. पंचगव्य जे आहे गायीचं शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप, हे जे पंचगव्य आहे या पंचगव्याचा काही बॅक्टेरियाचा उपयोग आणि काही ज्या वनस्पती आहेत ज्या अतिशय मातीला आवश्यक जीवाणू निर्माण करतात असं हे गोकृपामृत बन्सीगीर गोशाळेचे गोपाल सुतरे यांनी तयार केलेलं आहे. आणि हे असंच कल्चर आहे, तुम्ही जे एकदा जर आणलं तर 10 वर्षापर्यंत तुम्हाला ते विरजन म्हणून तेच ते वापरता येणार आहे. साधारणतः आम्ही काय करतो की 1 लिटर आमच्याकडे आलेल्या शेतकऱ्यांना ते विरजन म्हणून देतो. मग त्यांनी काय करायचं, 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गुळ आणि 2 लिटर देशी गोमातेचं ताक त्याच्यात टाकायचं आणि 1 लिटर हे गोकृपामृतचं विरजन टाकायचं. तर हे विरजनाच्या बाटलीच्या झाकणाला छिद्र असायला हवं म्हणजे त्याला सुद्धा ऑक्सिजन पुरवठा लागतो. आणि मग हे विरजन टाकलेलं 7 दिवस त्याला 1-1 मिनिट ढवळायचं,
1: बरं,
0: केव्हाही वेळ मिळेल तेव्हा. 7 दिवसामध्ये ताई हे 1 लिटर पासून 200 लिटर तयार होतं.
1: बरं.
0: आणि मग हे तयार झालेलं जे विरजन आहे तुम्ही कुठल्याही शेतकऱ्यांना नवीन देऊ शकता आणि ते तुमच्या मातीत वापरू शकता. ते कसं वापरायचं, तर तुम्ही जर ते पिकांवर फवारलं, हे बघा ताई आपण युरिया वापरतो, युरिया म्हणजे काय, तर नायट्रोजन आहे. आज हवेमध्ये 70% नायट्रोजन अवेलेबल असताना मग आम्हाला बाहेरून नायट्रोजन का टाकावं लागतं? तर हे गोकृपामृत मध्ये जवळपास 13 प्रकारचे असे जीवाणू आहेत, बॅक्टेरियाज आहेत, जे हवेतलं नायट्रोजन पिकांना तुमच्या शोषून देतील, म्हणजे तुमचं युरियाचं काम झालं. जर ताई तुम्ही हे जमिनीतून गोकृपामृत दिलं तर याच्यामध्ये जवळपास 9 प्रकारचे असे बॅक्टेरियाज आहेत जे एनपीके तुमच्या पिकाला मिळून देतील, म्हणजे तुमचे डीएपीचं खताचं काम, म्हणजे युरिया डी

0: शिवाय तुम्ही करू शकता, परंतु एक गोष्ट नक्की आहे, याच्या सोबत तुम्हाला शेणखताचा उपयोग करावा लागेल आणि शेणखतासाठी तुम्हाला गाय सांभाळावं लागेल. तुम्हाला जर सेंद्रिय शेतीसाठी गाय हवी असेल तर मी आमच्या गोशाळेतून तुम्हाला मोफत गाय द्यायला सुद्धा तयार आहे. फक्त तुम्ही हमी द्या की मला गो आधारित शेती करायची आहे, निशुल्क तुम्हाला गोमाता द्यायला मी तयार आहे.
1: वा छान. तर आता जी आपल्याला खत निर्मिती जी आपल्याला करायची आहे, तर ती नेमकी शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे?
0: आम्ही काय करतो की ज्या शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती करायची आहे परंतु त्यांना वेळ नाहीये किंवा त्यांच्याकडे गोवंश अवेलेबल नाहीये, अशा शेतकरी बांधूंना आता सध्या आम्ही आमच्या गोशाळेत तयार केले जे खत आहे, गोखूर खत, ज्याला आम्ही गोकृपामृतचा अजून काही कल्चरचा उपयोग करून तयार करतो, चहाच्या पावडर सारखं तयार होतं आणि खूप चांगले पोषण मूल्य, म्हणजे जसं गाईचं दूध म्हणजे शेणखत आहे पण त्या दुधापासून प्रक्रिया करून बनवलेलं तूप म्हणजे दुधापेक्षा आणखी चांगलं गुणवत्तापूर्ण आहे, तसं शेणखत म्हणजे दूध आणि हे गोखूर खत म्हणजे तूप, या पद्धतीने आम्ही त्याचा फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि अतिशय सोपा आहे. शेतकरी बंधूंना तुम्ही जर हे गोकृपामृत नेलं तर तुम्ही तुमच्या ताज्या शेणावर 2 फूट रुंद, 2 फूट उंच आणि तुमच्या सावलीमध्ये जेवढं शक्य असेल तेवढं लांबीचा असा एक ओटा तयार करा शेणाचा आणि या ओट्याला तुम्ही पूर्णपणे गोकृपामृतनं ओलं करा आणि पुन्हा 8 दिवसानंतर त्याला खड्डे मारून पुन्हा एकदा त्याच्यात गोकृपामृत टाका आणि 15 दिवसाला त्याची पलटी करा. तर साधारणतः 3 वेळेस जर तुम्ही गोकृपामृत त्याच्यावर टाकलं, साधारणतः 1 टन शेणखत कुजवण्यासाठी तुम्हाला किमान 200 लिटर गोकृपामृतची आवश्यकता आहे. तर हे जर तुम्ही असं टाकलं तर साधारण 60 दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगलं उत्तम दर्जाचं कंपोस्ट खत मिळेल आणि अतिशय कोणी पण करू शकतं आणि त्याचं प्रशिक्षण आम्ही राणी सावरगावला प्रत्येक महिन्याच्या 2 रविवारी आम्ही ते ट्रेनिंग निशुल्क मध्ये शेतकरी बांधवांना देत असतो. तर आपली जी छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा राणी सावरगाव आहे, या ठिकाणी तुम्ही सेंद्रिय शेती पाहू शकता, तिथलं प्रशिक्षण घेऊ शकतात. तिथे तुम्ही जर संपर्क करून आलात तर आम्ही तुम्हाला निशुल्क प्रशिक्षणाची व्यवस्था पण करून देतो.
1: निश्चितच. जोपर्यंत आपण एखाद्या शेतकरी बांधवांच्या शेतावर जाऊन त्यांचा प्रयोग आपण पाहत नाही तोपर्यंत तशी कल्पना आपल्याला देखील सुचत नाही. आणि तुम्ही तर शेतकरी बांधवांसाठी नेहमी तत्पर आहात की म्हणजे जे काही त्यांची अडचण असेल तशी प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही सोडविण्याचा देखील प्रयत्न करता आणि प्रशिक्षण देखील तुम्ही शेतकरी बंधूंना या माध्यमातून देऊ शकता, नाही का? तर अजून तुमचं शेतकरी बांधवांसाठी या माध्यमातून काय सहकार्य असेल बरं?
0: तर शेतकरी बंधूंनो, खरंच आपण भाग्यवान आहोत की आपण अन्नदाते आहोत. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा असं म्हटलं जातं.
1: खरंच
0: मला मान्य आहे अनेक संकट आपल्या समोर आवासून आहेत, तरी पण जे अन्न निर्माण करण्याचं, जगाला वाचवण्याचं अन्नदाता म्हणून आपलं जे कर्तव्य आहे ते आपण करत असताना आता हे माझं अन्न मी माझ्या येणाऱ्या पिढीला बिनविषारी कसं देऊ? कारण ज्यावेळेस तुम्ही बिनविषारी तयार करताय त्यावेळेस तुम्ही स्वतः पण त्याचा उपयोग कराल, समाजासाठी सुद्धा उपयोग होईल. तर आम्ही आमच्या गोशाळेच्या माध्यमातून सेंद्रिय खत तयार केलेलं आहे, जसं गोखूर खत तयार केलेलं आहे. तसं मग शेतकरी बांधू म्हणाले की ठीक आहे, तुम्ही आम्हाला खत दिलं मग आम्हाला पेस्टिसाइड चा पर्याय काय आहे? गाईच्या गोमूत्रापासून 3 प्रकारच्या औषधी बनवतो, जसं दशपर्णी अर्क आहे. दशपर्णी अर्क म्हणजे काय? या दशपर्णी अर्क मध्येच त्याचं नाव आहे. 10 विषारी वनस्पती, जसे कडुनिंब आहे, धोत्रा आहे, कनेरी आहे, घानेरी आहे, गुळवेल आहे, त्यानंतर बेशरम आहे, अशा ज्या विषारी वनस्पती आहेत अशा 10 विषारी वनस्पतीचा पाला आम्ही गोमूत्रामध्ये साधारणतः 30 ते 35 दिवस भिजून ठेवतो आणि ते भिजलेलं जे अर्क आहे ते आम्ही पेस्टिसाइड म्हणून वापरतो. तर सगळ्या प्रकारच्या आळ्यांवर, सगळ्या प्रकारच्या थ्रिप्सला हे काम करते, कुठल्याही प्रकारचे नुकसान आमच्या शेतीला होत नाहीये. आणि मुळात मी जे तुम्हाला सांगितलं गोकृपामृत जर आपण फवारलं तर या गोकृपामृत मध्ये सुद्धा असे काही बॅक्टेरियाज आहेत जे जसे बवेरिया बसिना नावाचा त्याच्यामध्ये घटक आहे की तो आळीनाशक म्हणून काम करतो. याच्यामध्ये अनेक घटक आहे जे थ्रिप्सला सुद्धा करतात. म्हणजे केवळ तुमच्या पिकाला गोकृपामृत उत्पन्न वाढवतं असं नाहीये तर त्याला कीटकांपासून सुद्धा वाचवतं, त्याची ग्रोथ पण करतं आणि त्याला हवेतून नायट्रोजन म्हणजे युरिया सुद्धा मिळून देतं. अशा पद्धतीचे फायदे आहेत. तर ते सगळ्या गोष्टी आम्ही, औषधे असेल, खत असेल, गोकृपामृत असेल, याचं स्वतः आम्ही निर्माण करतोय. ज्यांना शक्य असेल तुम्ही तुमच्या शेतात कसं बनवायचं याचं प्रशिक्षण देऊ, जेणेकरून त्यांचा किमान खर्चामध्ये त्यांचं उत्पन्न चांगलं वाढावं आणि त्यांनी छान विषमुक्त अन्नाची निर्मिती करावी असं आमचं संकल्प आहे.
1: खूप छान. म्हणजे जो संकल्प तुमचा आहे की सगळ्यांपर्यंत हे विषमुक्त अन्न पोहोचलं पाहिजे यासाठी अगोदर शेतकरी बांधवांनी याकडे वळायला हवं आणि त्यानंतरच मग बाकीच्यांना देखील हे विषमुक्त अन्न मिळेल. आणि त्यासाठी तुमची शेतकरी बंधूंना प्रशिक्षण देण्याची देखील छान अशी तयारी आहे. आता बऱ्याच वेळेला आपल्या या शेतकरी बंधू

0: पिकांना अनेक हवामान बदलामुळे जे काही परिणाम होत आहेत, म्हणजे अतिवृष्टी असेल, अवेळी येणारा पाऊस असेल, या सगळ्या संकटांचा सामना करून आता असं कुठंतरी शेतकरी बंधूंच्या मनात येते की आता आपल्याला ही शेती करणं परवडत नाही, तर त्यावर तुम्ही काय उपाय सांगाल बरं की?
1: या नैसर्गिक संकट येत राहणार आहेत, कधी कोरडा दुष्काळ पडतोय, कधी ओला दुष्काळ पडतोय, मग अशा वेळेस आम्ही भरमसाठ रासायनिक खतांचा खर्च करतो, रासायनिक औषधांवर खर्च करतो, आणि मग ज्यावेळेस आमच्या हातात असं वाटतं की आता पीक माझं खूप छान आहे, शेतकरी आनंदाने झोप घेतो, आता दुसऱ्या दिवशी माझं अन्न निघणार आहे आणि मोठा पाऊस येतो सगळं वाहून जातं. आता आपण एक पाहिलंय, मग काय होतं की जो केलेला खर्च आहे तो तर खर्च पूर्ण वाया जातो आणि पीकही हातचं जातं. म्हणून मला हे सांगायचं की बंधूंनो, आता आपण विषमुक्त शेती आणि खर्चमुक्त शेती केली पाहिजे. कारण खर्चमुक्त शेती केली तरच तुम्हाला ते परवडणार आहे. कारण आता काय झालं, खर्चाचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून शेतकरी बंधूंनो, आपल्या जवळ असणारी गाय आहे, तिच्या शेणामध्ये 1200 प्रकारची बॅक्टेरियाज आहेत, तिच्या गोमूत्रामध्ये 5100 बॅक्टेरियाज आहेत, याचा उपयोग आपल्याला करायचा आणि याचं एक आवश्यक असणारं जे प्रशिक्षण आहे ते आम्ही तुम्हाला देऊ. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. मला सांगावंच वाटते की ताई, आता हे जे खत निर्मिती आहे याच्यात अनेक शेतकरी बांधवांनी आम्हाला प्रश्न केले की आम्ही पावडरमध्ये खत तयार करायचो, तर त्यांनी म्हणाले की आम्हाला आता बरेच शेतकऱ्यांकडे गोवंश नाहीये, बैल नाहीये, आम्ही ट्रॅक्टरनं दुसऱ्यांकडून पेरून घेतो. मग त्यांनी आम्हाला सुचवल्याप्रमाणे ग्रॅन्युअल्समध्ये आम्ही आता उतरलो आहे, त्याच्या मशिनरी घेऊन सेंद्रिय दाणेदार गाईच्या शेणापासून आम्ही आता बनवलेला आहे आणि जे तुम्ही ट्रॅक्टर मधून सुद्धा अतिशय वापरू शकता आणि सेंद्रिय खत म्हणून त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. यावर्षी आम्ही सुद्धा त्याचे प्रयोग घेतलेले, त्याचे अनालिसिस आम्ही विद्यापीठातून करतोय आणि हे पण भविष्यामध्ये आम्ही करू. 2016 आपल्या मराठवाड्यामध्ये सगळीकडे दुष्काळ होता. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये आम्ही राणी सावरगावला चारा छावणी उभा केली होती. साधारण 2000 गायींचं संगोपन त्या ठिकाणी आम्ही केलं. तिथे असलेल्या शेतकऱ्यांना आम्ही मोफत 400 शेतकऱ्यांना आम्ही मोफत जेवणाची व्यवस्था केली. लोकसहभागातून अनेक दानदाते पुढे आले, आम्हाला मदत केली. साधारण 4 महिने आम्ही सरकारी मदतीशिवाय ते चारा छावणी चालवली, शेतकऱ्यांना मदत केली. आणि मग यावेळेस आमच्याकडे भरमसाठ शेणाचा उपयोग कसा करावा आणि हे जे जमलेलं शेण आहे ह्याचं काय करावं, यातून आम्हाला मग सेंद्रिय शेतीची कल्पना सुचली. आणि त्याबरोबर त्या मग आम्ही काय केलं की दुष्काळ आम्हाला मिटवायचा असेल मग आम्हाला काय करता येईल, तर मग आम्ही काय मुंबईच्या आम्हाला दानदात्यांनी संपर्क करून सुरुवातीला मी माझे गुरु आनंद पांडे सर आहेत त्यांनी नदी खोलीकरणाचा एक विचार डोक्यात आणला. राणी सावरगावला जी गळाटी नदी आहे या गळाटी नदीचं खोलीकरण रुंदीकरण आम्ही सुरुवात तय केली आणि पाहता पाहता खूप मोठं 2.5 किलोमीटर लांब, साधारणतः 80 फूट रुंद आणि 10 फूट खोल आम्ही त्या गळाटी नदीचं खोलीकरण केलं. त्यामुळे ताई तुम्हाला सांगावंच वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत आमच्या परिसरातल्या सर्व जे काही विहीर आहेत, बोरवेल आहेत, यांना पाणी आलेलं आहे आणि दुष्काळ मुक्तीकडे आमची वाटचाल आहे. आणि हे खोलीकरण केल्यामुळे निश्चितच आमच्या गावामध्ये 2 पाझर तलाव होते. एक म्हणजे घटांगऱ्याला असलेले टाकळवाडी पाझर तलाव आणि राणी सारगावला असलेले केदारेश्वर पाझर तलाव. मला असं वाटलं की आपण नदी खोलीकरण केलं, गाळ काढला, या तलावातला जो गाळ आहे कालांतराने ते 70-च्या दशकामध्ये खोदलेले आहेत 72-च्या दुष्काळात, मग हळूहळू ते तलाव सुद्धा बुजले होते. मग संकल्पना आली की आपण या तलावातला जर गाळ काढला तर शेतकऱ्यांच्या ती माती चांगला गाळ शेतामध्ये जाईल आणि सरकारच्या सुद्धा ज्या योजना आहेत कलेक्टर ऑफिस कडून सुद्धा अनेक आवाहन केले गेले. मग त्यांची मदत घेऊन आम्ही काय केलं, ताई ते गाळ आम्ही जो जेसीबीचा खर्च आहे तो आम्ही स्वतः लोकसहभागाच्या माध्यमातून केला आणि शेतकऱ्यांनी स्वतःचे ट्रॅक्टर आणून तो गाळ नेला. त्यामुळे काय झालं की तो जो वेस्टेज गाळ तलावात साचला होता तो शेतामध्ये गेल्यामुळे अतिशय पोषण मूल्य असलेला तो गाळ शेतकऱ्यांच्या कामी आला आणि त्या तलावातला गाळ बाहेर निघाल्यामुळे एक तर पाझर तलावाची साठवण क्षमता वाढली आणि नॅचरली जे मातीमधून पाणी खाली जात नव्हतं तो एक प्रकारचं डबकं बनलं होतं तो पुन्हा प्रज्वलित झाला आणि त्यामुळे त्या तलावाचं जल पुनर्भरणचं जे कार्य आहे ते पण वाढलं, जमिनीतली पाणी पातळी वाढली आणि निश्चितपणे आज राणी सरगाव परिसर आमचा एक चांगल्या पद्धतीनं म्हणजे काय जलमग्न बनल्याचं आम्ही आता पाहतोय हळूहळू.
0: निश्चितच विषमुक्त शेतीसाठी तुमच्याकडे जे रासायनिक औषधाला काय नेमकं पर्याय आहे याविषयी काय संदेश तुम्ही द्याल बरं?
1: ताई आम्ही काय करतो, गोमूत्रापासून आमच्याकडे दशपर्णी अर्क नावाचं एक औषध आम्ही तयार करतो. ते बनवायची प्रोसेस मी सुरुवातीला सांगितलेली आहे. त्यानंतर गोमूत्रापासून जर इन्स्टंट औषध बनवायचं असेल तर रामबाण नावाचे औषध आम्ही बनवतो. गोमूत्रामध्ये याच विषारी वनस्पती आम्ही उकळतो तांब्याच्या भांडामध्ये आणि ते 48 तासामध्ये तयार होतं आणि रासायनिक औषधांसारखंच आपण ते वापरू शकतो. ते कीटकनाशक म्हणून काम करतं आणि सगळ्यात महत्वाचं आहे

0: मीठ, मीठ म्हणजे लसूण मिरची आणि तंबाखू. तंबाखू एक सुद्धा कमी प्रमाणात वापरला तर ती वनस्पतीच आहे, जास्त प्रमाणात वापरला तर घातक आहे. पण ते पण आम्ही बनवतो. तीन प्रकारचे पेस्टिसाइड आणि सर्वात महत्वाचं गोकृपा अमृत हे पण आहे. आणि दोन प्रकारचे खत आम्ही बनवतो, म्हणजे एक तर कंपोस्ट खत आहे ज्याला आम्ही गोखूर खत म्हणतो. ग्रॅन्युल्स मध्ये सुद्धा आता आम्ही पदार्पण केलेलं आहे. तर ज्या शेतकरी बांधवांना करायचं आहे त्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण देऊ. तुम्ही तुमच्या गोमातेपासून तुमच्या शेतीमध्ये तुम्ही करा. तुमच्याकडे जर गोवंश नसेल तर आमच्याकडून घेऊन जा, वापरा. शेतकरी राजा जगला पाहिजे या उद्देशाने आम्ही आता काम करतोय.
1: खूप छान. तर शेवटी ही जी मुलाखत आपले अनेक शेतकरी बंधू ऐकत आहेत त्यांच्यासाठी जाता जाता काय मोलाचा संदेश द्याल बरं?
0: शेतकरी बंधूंनो, मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही खरंच राजा आहात. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी जे पूर्वीच होतं हे जुने दिवस येणार आहेत. कारण काही जरी झालं तर अन्न निर्माते तुम्ही आहात. तुम्ही खचू नका. ठीक आहे, सध्याचा काळ कठीण आहे, परंतु भविष्य हे तुमचं सगळ्यांचं उज्ज्वल होणार आहे. फक्त आता त्याची सुरुवात तुम्ही करावी. देशाचे पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील की आता देशामध्ये हरित क्रांती झाली पाहिजे, पण ती हरित क्रांती गोमातेच्या माध्यमातून झाली पाहिजे. आणि तुमच्या माझ्याकडे गोधन आहे तर या गोधनाचा उपयोग आपण करून सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे आम्ही एका बाजूनं रासायनिक शेती करून रोगांना निमंत्रण देतोय. प्रत्येकाच्या घरामध्ये शुगरचे पेशंट आहेत, बीपीचे आहेत, कॅन्सरचे आहेत, छोट्या वयामध्ये सुद्धा आज हृदयविकाराचे तीव्र धक्के येत आहेत. तर हे सगळं का होत आहे? तर हे हळूहळू याचं जर पाहिलं आम्ही, आमच्या मातीतून आम्ही जे आमच्या आईला देतोय, आमची धरणी माता म्हणतो, आम्ही आमच्या आईलाच जर आम्ही विष देतोय तर निश्चितच ती विष खाऊन मग ती पण धान्यामधून विष देते. आणि मग हे कमी करण्याची ताकद शेतकरी बंधूंना तुमच्याकडेच आहे. म्हणून मला तुम्हाला ठामपणे सांगायचंय की विषमुक्त शेती, खर्चमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न निर्माण करण्याची जबाबदारी आता माझ्या बरोबर तुमची पण आहे. चला पुढे या. मी सुद्धा आमची गोशाळा तुमच्या सोबत तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार आहे.
1: वा, खूप छान संदेश तुम्ही जाता जाता सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलेला आहे की जर आपल्याला आपल्या मातीची गुणवत्ता ही चांगली ठेवायची असेल, चांगलं असं धान्य आपल्याला उत्पादित करायचं असेल तर गोमातेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय शेतीकडे आपली वाटचाल करावी. आणि त्यासाठी जे काही तुम्हाला लागणार असेल, त्यासाठी प्रशिक्षण असेल किंवा गोमाता तुम्हाला जर पाहिजे असेल तर ती देखील चांगल्या पद्धतीने तुम्ही शिवप्रसाद कोरे यांच्याकडे जाऊन तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. आपली शेती तुम्ही उत्तम बनवू शकता, यात काही शंका नाही. आणि आज तुम्ही तुमची जी सेंद्रिय शेतीकडे जी वाटचाल तुम्हाला करायची होती ती तुमच्याकडनं ऐकून खरंच अनेक शेतकरी बांधवांना यामधून देखील खूप छान अशी प्रेरणा मिळेल. आणि त्यांना देखील वाटेल की आपणही आता या माध्यमातून सेंद्रिय शेतीकडे वळावं आणि विषमुक्त अन्नाची निर्मिती आपण करायला हवी की जेणेकरून प्रत्येकाचं आरोग्य हे उत्तम राहिलं पाहिजे, यासाठी ते प्रयत्न करतील, यात काही शंका नाही. आज तुम्ही खूप छान असा संवाद आपल्या शेतकरी बांधवांसोबत साधलेला आहे, त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद ताई. आपणही माझ्यासारख्या एक गोसेवक सामान्य शेतकऱ्याला इथपर्यंत येऊन आमच्या करत असलेल्या कार्याची दखल घेऊन आम्हाला संधी दिलीत आणि शेतकरी बांधवांसमोर मला एक माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी देऊन त्यांना त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठीचे मार्ग सुचवण्याची संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
1: धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.

0: शेतकरी बंधनो, आताच आपण विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद मारुती कोरे यांच्याशी वैशाली वांगेकर यांनी साधलेला संवाद ऐकलात. कार्यक्रमाचे सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: मंडळी, आजच्या कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपण ऐकत होतात आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती

यानंतर ऐकूया एक निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात हॅलो शंका समाधान हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो. येत्या बुधवारी दिनांक 15 जुलै 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या हॅलो शंका समाधानाचा विषय आहे महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायातील नव्या संधी. या कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहतील डॉ कपिल सुखदाने. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी बुधवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत फोन करावेत. आमचे फोन नंबर्स असे आहेत 4515-4129 आणि 4515-4130. मुंबईबाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड लावावा. हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याच दिवशी अर्थात बुधवारी 7:30 वाजता आणि शुक्रवारी 3:10 डीटीएच वाहिनीवर पुन्हा प्रसारित केले जाईल. निवेदन संपलं. बरं तर मंडळी, आजचा आपला माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी गायक वृंद आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कानू घोष आणि गीतकार मधुकर आरकडे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 झाले आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ. 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लेगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. भारतीय समुदायानं समृद्ध सांस्कृतिक वारशाचं रंगतदार प्रदर्शन घडवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज ऑकलंडमध्ये स्वागत केलं. 2 दिवसांच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासोबत मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
2: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
1: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2,00,000 देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकल्याचं त्यांनी जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकार

सरकारने दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमान कोसळली, मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं ते म्हणाले. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं कामकाज संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी आज केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेते पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाही, याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमध्ये केली आहे. सध्या उत्तर प्रदेश राज्य सरकारनं नेमलेले विशेष तपास पथक या प्रकरणी चौकशी करत आहे. भूराजकीय तणावामुळे गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. महिला क्रिकेटमध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यातला एकमेव कसोटी सामना आज इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरू झाला. 3:30 सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानं पहिल्या डावात आतापर्यंत 200 टप्पा पार केला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 5 बाद 202 धावा झाल्या होत्या. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं औषधविषयक नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाईल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. यापूर्वी वेलची, आलं किंवा इतर उग्रवासाच्या पदार्थापासून तयार केलेल्या औषधात अल्कोहोलची मात्रा जास्त असताना नशेसाठी त्याचा गैरवापर होत असल्याचं आढळल्यावर हा नियम दुरुस्त करण्यात आला. विविध राज्य सरकारांनीही अशी मागणी केली होती असं केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या औषधांच्या उत्पादनाकरता वेगळा परवाना घेणं बंधनकारक असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी सांगितलं. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघ जाहीर झाला आहे. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य शिक्षक सजॉर्ड मरिनज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर

0: 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागायो या शहरांमध्ये होणार आहेत. भूकंपाचा धक्का बसलेल्या व्हेनेझुएलाला भरीव मदत करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली अमिस्ताद मोहीम पूर्ण करून भारतीय मदत पथक आज दिल्लीला परतलं. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त केली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञानादी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज लोकसंगीत कार्यक्रमात प्रेमजी कोवे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भजनं आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया तुकडोजी महाराजांची रचना.

श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर आपण ऐकणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची रचना.

श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकलं प्रेमजी कोवे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भजनं. लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. ही आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. यानंतरचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत भावधारा.

रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं मनोहर रणपिसे यांचं गीत.

कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत पुष्पा पागधरे यांच्या स्वरातील वंदना विटनकर यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

श्रोत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50 दरम्यान AIR मराठी